श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 13 आश्विन शके 1948 अर्थात 5 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:58 आणि 6 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.

अपर्णा केळकर यांनी गायलेला संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं.

सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया हिंदी भजन. गायक, कलाकार, गीतकार आणि संगीतकार हरिओम शरण.

0: समूह स्वरातली देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. गीतकार आणि संगीतकार होते सतीश भाटिया. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 आणि 5 सेकंद झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया एकात्मिक मत्स्य संवर्धन तंत्र याविषयीची माहिती. वाचनस्वर आहे ऋचा गद्रे यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, एकात्मिक मत्स्यशेती हे शेती किंवा इतर कोणत्याही पशुपक्षी एकत्रीकरण करून संवर्धन केलं जातं. एकात्मिक मत्स्यपालन हे मिश्र शेतीचं उत्तम उदाहरण आहे. एकात्मिक मत्स्यपालनामध्ये माशांच्या बरोबर कुक्कुटपालन, पीक लागवड आणि पशुपालन केलं जातं. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये विविधता आणताना उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणं आणि अपव्यय कमी करणं हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे. एकात्मिक संवर्धन प्रणालीमध्ये लहान तलावांमध्ये खात्रीशीर मत्स्योत्पादनासाठी एकात्मिक पशुपालन आणि मत्स्यपालन ही एक उत्तम पद्धत आहे. यामध्ये तलावाच्या बंधाऱ्यावर किंवा शेताच्या इतर कोणत्याही योग्य जागेचा वापर करून मत्स्य उत्पादन वाढवलं जातं. साधारणपणे 1 हेक्टर तळ्याच्या क्षेत्रासाठी शेण पुरवठा करायचा असेल तर 10 गायींचं संगोपन आवश्यक आहे. गायींच्या शेणाचा वापर तळ्यातील माशांसाठी नैसर्गिक खाद्य वाढवण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे माशांसाठी कृत्रिम खाद्याचा खर्च कमी होतो. तलावामध्ये मत्स्यबीज साठवून ठेवण्यापूर्वी सुमारे 2 महिने अगोदर गाय गोठ्यामध्ये आणावी. गायीचं शेण हे तलावाच्या पाण्यात दररोज सोडलं जातं. तथापि तलावामध्ये मत्स्यबीजांचा साठा करण्यापूर्वी सुरुवातीला सर्व तलावात शेणखत टाकलं जातं. या एकात्मिक शेती प्रणालीमध्ये वर्षभरात प्रति हेक्टरी माशांचं 3,500 किलो उत्पादन मिळू शकतं. यासोबत संगोपन केलेल्या गायींपासून दुधाचं उत्पन्न मिळतं. मंडई, कुक्कुटपालनासह एकात्मिक मत्स्यपालन केलं जातं कारण कोंबडी खत हे मत्स्य तलावांसाठी अत्यंत कार्यक्षम खत आहे. कोंबडी विष्ठेमध्ये 2% नायट्रोजन, 25% फॉस्फोरिक ॲसिड आणि 75% पोटॅश असतं. प्रति वैयक्तिक कोंबडीचा कमी आहार, माशांसह कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांसाठी एक सामान्य गुंतवणूक बनते. खाद्य अपव्यय टाळण्यासाठी हॉपर्समध्ये कोंबड्यांना खाद्य दिलं जातं. सर्व कोंबड्यांना नेहमी पाण्याचा मुबलक पुरवठा केला जातो. प्रत्येक 5 ते 6 कोंबड्यांसाठी 1 घरटं दिलं जातं. कोंबड्या दरवर्षी 200 ते 250 अंडी घालतात. या एकात्मिक शेती प्रणालीमध्ये माशांचं प्रतिवर्ष प्रति हेक्टरी 3,000 किलो उत्पादन मिळतं. आता या मत्स्यशेतीचे काही फायदे आहेत. ते म्हणजे मत्स्य उत्पादनासाठी विविध संवर्धनातून कार्यक्षम कचऱ्याचा वापर होतो. पूरक आहारावरील अतिरिक्त खर्च कमी होतो. एक कृत्रिम संतुलित परिसंस्था तयार होते. रोजगाराच्या अधिक संधींची उपलब्धता होते. आर्थिक कार्यक्षमता वाढते. तलावातील संवर्धित माशांसाठी खाद्य आणि खत म्हणून काम होतं. 50% अन्न नैसर्गिकरित्या तलावातून निर्माण होतं. एकात्मिक मत्स्यपालनासह माशांसह मांस, दूध, भाज्या, फळं, अंडी, धान्य, चारा, अळंबी यांचं उत्पादन मिळतं. तेव्हा मंडळी, एकात्मिक मत्स्यसंवर्धन तंत्राचा वापर करून आपण चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात एकात्मिक मत्स्य संवर्धन तंत्र याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचनस्वर होता ऋचा.

0: गद्रे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू दुपारी 2 वाजता. ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर या महिन्यामध्ये सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात, पित्त आणि कफ दोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्य संतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी, सरबत हे सगळं जवळ ठेवावं, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे, कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा

0: त्या अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05.
1: परिसर श्रोतेहो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून 4 भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजा हा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया. ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या. त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचार प्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेटमधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूपं विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेटमधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं. त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ 7 वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती 1, 3, 5 अथवा 6 मुखांची असू शकते. तिला 2, 8 आणि 10 किंवा 12 हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं. वस्तुतः वराहमुख आणि 7 वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुखं आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं. तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे. तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे. करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे. त्याच्या हातात मुंगूस आहे. त्या मुंगूसाच्या पोटावर

0: तो हाताने थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये सूचित केलेलं दिसतं. दाब दिल्याने ते मुंगूस स्वतःच्या पोटात ठेवलेली रत्न आणि माणकं तोंडातून बाहेर टाकताना दिसतो. स्वतःकडचं ऐश्वर दुसऱ्यांच्या पण कामी यावं हा बोध यातून दिला गेलाय. माणूस तसं सहसा स्वच्छेने करत नाही, म्हणून त्याला काही वेळेस आग्रहाने संपत्ती सोडणं भाग पडावं लागतं. हा मुद्दा सूचित केला गेलेला दिसतो. अशा पद्धतीने इतरही काही प्राणीमात्रांची सांगड देवदेवतांशी घातली गेलेली आहे. ते पुढच्या भागांमध्ये ऐकूया. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला पहिला भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 आणि 15 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम हितगुज कवितेशी. श्रोतेहो, आज आपण ऐकाल गदी माडगुळकर यांची कविता एका तळ्यात होती. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बाल कल्याण समिती कार्यप्रणाली याविषयी ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादर करते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये स्मरण पूर्वजांचे याविषयी डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण आणि स्वाती मोहिते यांची मुलाखत. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात घनश्याम व्यास यांचं बासरी वादन ऐकाल. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, यामध्ये तरुणांमधील मानसिक आरोग्य याविषयी जागरूकता. लेखन आहे अश्विनी घोरपडे यांचं. युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 6:10 कार्यक्रम गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात प्रगत आंबा व्यावसायिक ओमकार रानडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 7:15 हिंदी सुगम संगीत. 9:15

वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. 10 वाजता कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग मुलतानी. श्रोतेहो शिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7 वाजतायत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर सिद्धार्थ ठाकूर. निमार नावाच्या प्रदेशामधला भीमा नायक हे एक असंच उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, त्याच्याबद्दल आपण माहिती करून गेला. आज आपण जो निमाड म्हणून प्रदेश ओळखतो, मध्य प्रदेशामधल्या माळव्याला लागून हा प्रांत आहे. तिथे 1840 ते 1864 या काळामध्ये भीमा नायकानं भिल्लांच्या क्रांतीचं नेतृत्व केलं. 1815 सुमाराला साधारणतः बारवानी संस्थान म्हणून जो भाग आहे निमाडमधला, तिथे पंचमोहाली नावाचं एक छोटं गाव आहे. या छोट्या गावामध्ये भीमा नायकचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 10 वर्षी हा छोटा मुलगा धनुर्विद्या आणि मुख्य म्हणजे गोफण कला, हे जे पारंपरिक पद्धती आहेत, ह्याच्यामध्ये निपुण झाला. आणि त्याने ठरवलं आपण क्रांतिकारक बनायचं. 1837 भीमा नायकांनी प्रथम लष्करी तुकडी करायला सुरुवात केली. 1837 वर्षामध्ये जवळजवळ 500 ते 700 सैनिकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं. आणि सैन्यात होतं कोण तर भिल्ल होते, भिलाला लोक होते, मकरानी लोक होते. दुष्काळाच्या कामामध्ये इंग्रजांनी करासाठी जबरदस्ती, लाचखोरी आणि हिंसाचार यांचा नंगाना सगळ्या प्रदेशामध्ये मांडला. भीमानं मालदार, बनिया, जहागीरदार आणि सावकार या सगळ्यांनी भरलेली सरकारी तिजोरी लुटायचं ठरवलं. ती लुटली पण, आणि ती मिळालेली लूट त्यांनी सर्वसामान्य गरिबामध्ये वाटली. इंग्रजांनी हे जे भिल्ल नायक होते, या भिल्ल नायकांना चिरडण्यासाठी जवळच्या गुजरातमधून सैन्य बोलवायचं ठरवलं. तेव्हा भीमासकट त्या भागातले जे सगळे क्रांतिकारक होते, हे सगळे क्रांतिकारक सेंधवा प्रदेशाकडे आगेकूच करायला लागले. 3 नोव्हेंबर 1858 दिवस होता त्यावेळेला. त्यावेळच्या स्वातंत्र्य युद्धामधले नायक तात्या टोपे निमारला आलेले होते. आणि निमारला आले होते हे जेव्हा भीमाला समजलं, तेव्हा भीमा त्यांची भेट घ्यायला गेला. याच भीमानं त्या कठीण प्रदेशामधून तात्या टोपेंना नर्मदा पार करायला पण मदत केली. 4 फेब्रुवारी 1859 हा एक खूप मोठा वेगळा दिवस. यावेळेला जनरल किटिंगच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्यानं त्या प्रदेशातल्या ढोलबावडी नावाच्या गावावरती छापा टाकला. 1859 याच्याच जवळ थोड्या महिन्यांनी पाचबौली नावाचं जे गाव आहे, या पाचबौली गावामध्ये भयंकर युद्ध झालं. या युद्धामध्ये भिल्लांची पिछेहाट झाली, त्यामुळे भिल्लांना प्रदेश सोडून जंगलामध्ये जावं लागलं. आणि या युद्धामध्ये भीमाचे जवळजवळ 10 ते 20 साथीदार हुतात्मा झाले. अनेक लोक शत्रूच्या ताब्यात सापडले, त्यांना अटक केली गेली. भीमाचे जे इतर क्रांतिकारी सहकारी होते आणि त्याची आई सुरसी यांना शेजारी जो मंडलेश्वर गाव आहे तिथे ब्रिटिशांचा मोठा तुरुंग होता, तिथे टाकलं गेलं. भीमाची माहिती मिळवण्यासाठी त्याचे सहकारी खोज

0: जपसिंग आणि आई सुरसी या दोघांना खूप मारझोड केली गेली, अनेक यातना दिल्या गेल्या. शेवटी या त्रासाला कंटाळून जर्जर होऊन 28 फेब्रुवारी 1859 या भीमानायकाची जी आई सुरसी हिने आपला प्राण सोडला. अर्थात हे बलिदानच होतं. पण ही गोष्ट जशी तुरुंगाच्या बाहेर पडली की सुरसीचा बळी इंग्रजांनी घेतला, तेव्हा बाहेर असणारे जे खुले क्रांतिकारक होते त्यांच्या संयमाचा बांध फुटला. क्रांतिकारकांनी तुरुंगावर हल्ला केला आणि तुरुंगाचा कब्जा घेतला. या मंडलेश्वर तुरुंगामध्ये प्रचंड मोठं युद्ध झालं. तुरुंगातून बाहेर काढलेले सोडवले गेले काही क्रांतिकारक. 16 डिसेंबर 66 दिवस असेल, या दिवशी निमारच्या सगळ्या नायकांनी ठरवलं की आपण एकत्र यायचं आणि हल्ला करायचा. या हल्ल्यामध्ये ब्रिटिशांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यावेळेला बरवणीचे भिल्ल क्रांतिकारक जे होते हे फितुरीने पुन्हा एकदा फसवून पकडले गेले आणि कुणीतरी अशी फितुरांनी माहिती दिली की भीमानायक एका घनदाट जंगलात आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा ब्रिटिशांना सापडला. पुन्हा दुर्दैव, अशा फितुरीमुळे भीमानायकला पकडलं गेलं आणि शेवटी पुढे त्याचा या क्रांतियुद्धामध्ये बळी गेला, तो शहीद झाला. तेव्हा मुख्यतः आपल्याला असं लक्षात येईल की वनवासी समाजामध्ये सुद्धा फितुरी हा गुण आपल्याला त्यावेळेला बहुतेक ठिकाणी आढळून येतो. त्यामुळे शौर्य असूनही या समाजाचा बऱ्याच वेळेला पराभव झालेला आपल्याला दिसतो.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: बातम्या। वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
1: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
0: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यज्ञ, 40 गावच्या स्वयंउदित प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्ग.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले मंत्री दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल धुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत करून पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जनावरांसाठी चारा आणि पाणी तसंच जलसंधारणाच्या कामांबाबतही त्यांनी सूचना दिल्या. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळामुळे चारा टंचाईची समस्याही जाणवू लागली आहे. अकोला जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे. तर नांदेड जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत समिती तसंच संबंधित विभागांच्या समन्वयातून चारा साक्षरता अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल मुंबईत विरोधी पक्षांनी विराट गर्जना मोर्चा काढला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. दरम्यान आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये

0: पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी केल्यानंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या 3-4 दिवसांपासून पुण्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनाला कालही विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाबाबत.
1: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यानंतर भारताची भूमिका केवळ पुरावे पाठवण्यापुरती मर्यादित राहिली. मात्र 2016 पासून हे नरमाईचं धोरण बदललं. सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि तो जाहीरही केला. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. तर मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्रीत शत्रूच्या 9 तळांवर थेट कारवाई करण्यात आली. आता भारताचं धोरण स्पष्ट आहे. दहशतवादी हल्ल्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल. तसंच दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं नरमाईचं धोरण सोडलं असून थेट लष्करी प्रत्युत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा काल प्रथेनुसार सुरू झाली. ही मंचकी निद्रा येत्या रविवारपर्यंत म्हणजे घटस्थापनेच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला विधिवत सुरुवात होईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. सन्मानचिन्ह 51,000 रुपये रोख शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेर तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564,54,00,000 रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. वंदे मातरम गीताच्या सार्धशताब्दी निमित्तानं केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि नांदेडमधील सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं 2 दिवसांचा वंदे मातरम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभक्तीपर गीत, वक्तृत्व, समूहगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सायबर फसवणुकीद्वारे रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा करून घेणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह 5 जणांना काल पुणे पोलिसांनी अटक केली. या टोळीनं देशभरातील 19 जणांची 1,80,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं धरणात बुडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली. मेंढ्या धुण्यासाठी धरणावर गेले असताना ही घटना घडली आहे. 3 जणांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा

0: स्पर्धेसाठी औपचारिक मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं, तर एकंदर 341 पदकांसह चीननं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं. हवामान. मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 2 दिवसात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि सिंधुदुर्गातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 7:20 आणि 40 सेकंद झालेत.

श्रोते हो, आता ऐकूया आजचे दिनविशेष. आज 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर हा दिवस युनेस्कोद्वारे जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर 1864 कलकत्ता शहरात भीषण चक्रीवादळ झालं होतं. 5 ऑक्टोबर 1955 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते हिंदुस्तान मशीन टूल्स अर्थात HMT कारखान्याचं उद्घाटन झालं होतं. 1995 कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला. 5 ऑक्टोबर 1998 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला होता. श्रोतेहो, आज लेखक संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्मदिवस आहे. आता जाणून घेऊया आजचे स्मृतिदिन. नाटककार, समीक्षक, हिंदी कवी पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचा आज स्मृतिदिन आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांचासुद्धा आज स्मृतिदिन आहे. तसंच नामवंत मुत्सद्दी पद्मश्री बॅरिस्टर परशुराम भवानराव तथा आप्पासाहेब पंत यांचा पण आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

0: श्रोते हो, सोमवारी 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ऍडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत बालकल्याण समितीच्या कार्यप्रणालीविषयी.
1: काही मुलं अशी आहेत की ज्यांना आम्ही संस्थेतच ठेवतो की त्यांना एकतर घरी जायचं नसतं किंवा घरी पाठवण्यासारखी परिस्थिती नसते. अशा वेळेला ती मुलं संस्थेमध्ये राहतात, चांगलं शिकतात. कोणी म्हणजे आता आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग करत आहेत, वकील होत आहेत, कॅटरिंगचे कोर्सेस करत आहेत, टेलरिंग करत आहेत, पार्लरचे कोर्सेस करत आहेत, आयटीआय करत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आता ऑलरेडी संस्थेमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांचा शिक्षण मध्ये रस नसतो त्यांच्याकरता छोटे छोटे कोर्सेस असतात, ते त्यांच्याकरता उपलब्ध करून दिले जातात.

0: आणि त्यांना नेमकं करायचंय काय, कशामध्ये आवड आहे, त्यांच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने शिकवलं जातं आणि व्यवस्थित होतं. म्हणजे असं नाहीये की ते घरी नाहीयेत म्हणून त्यांचं इथे काही सगळं थांबलेलं आहे तर नाही, उलट काही गोष्टी घरी जाऊन होत नाहीत, त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारे होतात आणि म्हटलं त्याकरता ह्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात.
1: तेव्हा नक्की ऐका, सोमवारी 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही.
2: अच्छा.
1: एक सर्वांनी समजूत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणार

0: आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माग, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.

0: करण्यासाठी मॅडम एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईक चे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल आयुष झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल आयुष मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात,
1: एकटी
0: परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसतात, त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा म्हणजे जागतिक
0: जागतिक आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसला.

0: आणि तो फार लांब बसला आणि त्याला गुन्हा करता येत ना असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे, तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून
0: बघितली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखड.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम भावधारा.

श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अनिल कांबळे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

उत्तरा केळकर यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं संत एकनाथ महाराज यांचं गीत. संगीत होतं आनंद कुर्हेकर आणि शैलेश दाणी यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं अरुण दाते यांनी. श्रोतेहो, भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30:25 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची पाचवी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता. पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत काल इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था, उद्योगांचं पाठबळ आणि चांगलं प्रशासन हे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांइतकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचं स्थान बळकट करण्यात कंपनी सेक्रेटरी या व्यवसायानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन 3 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. या बैठकीत उभय नेते व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, वाहतूक, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतील, तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करतील. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या चर्चेची पाचवी फेरी आज कॅनडातील ओटावा इथं होणार आहे. ही चर्चा 5 दिवस सुरू राहणार असून या वर्षाखेर कराराला अंतिम स्वरूप देण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यावर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने या दोन्ही देशांमधील करारासंदर्भातच्या चर्चा या वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं. तसंच ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात भागीदारी करण्यालाही सहमती दर्शवली होती. हा करार दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा पाया ठरेल आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 4,65,000 कोटींवर नेण्यात सहाय्यक ठरेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या 6 तारखेला मतदान होणार आहे तर शुक्रवारी 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तमिळनाडूतील मधुरंतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. उत्तराखंडमधील राज्यसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागा, उत्तराखंडमधील 1 जागा आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेस पक्षानं यापूर्वीच 3 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या निवडणुकांसाठी 5ही मतदारसंघात

23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत आपली भूमिका काल इराणनं स्पष्ट केली. यावर्षीच्या जून महिन्यात करण्यात आलेल्या अंतरिम करारात नमूद केलेल्या 7 अटी पूर्ण केल्याशिवाय सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही असं इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी म्हटलं असल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेशी झालेल्या संघर्षानंतर इराण आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमिनिया यांनी सांगितलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या पीएम सेतू योजनेला काल एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचं उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशा प्रशिक्षण संस्थांमध्ये रुपांतर करून व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा आणि उपयुक्तता उंचावणं हा आहे. या योजनेसाठी एकंदर 60,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली असून त्यात केंद्र सरकारचा 30,000 कोटी रुपये, राज्य सरकारांचा 20,000 कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा 10,000 कोटी रुपयांचा सहभाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत काल विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये काल सेखो या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणारे परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांच्या स्मरणार्थ भारतीय वायुसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. दिल्ली मुंबई पुणे चंदीगड ग्वाल्हेर बेंगलुरू गुवाहाटी आणि जोधपूर या शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. नागोया शहरातील मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर हा समारोप सोहळा झाला. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक बनली होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. भारतानं 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 85 पदकं पटकावत पदकतालिकेत चौथं स्थान पटकावलं तर एकंदर 341 पदकांसह चीन पदकस्थालिकेत अव्वल आहे. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय खेळाडूंचं विशेषत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ज्यांनी समर्पण आणि वचनबद्धतेनं भारताचं प्रतिनिधित्व केलं अशा भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचा देशाला अभिमान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हवामान. देशाच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतला आहे तर अन्य काही भागातून मोसमी पाऊस माघारी जाण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात येत्या 48 तासात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 8:40 आणि 48 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करतोय कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: बिनभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु,
1: झाडे वेली पशु पक्षी यांशी गोष्टी करू. नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात मी संपदा
0: आणि मी जान्हवी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, माणसाला जगण्याचं शिक्षण देणारी, त्याला घडवणारी अशी बिनभिंतींची निसर्गाची शाळा.
0: निसर्गासारखा गुरु नाही असं आपण म्हणतो ते अगदी तंतोतंत खरं आहे.
1: या शाळेतली अगदी छोटीशी मुंगी देखील आपल्याला चिकाटीचा धडा देऊन जाते.
0: या निसर्गाच्या शाळेतल्या प्रत्येक घटकाचं कार्य वेगवेगळं आहे
1: आणि त्याचं निरीक्षण करीत त्यातून धडे घेत आपण घडत असतो.
0: या सुंदर आशयाची बिनभिंतीची शाळा ही शालेय पाठ्यपुस्तकातली ग. दि. माडगुळकर यांची कविता.
1: या कवितेच्या पुढच्या ओळी अशा आहेत,
0: बघू बंगला या मुंग्यांचा,
1: सूर ऐकूया या भुंग्यांचा,
0: फुला फुलांचे रंग दाखविल,
1: फिरते फुल पाखरू,
0: बिनभिंतींची उघडी शाळा,
1: लाखो इथले गुरु,
0: सुगरण बांधी उलटा वाडा,
1: पाण्यावरती चाले घोडा,
0: मासोळी सम बिनपायांचे
1: बेडकीचे लेकरू,
0: बिनभिंतीची उघडी शाळा,
1: लाखो इथले गुरु.
0: श्रोते हो, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन असतं,
1: पण या गोष्टींना त्यांच्या कामाची किंवा वेळेची कधीही आठवण करून द्यावी लागत नाही.
0: म्हणजे पाऊस पडायला लागला की हिरवे अंकुर भूमीच्या कुशीतून बाहेर यायला लागतात.
1: काजव्यांच्या चमचमणाऱ्या दिव्यांनी पाऊस आता येणार ही ग्वाही दिलेली असते.
0: आम्रतरूच्या गच्च पानातून कोकिळेच्या मधुर तानांनी वसंताच्या आगमनाचा संदेश आपल्याला दिलेला असतो.
1: निसर्गाचं हे चक्र असं अव्याहतपणे सुरू आहे.
0: त्यातली शिस्त, वक्तशीरपणा, लय हे सगळं तालबद्ध पद्धतीने सुरू असतं.
1: ही सगळी निरीक्षणं नोंदवताना गदिमांची कविता पुढे व्यक्त होताना दिसते.
0: कसा जोंधळा राणी रुजतो,
1: उंदीर मामा कोठे निजतो,
0: खबदाळीतील खजिना त्याचा,
1: फस्त खावनी करू,
0: बिनभिंतीची उघडी शाळा,
1: लाखो इथले गुरु,
0: भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
1: कड्या दुपारी पर्यात पोहू,
0: मिळेल तेथून घेऊन विद्या,
1: अखंड साठा करू,
0: बिनभिंतीची उघडी शाळा,
1: लाखो इथले गुरु,
2: बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु.
0: श्रोते हो, निसर्गातले असे हे अनेक गुरु आपल्याला घडवण्याचं काम करतात.
1: निसर्गाच्या या शिस्तबद्ध रचनेसोबत आपण चालत राहिलो तर आणखी शिस्तपालनाची, ज्ञानार्जनाची गरजच भासणार नाही.
0: ग. दि. माडगुळकरांची अशी ही सुंदर कविता आपल्याला खूप काही देऊन जाते.
1: गदिमांच्या कवितांची हीच तर खरी खासियत आहे, छोट्या छोट्या प्रसंगातून, सहज साध्या शब्दातून जीवनाचं मोठं तत्वज्ञान ते सांगून जातात.
0: इथे अजून एका कवितेविषयी बोलावंसं वाटतंय.
1: निसर्ग प्रतिमांमधून त्यांनी मांडलेली माहेर ही कविता अतिशय भावस्पर्शी अशीच आहे. ऐका हा.
0: नदी मिळता सागरा पुन्हा येईना बाहेर, नदी मिळता सागरा पुन्हा येईना बाहेर,
1: अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर.
0: काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले,
1: नदी माहेर अशी जाते म्हणून हिची जग चाले.

0: सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर,
1: तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर।
0: डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन
1: नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून।
0: पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा,
1: पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा।
0: श्रोते हो, संपूर्ण जलचक्राचं हे वर्णन पण गदिमांनी त्याच्याशी केलेली भावनेची गुंफण या कवितेला नवा अर्थ देऊन जाते।
1: गदिमांच्या अशा अनेक कविता आहेत, त्यातल्या कोणत्या कवितेविषयी बोलायचं हे ठरवताच येत नाही।
0: अशाच एका हृदयस्पर्शी कवितेविषयी आज आम्ही बोलणार आहोत।
1: या कवितेचं झालेलं गीत सर्वांना परिचित आहे,
0: आपण ते अनेकदा ऐकलंय सुद्धा,
1: तर आधी आपण ते गीत ऐकूया।

0: श्रोते हो, आशा भोसलेंच्या आवाजातलं अर्थ गर्भ गाणं आपण ऐकलं.
1: अनेक वर्ष ते आपण ऐकत आलो आहोत.
0: या कवितेचा अर्थही आपणा सगळ्यांना माहिती आहे,
1: पण त्यातलं दुःख मात्र प्रत्येक वेळी नव्यानं जाणवत राहतं.
0: एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,
1: होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक.
0: ही कविता एका कुरूप समजल्या जाणाऱ्या बदकाच्या पिल्लाची आहे असं आपल्याला सुरुवातीला वाटतं.
1: त्या बदकाच्या पिल्लाची सारी भावंड दिसायला खूप सुरेख आहेत, पण हे पिल्लू वेगळं आहे,
0: म्हणून त्याच्याकडे बोट दाखवून सगळे त्याला हसताहेत.
1: त्यामुळे त्या पिल्लाच्या मनात खोल दुःख निर्माण होतं.
0: ते एकाकी पडतं.
1: आपली व्यथा दुःख कोणालाही सांगावं असं त्याला वाटत नाही.
0: इतरांचा उपहास तिरस्कार त्याला आणखीनच

0: दुःखी करतो.
1: कोणी न त्यास घेई खेळावयास संगे,
0: सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे.
1: दाऊनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक,
0: आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक.
1: पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी,
0: भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी.
1: जेते तयास टोची दावी उगाच धाक,
0: होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक.
1: इतरांच्या दृष्टीनं कुरूप असलेलं ते पिल्लू मनाशी कुढत राहतं, कारण त्याला कोणीच जवळ करत नाही, कोणी त्याची व्यथा जाणून घेत नाही.
0: प्रत्येक जण फक्त त्याला टोचून जातो आहे, धाक दाखवून जातो आहे, कारण ते कुरूप आहे.
1: त्याला हे सगळं सहन करायलाच पाहिजे अशी भावना त्याच्या भावंडांच्या मनात आहे.
0: असं हे एकाकी दुःखी पिल्लू ज्यानं जगण्याचा आत्मविश्वास गमावला आहे.
1: आणि अचानक एक दिवस त्याला स्वतःची ओळख पटते.
0: एके दिने परंतु पिल्लास त्या कळाले,
1: भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले.
0: पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक,
1: त्याचेच त्या कळाले तो एक राजहंस. त्याचेच त्या कळाले तो एक राजहंस.
0: आणि या एका जाणीवीनं त्या पिल्लाचं सगळं जगच बदलून गेलं.
1: त्याचं त्यालाच कळलं की इतके दिवस आपण स्वतःला बदकाचं पिल्लू समजत होतो, पण आपण तर राजहंस आहोत.
0: या सगळ्या पिल्लांपेक्षा वेगळे आहोत, या एका जाणीवेनं त्याचं सगळं जगच बदलून गेलं.
1: भीती दुःख यांचा लवलेशही मनात राहिला नाही, जागा झाला फक्त आत्मविश्वास.
0: श्रोते हो, स्वतःची ओळख पटण्याचा आत्मभानाचा क्षण महत्वाचा, तोच त्या पिल्लाला गवसला आणि त्याचं जग बदलून गेलं.
1: माणसाचं याहून वेगळं काय असतं? कुणी आपल्याला कमी लेखतं, आपल्या रूपामुळे, परिस्थितीमुळे, स्वभावामुळे, किंवा कधी आपल्यातले गुण समोरच्याला न जाणवल्यामुळे आपण दुर्लक्षिले जातो.
0: अशा वेळी आपणही मग स्वतःला कमी लेखायला लागतो.
1: आपल्याला काही जमत नाही, आपण काही करू शकत नाही, ही भावना प्रबळ व्हायला लागते.
0: मग आपण आपला कोश तयार करतो, त्यातच स्वतःला गुरफटून घेतो, इतरांच्यात मिसळणं टाळायला लागतो.
1: श्रोते हो, या पिल्लाच्या माध्यमातून गदिमा आपल्याला सांगतात की स्वतःला ओळखायला शिका.
0: इतरांच्या नजरेत तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाहीये,
1: तर तुम्ही स्वतःच्या नजरेत कोण आहात हे अधिक महत्वाचं आहे.
0: इथे ते पिल्लू राजहंस आहे, पण ही केवळ पक्षाची प्रतिमा नाहीये, तर तो आहे आपल्या दडलेल्या गुणांचा, सामर्थ्याचा, आत्मविश्वासाचा आणि स्वतःच्या वेगळेपणाचं प्रतीक असलेला मनाचा राजहंस आहे.
1: कधीतरी या गोष्टीतल्या पिल्लाच्या जागी आपण प्रत्येकानं स्वतःला पाहिलेलं असतं.
0: आज ही कविता नव्यानं जाणून घेताना जाणवतं, प्रत्येकाच्या मनात दडलेल्या या कुरूप पिल्लात सुंदरसा राजहंसही दडलेला असतो.
1: फक्त गरज असते ती त्या राजहंसाला ओळखण्याची.
0: म्हणूनच गदिमांची ही कविता स्वतःचा शोध घेण्याचं सुंदर आश्वासन, आत्मविश्वास आपल्याला देते.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया गदिमांविषयी.
0: खरे तर त्यांच्याविषयी काही बोलण्याची गरज आहे असं नाही,
1: कारण ते व्यक्तिमत्वच इतकं उत्तुंग आहे की त्यांच्यापर्यंत आपली नजर पोहोचणंच कठीण.
0: गजानन दिगंबर माडगुळकर, आधुनिक वाल्मिकी असं ज्यांना म्हटलं जातं ते गदिमा.
1: 1 ऑक्टोबर 1919 सांगली जिल्ह्यातल्या शेटफळे इथं त्यांचा जन्म झाला.
0: शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध इथं झालं.
1: मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं, पण मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे ते नंतर चित्रपट व्यवसायात आले.
0: सुरुवातीला त्यांनी ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली यासारख्या चित्रपटातून छोट्या भूमिका साकारल्या.
1: 1942 भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली.
0: त्यानंतर आलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा आणि गीतलेखनामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली.
1: त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांमध्ये वंदे मातरम, पुढचे पाऊल, लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती,
0: देवबाप्पा, जगाच्या पाठीवर, प्रपंच, सुवासिनी, संथ वाहते कृष्णामाई यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो.
1: गीतकार, कथाकार म्हणून 150 जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं.
0: तर सुमारे 2000 जास्त मराठी

0: गाणी त्यांनी लिहिली.
1: याबरोबरच हिंदीसाठी त्यांनी लेखन केलंय. यामध्ये दो आखे बारा हात, नवरंग, गुंज उठी शहनाई, प्यासा, अवतार यांचा समावेश आहे.
0: त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या, तर सुगंधी वीणा, जोगिया, काव्यकथा, चैत्रबन, पुरिया, वैशाखी यासारखे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
1: आकाशीची फळे, उभे धागे आडवे धागे या कादंबऱ्या,
0: तर दे टाळी ग घे टाळी, मिनी, शशांक मंजिरी, नाचरे मोरा ही छोट्या दोस्तांसाठीची पुस्तकं,
1: आणि युद्धाच्या सावल्या हे नाटक अशी विपुल संपदा गदिमांनी मराठी भाषेला दिली.
0: श्रोते हो, त्यांनी बालगीतांपासून लावणी, भावगीतं, चित्रपट गीतं, भक्तिगीतं, समरगीतं अशा अनेक प्रकारची गीतं लिहिली.
1: तर त्यांचे अजरामर कलाकृती म्हणजे गीतरामायण.
0: अतिशय भावपूर्ण अशा 56 गीतांच्या माध्यमातून रामायणाचं शाब्दिक चित्र त्यांनी उभं केलं.
1: त्यांनी लिहिलेलं गीतरामायण ही केवळ गाणी नाहीयेत, तर प्रेम, त्याग, कर्तव्य, संघर्ष, दुःख आणि मूल्यनिष्ठा यांचं त्यातून सुंदर दर्शन घडतं.
0: या गीतांमधून रामायण सलगपणे उलगडत जातं.
1: अत्यंत सहज सोपी, रसाळ, भावस्पर्शी, गोड, लयबद्ध आणि चित्रमय भाषा ही गीतरामायणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
0: हे गीतरामायण म्हणजे मराठी संस्कृतीचा, भाषेचा एक अमूल्य ठेवा आहे.
1: सुरुवातीला हे गीतरामायण विविध गायकांच्या आवाजात आकाशवाणी पुणे केंद्रावर ध्वनिमुद्रित करण्यात आलं.
0: नंतर मग गदिमा आणि सुधीर फडके या जोडीनं हे गीतरामायण साता समुद्रापार अजरामर केलं.
1: इतकी वर्ष झाली तरी ना भाषेचा गोडवा कमी झाला, ना संगीताची समृद्धी फिकी पडली.
0: दिवसेंदिवस गीतरामायण आणखीनच तेजानं उजळून निघतं आहे.
1: श्रोते हो, गदिमांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. पद्मश्री पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं आहे.
0: श्रोते हो, वेळेच्या बंधनामुळं आता आपल्याला थांबावं लागणार आहे,
1: पण निरोप घेण्यापूर्वी त्यांच्या एका सुंदर कवितेच्या काही ओळी इथे उद्धृत कराव्याशा वाटतात. ऐका हा.
0: काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती.
1: धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले.
0: आले लोणचे बहुमुरलेले, आणि लिंबू रसरसलेले.
1: किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले.
0: खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले.
1: चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले.
0: काय श्रोते हो, हे ऐकून रसना जागृत झाली ना?
1: तर या रसनेला वेळ लावणाऱ्या पानावरच्या सगळ्या पदार्थांची चव घ्यायची असेल तर गदिमांची ही कविता अवश्य वाचा.
0: आणि आता आम्ही आपला निरोप घेतोय.
1: आजचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
0: तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं जान्हवी भागवत यांचं. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. श्रोतेहो, ग दि माडगुळकर यांची गाणी अजूनही ऐकावी असं वाटतंय ना? मग सकाळी 11:05 नक्की ऐका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9 आता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

हिमेश रेशमी या कक्कड़ यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं, चित्रपट अपने.

0: श्रोते हो, सोमवारी 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ऍडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत बालकल्याण समितीच्या कार्यप्रणालीविषयी.
1: काही मुलं अशी आहेत की ज्यांना आम्ही संस्थेतच ठेवतो की त्यांना एकतर घरी जायचं नसतं किंवा घरी पाठवण्यासारखी परिस्थिती नसते. अशा वेळेला ती मुलं संस्थेमध्ये राहतात, चांगलं शिकतात. कोणी म्हणजे आता आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग करता आहेत, वकील होत आहेत, कॅटरिंगचे कोर्सेस करता आहेत, टेलरिंग करता आहेत, पार्लरचे कोर्सेस करता आहेत, आयटीआय करता आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आता ऑलरेडी संस्थेमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांचा शिक्षणामध्ये रस नसतो त्यांच्याकरता छोटे छोटे कोर्सेस असतात, ते त्यांच्याकरता उपलब्ध करून दिले जातात. आणि त्यांना नेमकं करायचंय काय, कशामध्ये आवड आहे, त्यांच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने शिकवलं जातं आणि व्यवस्थित होतं. म्हणजे असं नाहीये की ते घरी नाहीयेत म्हणून त्यांचं इथे काही सगळं थांबलेलं आहे तर नाही, उलट काही गोष्टी घरी जाऊन होत नाहीत, त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारे होतात. आणि म्हटलं असं त्याकरता ह्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात.
0: तेव्हा नक्की ऐका, सोमवारी 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

साथिया या चित्रपटातलं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं साधना सरगम, मुर्तुजा आणि कादिर यांनी. श्रोतेहो, लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

कुमार सानू आणि अलिशा चिनॉय यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. चित्रपट होता इश्क विश्क. श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बाल कल्याण समिती कार्यप्रणाली याविषयी ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांना. बालकल्याण समितीच्या गेली 4 वर्ष त्या सदस्य आहेत, तसंच त्या ट्रेन मेडिएटर आहेत. जिल्हा विधी सेवामध्ये सुद्धा काही वर्ष त्यांनी काम पाहिलंय. तर आज आपण जाणून घेणार आहोत की बालकल्याण समिती म्हणजे नेमकं काय, किंवा या समितीचं कार्य काय आहे, तिचे अधिकार काय आहेत, मुळात मुलं किंवा बालक कोणाला म्हटलं जातं, त्यांचे अधिकार. तर या सगळ्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: सुरुवातीलाच मी असं विचारते की मुलं किंवा बालक असं कुणाला म्हटलं जातं आणि त्यांचे अधिकार कोणते आहेत?
1: मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अनुसार या कायद्याअंतर्गत ज्या बालकाला वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्याला बालक असं म्हटलं जातं.
0: अच्छा.
1: प्रत्येक बालकाला घटनेने अधिकार दिलेले आहेत. बालकाला जगण्याचा अधिकार आहे, विकासाचा आहे, त्याच्या संरक्षण

0: मॅडम.
1: नमस्कार.
0: सुरुवातीलाच मी असं विचारते की मुलं किंवा बालक असं कुणाला म्हटलं जातं आणि त्यांचे अधिकार कोणते आहेत?
1: मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 नुसार या कायद्याअंतर्गत ज्या बालकाला वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्याला बालक असं म्हटलं जातं.
0: अच्छा.
1: प्रत्येक बालकाला घटनेने अधिकार दिलेले आहेत. बालकाला जगण्याचा अधिकार आहे, विकासाचा आहे, त्याच्या संरक्षणाचा आहे, त्याला पूर्णपणे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, आरोग्याचा त्याला अधिकार आहे, समानतेचा आहे, ओळखीचा आहे, गोपनीयतेचा आहे, खेळ, सर्व अधिकार बालकाला देणं आवश्यक आहे.
0: मॅडम, तुम्ही बालकल्याण समितीच्या सदस्य म्हणून गेली 4 वर्ष काम पाहताय, तर बालकल्याण समिती म्हणजे नेमकी काय आहे आणि तिचं कार्य कसं चालतं?
1: बालकल्याण समिती म्हणून सांगायचं झालं तर मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत न्यायालयीन अधिकार असणारी बालकांची काळजी, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी गठीत केलेली समिती आहे. बालकल्याण समितीचं कार्य, जेव्हा बालक समिती समोर येतं आणि जेव्हा त्याचं प्रकरण समितीसमोर आलेलं असतं, ते प्रकरण कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या विषयासंदर्भात आहे, कोणत्या कायद्याअंतर्गत आहे हे तपासलं जातं, बालकाची चौकशी केली जाते त्या संदर्भात, आणि बालकाला जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्याची सगळी आदेश बालकल्याण समिती करते. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा ते बालक समोर येतं तेव्हा ते कुठल्या परिस्थितीत आलेलं आहे, त्याला पोलिसांनी आणलं आहे का, ते स्वतःहून आलं आहे का, किंवा अजून दुसऱ्या व्यक्तीने आणलं आहे का, ती परिस्थिती बघितली जाते. त्याच्यानंतर त्याची पूर्ण चौकशी करून त्याची गरज काय, म्हणजे त्याला घरी पाठवणं गरजेचं आहे की त्याला संस्थेमध्ये दाखल करून त्याचं संरक्षण, सुरक्षितता बघणं आवश्यक आहे, हे सगळं बघितलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामार्फत जर त्याला समितीमध्ये दाखल करून घ्यायचं झालं तर तसा समिती आदेश करते त्याला संस्थेमध्ये दाखल करण्यासाठी. समोर जे बालक आलेलं असतं हे अतिशय वेगळ्या आणि विचित्र परिस्थितीमध्ये असतं, माहीत नसतं की त्याच्यावरती कोणती परिस्थिती ओढवलेली आहे, अशा वेळेला त्याला समुपदेशनाची खूप गरज असते. आता बालकल्याण समिती समुपदेशन करत नाही, त्याच्याकरता वेगळी यंत्रणा आहे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यामार्फत समुपदेशन आम्हाला पुरवले जातात. तर मग त्यावेळेला आम्ही आम्हाला त्या बालकासाठी समुपदेशक हवा म्हणून आम्ही तसा आदेश करतो. नंतर त्याला जर मेडिकल, वैद्यकीय जर गरज भासली, काहीतरी त्याला मारहाण झालेली आहे, जखमा आहेत, आणखी काही वेगळ्या गोष्टी घडल्या असतील, तर ताबडतोब जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्याला पाठवण्याची जी यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत तिथे पाठवण्याची व्यवस्था करतो. त्याला जर आणखी काही गरज असेल, म्हणजे आर्थिक काही गरज असेल, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, त्यांची आम्ही मदत घेतो. बालक आमच्याकडे स्वतःहून आलंय आणि त्याच्यामार्फत काहीतरी गुन्हा घडलाय, पण जर पोलिसांनी काही माहीत नसेल किंवा असं काही झालं असेल की पोलिसांमार्फत त्याला काहीतरी आता पुढे आपल्याला हालचाली करायला पाहिजेत, तर तसे निर्देश पण आम्ही पोलिसांना देतो की अमुक ठिकाणी अशी अशी घटना घडलेली आहे, बालक आमच्या इथे समितीपर्यंत पोचलेलं आहे, तर पुढील कार्यवाही तुम्ही सुरू करा. मग त्याला संस्थेत ठेवण्याचा आदेश, जशी बालकाची गरज आहे त्या त्या प्रमाणात त्याला त्या त्या परिस्थितीनुसार आदेश आणि निर्देश समिती करते.
0: अच्छा, या बालकल्याण समितीचे अधिकार कोणते आहेत?
1: बालकल्याण समिती ही ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट 2015 नुसार समितीला बरेच प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. त्यातले काही म्हणजे काळजी आणि संरक्षणाची जी बालकं असतात त्यांच्यासाठी संरक्षण, काळजी, चिकित्सा, विकास आणि पुनर्वसन हे अधिकार त्या मुलाला मिळवून देण्याची तरतूद बालकल्याण समितीला तो अधिकार दिलेला आहे की ते बालकल्याण समिती तशा प्रकारे त्या मुलांच्या बाबतीत निर्णय घ्यावेत.
0: मला सांगा की या समितीशी कोणत्या यंत्रणा जोडलेल्या असतात?
1: बालकल्याण समिती एकटी काम करू शकत नाही, त्याच्याकरता अनेक यंत्रणांची सपोर्ट लागतोच, कारण बालकांचं हित आणि संरक्षण पुनर्वसन करायचं असेल तर कोणतीही एक यंत्रणा हे काम करू शकत नाही, त्याच्यामुळे याला अनेक यंत्रणा जोडलेल्या आहेत. त्याच्यापैकी काही मी सांगते तुम्हाला. जिल्हा बाल संरक्षण कक्ष DCPU हे एक यंत्रणा आमची आहे की जी आमच्या यंत्रणेशी जोडलेली आहे. चाइल्डलाईन 1098 हा नंबर जो आहे, ही यंत्रणा आम्हाला अत्यंत मुलांसाठी खूप उपयुक्त आहे की जिथे असेल तिथे नंबर फिरवला की जर त्याला काही प्रॉब्लेम असेल तर ताबडतोब त्याला मदत मिळू शकते. नंतर विशेष बाल पोलीस युनिट आहे SJPU, तीही आम्हाला याच्या करता खूप उपयोगी पडते की जिथे काही गुन्हा घडला असेल तर ताबडतोब पोलिसांना निर्देश दिले, पोलीस तिथे पोहोचतात आणि त्या बालकाला मदत मिळू शकते. नंतर बालसंगोपन संस्था ज्या आहेत, म्हणजे जिथे आम्ही बालकांना दाखल करतो त्या संस्था, त्यांची आम्हाला मदत होते, कारण अशा बालकांना ठेवणार कुठे, तर ती एक आमची यंत्रणा आहे. बालकल्याण अधिकारी असतात, त्यांच्या आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला त्यांची मदत होत असते. नंतर बालगृह, निरीक्षण गृह, शिशुगृह ही एक व्यवस्था आहे मुलांसाठी स्पेशली, ती एक स्पेशल यंत्रणाच आहे. न्यायव्यवस्था आणि किशोर न्याय मंडळ ही सुद्धा एक व्यवस्था आम्हाला जोडलेली आहे. आरोग्य आणि शिक्षण विभाग अत्यंत महत्वाचा, कारण जी मुलं शाळेत जात नसतात किंवा कधीच गेलेली नाहीयेत

0: अशा मुलांना शाळेमध्ये पाठवणं आणि कधी कधी त्यांच्याकडे काहीच ओळख नसते, मग शिक्षण विभागाला विनंती करतो आणि ते या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन देतात. त्यामुळे त्यांचा सहभाग खूप मोठा आहे. शासकीय रुग्णालय, आमची जी यंत्रणा आहे ही सगळी शासकीय असल्यामुळे मुलांना जर वैद्यकीय गरज असेल तर आम्ही शासकीय रुग्णालयातच पाठवतो, त्यामुळे ती एक आमची महत्वाची यंत्रणा आहे. आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, हा आयोग तर जे सगळं चाललेलं आहे मुलांच्या संदर्भातले हक्क असतील, अधिकार असतील, तर त्याच्यामध्ये अतिशय बालहक्क आयोगाचा सहभाग असतो. अजून काही बऱ्याच आहेत पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे एवढ्या यंत्रणा तरी आमच्याशी म्हणजे नियमित आम्ही यांच्याशी एक दुसऱ्याशी आम्ही कनेक्ट असतो.
1: सगळ्या बेसिक्स यंत्रणा आहेत
0: हो,
1: की त्यामुळे मुलांचा विकास किंवा त्यांचं पुनर्वसन जे काय असेल ते, मुलांना जे पुढे आरोग्य असेल, शिक्षण असेल, तर त्या प्रवाहामध्ये मुलांना नेऊन सोडणं हे यासाठी या सगळ्या यंत्रणा तुम्हाला उपयोगी आहे.
0: अगदी.
1: मला सांगा की नेमक्या कोणत्या समस्या असलेली मुलं या समितीमध्ये येतात?
0: आता नेमक्या समस्या काय मुलांच्या संदर्भात असतात याआधी बऱ्याच वेळेला जाणून घेणं खूप गरजेचं असतं. एखाद्या घरातलं मूल कुठे निघून गेलं पण का गेलं, तर अशा अनेक समस्या असणारी मुलं असतात की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आलेल्या असतात किंवा परिस्थितीने ओढवलेल्या असतात. त्याच्यामध्ये अशी मुलं आहेत की जी अनाथ मुलं आहेत, ज्यांना रस्त्यावर सोडून दिलेलं आहे, स्वतः पालक असताना मुलांना सोडून दिलं जातं. नंतर बालविवाह आहे, त्याच्यामध्ये जी मुलं अडकलेली आहेत. नंतर चाइल्ड लेबर आहेत, ती मुलं आमच्या समोर येतात. लैंगिक अत्याचार झालेला आहे, ती मुलं आमच्या समोर येतात. दिव्यांग मुलं असतात कधी कधी, तीही आमच्या समोर येतात. आणि अगदीच म्हटलं तर छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा आजकाल मोबाईलचं फार वेळ आहे आणि घरामध्ये कदाचित एखादी छोटीशी गोष्ट जर मुलांच्या मनाप्रमाणे आली नाही तर अशा वेळेवरती घर मुलं सोडून येतात. म्हणजे त्याला काही फारसं कारण असतं असं नाही, पण ह्या ज्या बाकीच्या गोष्ट आहेत जी सोडून दिली मुलं आहेत, अनाथ आहेत किंवा दिव्यांग आहेत किंवा बालविवाह झालाय त्या मुलाच्या विरुद्ध, तर अशा प्रकारची सगळी मुलं आमच्या समोर येत असतात.
1: अच्छा, येणारं प्रत्येक मूल हे काहीतरी वेगळी समस्या असते त्यांच्याकडे?
0: प्रत्येक येणारं मूल हे वेगळंच येतं, त्याची समस्या वेगळी असते आणि प्रत्येक वेगळ्या परिस्थितीतून आलेलं असतं. म्हणजे आता गेल्या 4 वर्षाचा अनुभव म्हटला तर एकही मूल असं नाहीये की तीच परिस्थिती आहे. म्हणजे थोडासा का होईना पण काहीतरी फरक असतोच त्याच्यामध्ये, की विशिष्ट परिस्थितीतूनच ते आमच्या समोर आलेलं असतं.
1: अच्छा, जेव्हाही तुमच्या समोर मुलं येतात तर मगाशी तुम्ही म्हणालातच की ज्या यंत्रणा आहेत त्या तुम्हाला मदत करतातच, पण तुमचा एक अनुभव काय सांगाल 4 वर्षातला की या मुलांचं पुढे नेमकं पुनर्वसन किंवा त्यांना एक योग्य दिशा आपण म्हणू शकतो ती अशी मिळालेली मुलं, अशी म्हणजे योग्य मार्गावरती गेलेली, काही अनुभव सांगाल?
0: ही जी सगळी मुलं आलेली असतात तेव्हा प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे, मी म्हटलं असं की प्रत्येकाची गरज वेगळी आहे, कुणाला संस्थेत ठेवण्याची गरज आहे. कारण अशी एखादी घटना घडलेली असते की त्या मुलाला तिथे पाठवणं धोक्याचं वाटतं, तेव्हा समितीला असं वाटतं की या मुलाला संस्था दाखल करून घेऊन इथे तो सुरक्षित आहे. काळजी, सुरक्षितता, संरक्षण हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे, त्याच्यामुळे हे बघितलं जातं. आणि काही मुलांना घरची परिस्थिती व्यवस्थित आहे म्हणजे सुरक्षित आहे मुलांच्या दृष्टीने, तर मुलांना घरी पाठवलं जातं. जी मुलं घरी पाठवतो त्यांच्यावर त्यांना पाठवूनच दिलं म्हणजे दुर्लक्ष केलं असं होत नाही, तर आमची यंत्रणा आहे त्याच्यावरती देखरेख ठेवली जाते. म्हणजे दर महिन्याला, दर 15 दिवसाला किंवा दर 3 महिन्याला त्यांच्यावरती आमचे जे डीसीपी युनिट आहे त्यांना एक पॉइंट केलेली असते व्यक्ती की जी घरी जाऊन मुलाची चौकशी करते की ह्याचं कसं चाललंय. म्हणजे एखादा म्हणतो की मी शाळेत पाठवणार आहे पण पाठवलंय का, एखाद्याची प्रकृती ठीक नाही तर ती बरी आहे का, की घरी जाऊन असंच पडलेलं आहे तर मग आम्ही संस्थेत ठेवतो, आम्ही सगळं करायला तयार आहोत, असं अशा पद्धतीने हे मुलांचं पुनर्वसन होतं. किंवा काही मुलं अशी आहेत की ज्यांना आम्ही संस्थेतच ठेवतो की त्यांना एकतर घरी जायचं नसतं किंवा घरी पाठवण्यासारखी परिस्थिती नसते. अशा वेळेला ती मुलं संस्थेमध्ये राहतात, चांगलं शिकतात. कोणी म्हणजे आता आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग करत आहेत, वकील होत आहेत, कॅटरिंगचे कोर्सेस करत आहेत, टेलरिंग करत आहेत, पार्लरचे कोर्सेस करत आहेत, आयटीआय करत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आता ऑलरेडी संस्थेमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांचा शिक्षणामध्ये रस नसतो त्यांच्याकरता छोटे छोटे कोर्सेस असतात, ते त्यांच्याकरता उपलब्ध करून दिले जातात. आणि त्यांना नेमकं करायचंय काय, कशामध्ये आवड आहे, त्यांच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने शिकवलं जातं आणि व्यवस्थित होतं. म्हणजे असं नाहीये की ते घरी नाहीयेत म्हणून त्यांचं इथे काही सगळं थांबलेलं आहे तर नाही, उलट काही गोष्टी घरी जाऊन होत नाहीत त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारे होतात. आणि म्हटलं असं त्याकरता ह्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात. हे सगळं बालकल्याण समितीचं काम आहे पण पुढे जे आदेश दिलेले आहेत आणि निर्देश दिलेले आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असते की ते करायचंय. आणि पुन्हा मॉनिटरिंग करायला आम्ही आहोतच की हे का नाही झालं, या मुलाच्या का नाही घडलं, त्यामुळे होतं सगळं व्यवस्थित. मुळातच ती बालकल्याण समिती काय ही माहीत नाहीये, त्याच्यामुळे असं वाटतं. म्हणजे बरेच जण जेव्हा आमच्या समोर येतात आणि आम्ही असं म्हणतो

0: की मुलाला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, सुरक्षिततेची गरज आहे, तर वेगळ्या परिस्थितीमधलं मूल असेल तर तुम्ही संस्थेमध्ये ठेवा, आम्ही त्याचं सगळं पुनर्वसनाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आम्ही संस्थेत राहून त्या मुलाच्या करून घेतो. तर त्यांचा असा गैरसमज असतो की तुम्ही आमच्या मुलाला तुरुंगात ठेवले. म्हणजे बाल कल्याण, कल्याण हा शब्द आहे याचा कुठेही कोणीही अर्थ लावत नाही. ज्या मुलाला घरी पाठवा, आम्ही त्या मुलाचं पूर्णपणे जबाबदारी घ्यायला तयार आहोत. जेव्हा त्यांच्या ताब्यात मूल असताना जर ही अशी परिस्थिती घडलेली आहे तर कुठेतरी ते जबाबदारी किंवा दुर्लक्ष होतंय मुलाकडे हे मान्य करायला तयार होत नाहीत. पण अशा प्रकारची योजना आहे किंवा सुविधा उपलब्ध आहे ती सुद्धा स्वीकारायला तयार होत नाहीत.
1: मग अशा वेळी मला वाटतं तुमचं काम त्या ठिकाणी जास्ती वाढत असेल की त्यांना कन्व्हिन्स करणं थोडंसं.
0: हा, मुलांना समुपदेशन करावं लागतं त्या संदर्भात. त्याला जी परिस्थिती ओढवलेली आहे त्या संबंधित त्याच्याशी बोलावं लागतं आणि तू संस्थेत राहिल्यानंतर तुझं कसं पुढे पुनर्वसन होणार आहे, चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणार आहेत, ह्या सगळ्या त्याला पटवून सांगाव्या लागतात. आणि एवढंच नाही तर त्यांच्या पालकांना हे सांगावं, मुलं तयार होतं की ठीक आहे बाकीची मुलं आहेत मी पण राहीन, पण आई वडील अक्षरशः ओक्साबोक्शी रडतात की आमच्या मुलाला तुम्ही इथे डांबून ठेवताय. मग अशा वेळेला 18 वर्षाच्या पुढे आमचा काही संबंध नाहीये. म्हणजे आम्ही कोणाला काही म्हणू शकत नाही की आमचं तुम्ही ऐकायला पाहिजे, पण तरी सुद्धा पालकांना समुपदेशकामार्फत म्हणा किंवा आमच्या समितीसमोर आली असते तरी, एक आपण माणूस आहोत. कसं असतं की त्यांना पालक ते शिकलेले नसतात, त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाशी काहीही नसतं. मुळातच आपलं मूल काय करतं, तो मोबाईल मुलाला दिलाय त्याचा तो उपयोग कशा पद्धतीने करतो हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. अशा वेळेला थोडंसं संवेदनशील राहावं लागतं, म्हणजे भडकून चालत नाही कुठल्या गोष्टीमध्ये, की त्यांची परिस्थिती काय आहे ती समजून घ्यायची आणि त्यांना सांगायचं. म्हणजे आम्हीही सांगतो, म्हणजे असं 18 वर्षाच्या पुढे गेलं आमचा तुमच्याशी काही संबंध नाही असं जरी असलं तरी आम्ही सांगतो की बाबा अशी अशी परिस्थिती आहे, मूल तुझंच आहे, कायमस्वरूपी तुझंच राहणार आहे, 18 वर्षानंतर तू मुलाला घेऊनच जायचं. मग तेव्हा जर तू म्हणशील 18 वर्षांना झालेत आता मुलाला ठेवा, तर आम्ही नाही ठेवणार कारण ती आमच्याकडे व्यवस्था नाहीये. तर 18 वर्षापर्यंतला शिकू दे, कमीत कमी मूल 12वी तरी शिकतं. किंवा 10वी झालं असेल तर आता आमची बरीचशी मुलं आयटीआयला जातात, 2 वर्षात आयटीआय होतात, छान नोकरी लागते, मुलं घरी जातात. पण ही जी सगळी परिस्थिती आहे ना, ही समजावून सांगणं, अवेअरनेस करणं ह्याची खूप आत्ता गरज आहे.
1: बरोबर. जे जे ऍक्ट बद्दल काय सांगाल आणि जे जे ऍक्ट मुलांची काळजी आणि संरक्षण या अधिनियमाचा नेमका उद्देश काय आहे?
0: मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 याच्यामध्ये जी 0 ते 18 वर्षाची जी मुलं आहेत तर त्यांना कुठल्याही गोष्टीपासून वंचित होता कामा नाहीत. म्हणजे त्यांचे अधिकार असतील, हक्क असतील, त्यांचं पुनर्वसन असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ह्या मुलांना मिळाव्यात आणि त्यांचं पुढे आयुष्य उत्तम प्रकारे त्यांना जगता यावं, त्यांना सगळे अधिकार प्राप्त व्हावेत, हा मुळात आधी जे जे ऍक्टचा उद्देश आहे.
1: बालगृह म्हणजे नेमकं काय?
0: पहिल्यांदा बालगृह म्हणजे सांगते, म्हणजे मघाशपासून मी म्हणते मुलीला आम्ही संस्थेत दाखल करून घेतो, संस्थेत राहण्याचा आदेश देतो, ती बालगृहच असतात. पण कायद्याच्या ह्याच्यात म्हटलं तर काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी शासनामार्फत किंवा मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत चालवले जाणारे जे निवासी केंद्र असतं त्याला बालगृह म्हणतात.
1: मग बालकांचं पुनर्वसन करणं म्हणजे नेमकं काय केलं जातं?
0: बालकांचे पुनर्वसन कसं करतात ते सांगते. रिहॅबिलिटेशन ऑफ चाइल्ड, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांना पुन्हा समाजात आणि सुरक्षित कुटुंबात सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणे. आता त्याचं पुनर्वसनाचे टप्पे दिलेले आहेत. पहिलं मुलाचं पुनर्वसन हे त्याच्या कुटुंबातच झालं पाहिजे. मग अशा वेळेला त्याच्या पालकांचा शोध घेतो, पालक मिळाले आणि जर सुरक्षित वाटलं तर मुलाला त्यांच्या पालकांच्या ताब्यात देतो. त्याचा दुसरा टप्पा आहे ते दत्तक प्रक्रिया. म्हणजे बालकाला कायदेशीररित्या मुक्त करून बालकाला शासकीय नियमानुसार नवीन पालकांच्या स्वाधीन केलं जातं जेव्हा बालक सोडून दिलेलं असतं किंवा अनाथ असतं. आणि अशा वेळेला त्या बालकाचं करायचं काय, म्हणजे अनाथच असेल, कोणी पालकच त्याला मिळणार नाहीये, तर अशा वेळेला शासनामार्फत दत्तक प्रक्रिया करून त्या बालकाला शासकीय नियमानुसार नवीन पालकांच्या ताब्यात स्वाधीन केलं जातं, जे त्याला सर्व अधिकार जसे कुटुंबासारखे प्राप्त होतात. तिसरं आहे ते म्हणजे फॉस्टर केअर. आता मुलाला दत्तक द्यायचं नाहीये कारण सिंगल पेरेंट्स असेल किंवा कोणी त्याचे नातेवाईक असतील, तर ते असे म्हणतात की आम्हाला नाही बालकाला दत्तक द्यायचं, आमच्या कुटुंबातलं आहे, आम्हाला नाही ते द्यायचं. मग अशा वेळेला काय होतं, मुलाला तर गरज आहे पुनर्वसनाची. एखादी इच्छुक कुटुंब असतं की तुम्ही आमच्याकडे काही वर्ष मुलाला सांभाळण्यासाठी द्या, म्हणजे 1-2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, म्हणजे मग ती फॅमिली त्या मुलाचं सगळं करते, म्हणजे स्वतःचं मूल असल्यासारखं करते पण स्वतःचं नाही आणि ते दत्तकही जाऊ शकत नाही, त्याला फॉस्टर केअरच्या मार्फत पुनर्वसन होतं. कधी कधी असं होतं फॉस्टर केअरला साठी जर गेलेलं मूल असतं, काही कालांतराने त्याला त्या फॅमिलीबद्दल अतिशय जिव्हाळा निर्माण होतो, अशा वेळेला कधी कधी ते मूल ती फॅमिली दत्तक घेते सुद्धा, किंवा नातेवाईक वगैरे कोणी रेडी झाले तर. नंतर असं की शैक्षणिक दृष्ट्या

0: मुलांचं पुनर्वसन करणं म्हणजे फॅमिली आहे, सगळं आहे, पण शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसते. अशा वेळेला त्या मुलाला संस्थेमध्ये ठेवायचं आणि त्याचं शिक्षण पूर्ण करायचं आणि त्याचं पुनर्वसन करायचं. आणखी एक त्याच्यामध्ये असतं की 16 ते 18 वर्षाची जी मुलं असतात ना, मी म्हटलं असं, त्यांना शिक्षणाची आवड नसते, कंटाळा येतो त्यांना, नको अभ्यास, नको नको असं होतं. तर अशा मुलांचं करायचं काय? तर अशा वेळेला त्या मुलांसाठी काय करतो, छोटे छोटे कोर्सेस, म्हणजे आता प्लम्बिंगचा असेल, संगणक असेल, टेलरिंग असेल किंवा इतर काही व्यवसाय प्रशिक्षण देतो की ते 2 वर्षामध्ये ते प्रशिक्षण घेतात, मग ते आपला स्वतःचा व्यवसाय उभा करतात आणि त्यांचं पुनर्वसन त्या पद्धतीने होतं. कधी कधी असं होतं की एखादं मूल आजारी असतं आणि त्याच्यावरती वैद्यकीय उपचार करण्याची परिस्थिती त्या पालकांची नसते. अशा वेळेला त्या मुलाचं करायचं काय? अशा वेळेला संस्था त्याच्या वैद्यकीय सगळा खर्च करते आणि त्या मुलाचं पुनर्वसन होतं. म्हणजे पुनर्वसन करण्याचे इतके वेगवेगळे टप्पे आहेत ज्या ज्या पद्धतीने करता येतं. आता जेव्हा एखादी परिस्थिती ज्या मुलावरती ओढवलेली असते तेव्हा तो मानसिक खचलेला असतो, त्याच्यावरती ताण येतो, अशा वेळेला त्या मुलाचं काय करायचं? तर त्या मुलाला समुपदेशनाची गरज असते. तर त्यावेळेला त्या मुलाचं वेळोवेळी समुपदेशक नेमून त्याचं वेळोवेळी समुपदेशन करून त्याचा आत्मविश्वास निर्माण करायचा, हे त्याचं पुनर्वसन आहे. आणि अगदी सगळ्यात शेवटी असतं ते म्हणजे आफ्टर केअर. आता 18 वर्ष आमच्याकडे संस्थेमध्ये मुलं राहतात, त्यानंतर काय? तर आफ्टर केअरमध्ये 18 वर्षानंतरच्या मुलांसाठी 2 ते 3 वर्ष त्यांना राहण्याची व्यवस्था, आणि जर ते शिकत असतील तर किंवा छोटासा व्यवसाय उभा करत असतील तर त्यांना आर्थिक सहाय्य केलं जातं. म्हणजे साधारणपणे 21 वर्षापर्यंत ही व्यवस्था होऊ शकते. विशिष्ट परिस्थितीतली मुलांसाठी ह्या सगळ्या फॅसिलिटी आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं चांगल्या प्रकारे पुनर्वसन होऊ शकतं.
1: बरोबर. अनाथ मुलांसाठी काही योजना आहेत का?
0: अनाथ मुलांसाठी स्पेशली अशा योजना नाही आहेत. म्हणजे ज्या सगळ्या मुलांसाठी, म्हणजे जे 18 वर्षापर्यंत आहे, सिंगल पेरेंट्स असतील त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक जी अनाथांसाठी आणखी एक योजना आहे. आता आपल्याकडे कोरोनाच्या काळामध्ये बरेच पालक दगावले गेले तर ते सिंगल पेरेंट्स झाले. तर राज्य शासनाची एक योजना आहे बालसंगोपन योजना, तर ती या सगळ्यांना दिली जाते. त्याच्यामध्ये अनाथ मुलांचे जर नातेवाईक जर त्यांना सांभाळत असतील तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळतो. संस्थेत राहत असतील तर मग त्यांच्याकरता तो काही विषय येत नाही. संस्थेमध्ये राहणाऱ्या मुलांना बालसंगोपन दिलं जात नाही कारण सगळं संस्थाच शासनच करत असतं. पण जी मुलं कुटुंबामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच योजना, म्हणजे बालसंगोपन योजना आहे, नंतर केंद्र सरकारची एक मिशन वात्सल्य योजना आहे, त्याच्या अंतर्गत स्पॉन्सरशिप दिली जाते. म्हणजे ते कोरोनामध्ये गेले होते त्या जी मुलं आहेत त्यांना 4,000 रुपये त्यांच्याकडून मिळतात. म्हणजे 2 मुलं असतील तर साधारण 8,000 रुपये तुमच्या फॅमिलीमध्ये येतात. तर ती एक योजना आहे. त्याच्यामध्ये फॉस्टर केअर पण आहे, पालकत्व, नंतर त्याच्यात अडॉप्शन आहे, दत्तक प्रक्रिया, म्हणजे ती योजना त्याच्यामध्ये आहे, आफ्टर केअर आहे. अशा या अंतर्गत या योजना येतात. आणि जी अनाथ बालकं आहेत त्यांना शासकीय नोकरीमध्ये 1% आरक्षण देण्याची आता राज्य शासनाने एक त्यांना योजनेचा त्यांना तो लाभ मिळतो आहे. आणि काळजी आणि संरक्षणाची जी मुलं आहेत आणि ती जर संस्थेत राहिली तर त्यांनाही 1% ते आरक्षण लागू होतं, म्हणजे शासकीय नोकरीमध्ये. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योजना आहेत, त्यांच्याकरता काही सेवा पण उपलब्ध असतात. चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे CCI आहे, बालगृह, ओपन शेल्टर आहेत, चाइल्ड हेल्पलाईन 1098, मी म्हटलं असं की 24 तास उपलब्ध, केव्हाही कधीही काही समस्या निर्माण होऊ दे. आणि चाइल्ड प्रोटेक्शन सर्व्हिसेस आपल्या सगळ्याच आहे, DCPU आहे, CWC आहे, HAPU आहे, अशा सगळ्या योजना या बालकांसाठी, म्हणजे अनाथांसाठीच म्हणणार नाही तर काळजी आणि संरक्षणाची असणाऱ्या सगळ्या बालकांसाठी या योजना आहेत.
1: अच्छा. इतर जिल्ह्यातली किंवा राज्यातली जर मुलं आढळली तर त्यांच्या पालकांच्या ताब्यात त्यांना देण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया होते?
0: आता समजा इतर राज्यातलं एक मूल आहे आणि ते आमच्या समोर रेल्वेने प्रवास करत असतात, त्या बऱ्याचशा वेळेला असं होतं की ते रेल्वे पोलिसांनाच मिळतात आणि आमचेच रेल्वे पोलीस आमच्या समितीसमोर चाइल्डलाईन मार्फत किंवा स्वतः पोलीस घेऊन समितीसमोर हजर करतात. अशा वेळेला जर त्या मुलाला आता तिकडे पाठवायचे, मग काय होतं की पहिल्यांदा ते मूल समितीसमोर आलं, त्याच्याशी संवाद साधला जातो. आता उत्तर प्रदेशचं मूल आहे, ना त्याला मराठी येत, ना त्याला कुठलीच भाषा धड येत, म्हणजे तर अशा वेळेला काय होतं माहितीये का, की ती मुलं डायरेक्ट आमच्याशी ना अशी ओपन होत नाहीत, म्हणजे काहीही माहिती देत नाही सुरुवातीच्या याच्यात. म्हणजे आणि जर चुकून सांगितलं ना तर ते कधी कधी चुकीची माहिती देतात, घाबरतात ते. आणि त्यावेळेला मग असं होतं की आम्हाला खरी माहिती कशी मिळणार, मग पुन्हा आमचा रोल सुरू होतो की चौकशी झाल्यानंतर काहीच हाती लागत नाही म्हटल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेमध्ये त्याला दाखल करण्याचा आदेश करतो. आणि मग पुढे जर त्याच्या बाबतीत काही पोलीस तिकडे

0: म्हणजे त्याचे पालकांनी तिकडे तक्रार दाखल केली आहे
1: त्याच्या
0: का
1: राज्यामध्ये.
0: याची चौकशी करतो. ते
1: अच्छा
0: खोया पाया म्हणून ॲप आहे, ते आमचे पोलीस किंवा चाईल्डलाईन
1: अच्छा
0: त्याच्यावरून माहिती घेऊन तिकडच्या पोलीस, म्हणजे त्या मुलाने समजा सांगितलं उत्तर प्रदेश आणि जिल्ह्याचं काहीतरी नाव सांगितलं असेल, मग त्या जिल्ह्यामध्ये कॉन्टॅक्ट करायचं त्या ॲप मार्फत.
1: बर.
0: आणि मग हे मूल तिथलं आहे का किंवा या एरियामध्ये अशी अशी मुलं कोणी आहेत का, हे मग तिकडचे पोलीस कामाला सुरुवात होतात.
1: अच्छा
0: जर त्यांच्याकडे पोलिसांनी तक्रार दाखल केली असेल त्याच्या आई वडिलांनी, तर आमचं काम सोपं होतं. मग ते डायरेक्ट पोलीस तिकडनं इकडे येतात, बाकी सगळ्या नियमानुसार सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. मग आम्ही जे जे ऍक्टचा कलम 95 प्रमाणे बालकाला बदली आदेश करतो. आणि जे ते पोलीस येतात आता एक्सकॉर्ट म्हणून तेच असतात, म्हणजे ते पोलीस असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही विश्वासच ठेवू शकतो, कारण बाकी
1: बरोबर.
0: सगळं ओळख वगैरे ती सगळी पटलेली असते. आणि मग आम्ही लगेच जे पोलीस असतील तेव्हा त्यांच्या ताब्यात त्या मुलाला देतो, म्हणजे ओळख सगळी पटल्यानंतर. आणि ती जी त्यांची आता समजा इतर स्टेटमधलं जे उत्तर प्रदेश असेल कुठलंही असेल, तर त्या CEWC समोर या मुलाला नेऊन त्यांनी हजर करायचे, म्हणजे त्यांचंच मूल त्यांनी त्यांच्या CEWC समोर हजर
1: अच्छा
0: करायचे असा
1: अच्छा
0: आम्ही आदेश केलेला असतो. आणि मग ते मूल का घरातून निघालं, कसं गेलं, काय घटना घडली, काय परिस्थिती आहे, ती समिती चौकशी करते.
1: बर.
0: आणि मग मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यायोग्य आहे की तिथल्या संस्थेमध्ये दाखल करून घ्यायचं आहे हा सगळा निर्णय ती समिती घेते.
1: बरोबर.
0: आता जर त्यांनी FIR दाखल केली असली तर ही प्रोसिजर झाली. पण कधी कधी काय होतं की त्या पालकांना माहिती नसतं की आपण तक्रार वगैरे द्यायची आहे, अशा वेळेला आमचं काम वाढतं. म्हणजे एक त्या बालकाकडनं माहिती घ्यायला वेळ जातो, कारण एक 4-5 वेळा बोलल्यानंतर विश्वास त्याचा एकदा पटला की मग आपण यांच्याशी बोललं पाहिजे. समजा फोन नंबर असेल पालकांचा तर फोन करून पालकांशी चर्चा करून माहिती घेऊन मग पालकांची ओळख, मग तिकडे जे जिल्हा बाल संरक्षण कक्ष असतो DCPU तिकडे आम्ही SIR करण्याचा इथून आदेश करतो
1: अच्छा
0: की ते मूल तिथलं आहे तर तुम्ही तिथे तो सामाजिक चौकशी अहवाल ते करा आणि तो तुम्ही आम्हाला पाठवा की हे मूल तिथलंच आहे. मग ते पाठवल्यानंतर आम्ही तो अहवाल बघतो, आम्हाला खात्री पडली की हा हे मूल आता तिथलंच आहे, मग ह्या मुलाला सोडायला पाहिजे. आता मुलगी असेल तर कंपल्सरी महिला पाहिजे सोबत एक, आणि
1: बरोबर
0: दुसरे दोन काही पोलीस असतील. मग आम्ही इथे नमुना 47 प्रमाणे त्यांना आम्ही एक्सकॉर्टची ऑर्डर करतो. मग जेव्हा पोलिसांना उपलब्ध होईल, आता आज केलं की उद्या पोलीस लगेच काही नसतात कारण पोलिसांना भरपूर कामं असतात, मग ते एक्सकॉर्ट घेऊन आमचे पोलीस त्या मुलाला तिकडच्या CEWC वर हजर करतात.
1: अच्छा
0: आणि मग पुन्हा तोच होतं की तिथे ते जर पालक असतील तर ती CEWC त्यांना बोलवून घेते, योग्य असेल तर ताब्यात देते, नसेल तर पुढे काय करायचं तर ती CEWC पुढची कार्यवाही करते. इथे आमचं काम संपतं.
1: मुलांवर होणाऱ्या अत्याचार किंवा गुन्ह्यांमध्ये नेमकी कशा प्रकारची शिक्षा होऊ शकते?
0: आता जे गुन्हे आहेत ना हे नक्की कोणत्या कायद्या अंतर्गत घडलेले आहेत, प्रत्येक कायदा वेगळा आहे, प्रत्येकाची शिक्षा वेगळी आहे, त्यानुसार त्याची शिक्षा ठरलेली असते आणि ते कोर्टाचं काम आहे. तर त्याच्यामध्ये आता हा जो आहे जे जे कलम 75 नुसार जर बालकाला तुम्ही क्रूरतेने वागवलं, मारहाण केली, मानसिक त्रास दिला तर त्याला 3 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. संस्थेतला कर्मचारी किंवा व्यवस्थापक असेल आणि त्याने जर बालकाच्या संदर्भात अशा प्रकारे काही वागणूक केली असेल तर त्याला 3 ते 10 वर्ष शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड. लैंगिक अत्याचार पोक्सो आहे 2012, त्यानुसार जर एखादा गुन्हा घडला असेल तर त्याला 7 वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा. आणि लैंगिक छळापासून तच पोक्सो कलम 2012 अंतर्गत जर लैंगिक छळ झाला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि दंड. त्यामुळे ज्या कायद्याखाली आणि सेक्शन खाली जो गुन्हा घडला असेल त्याप्रमाणे त्या शिक्षा बदलत असतात. एकच शिक्षा अशी नाही, प्रत्येक कायदा आणि कलमानुसार त्याच्या वेगवेगळ्या शिक्षा आहेत.
1: मॅडम, बालकल्याण समिती सदस्य म्हणून तुम्ही गेली अनेक वर्ष काम करताय, तर तुमचा या सगळ्या बाबतीतला काय अनुभव आहे?
0: जेव्हा मी बालकल्याण समितीला आले तेव्हा बालकांसाठी काय काम करणं अपेक्षित आहे हे मला इथे आल्यानंतर शिकायला मिळालं. ह्या कायद्याचा अभ्यास केल्यानंतर आणि जेव्हा मी इथे समितीसमोर काम करायला लागले तेव्हा येणारं प्रत्येक मूल हे युनिक आहे आणि प्रत्येकाची समस्या वेगळी आहे. घटना एक पण समस्या अनेक असं आहे. त्या लहान मुलांवरती इतक्या प्रमाणामध्ये अत्याचार होतोय किंवा घरातलीही माणसं त्याला तितकीच अशी जबाबदार असतात की मुलांकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे किंवा त्यांचं पालन पोषण आहे, संरक्षण आहे, सुरक्षितता आहे त्याच्यामध्ये आपण कुठे कमी पडतो का असा पण होतोय. सतत तुम्ही मुलांवरती ह्याने हे असंच केलं असेल म्हणून असं झालं असेल तर असं नाही, तर संवेदनशीलपणे तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांची समस्या समजून त्याच्यावरती योग्य काही गोष्टी करणं आहे, म्हणजे जी त्यांची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे. अशा प्रकारच्या मुलांसाठी काम करणं ही चांगली गोष्ट नाहीये, कारण अशा घटना घडू नये. प्रत्येक मूल हे सुरक्षित आणि संरक्षित वातावरणामध्ये

0: तेच वागलं पाहिजे आणि त्याला दिलेले अधिकार आहेत हे सगळे त्याला मिळाले पाहिजेत, पण दुर्दैवाने तसं होत नाही आहे. आणि दिवसेंदिवस हे जास्त वाढत चाललं आहे की
1: अच्छा.
0: मुलांचे प्रॉब्लेम आहेत. तर 4 वर्षे इथे मी काम केल्यानंतर मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्याबाबत असलेली एक संवेदनशीलता अधिक प्रमाणात जागृत झाले आणि मुळात दृष्टिकोन बदललाय.
1: आत्ताच तुम्ही म्हणालात की दिवसेंदिवस अशी मुलं तिथे येणं, समितीसमोर येणं, ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. कारणं अनेक असू शकतील, पण मग पालक म्हणून एक काय सांगाल त्यांना तुम्ही की नेमकं कुठे चुकतंय, काय करायला हवंय?
0: प्रत्येक वेळी पालकांची चूक आहे असं नाहीये, पण
1: अच्छा.
0: पालकांनी जबाबदारीने वागणं खूप गरजेचं आहे. पालकांनी नेहमी आधी मुलांशी वागतात तेव्हा ते पालक आहेत, मालक नाही, हे आधी मनात पालकांनी स्वतः ठरवून घेतलं पाहिजे. मूल जिवंत व्यक्ती आहे, भावना आहेत, त्याला शरीर आहे, मन आहे, संवेदना आहेत, त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. पालकांनी मुळात ते बालक आहे, आपण त्यांचे मालक नाही, आपण त्यांचे पालक आहोत, त्या दृष्टीने विचार करून ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिशादर्शक बना.
1: अगदी जाता जाता विचारते की बालकांच्या अशा ज्या अनेक समस्या आहेत, तर त्याबद्दल सर्वसामान्य लोकांनी कशा पद्धतीने आणि कुठे संपर्क साधायला हवा?
0: जर तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारची जर घटना घडत असेल तर तुम्ही आधी 1098 ला कोणीही फोन करू शकतं. गोपनीयता असते, तुमचं कधीही नाव कळत नाही, चाइल्डलाइन आपलं काम करते.
1: अच्छा.
0: दुसरी जी यंत्रणा आहे ती ग्राम बाल सुरक्षा समिती. प्रत्येक गावामध्ये ही समिती स्थापन केलेली आहे, या समितीला जाऊन भेटायचं. नंतर आहे नागरी बाल सुरक्षा समिती, ही शहरासाठी आहे, अत्यंत महत्वाची आणि सगळ्यांना माहीत असलेली. विशेष बाल पोलीस पथक. विशेष बाल पोलीस हा जरी शब्द कोणाला माहिती नसला तरी पोलीस सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन तुमची जर काही समस्या असेल तर तुम्ही तिथे सांगू शकता, ते तुम्हाला बालकल्याण समितीलाच घेऊन येणार. नंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी DCPU, तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. नंतर अंगणवाडीच्या सेविका आहेत, आता प्रत्येक गावामध्ये अंगणवाडिका आहे, तिला सांगा, ती तुम्हाला इथपर्यंत घेऊन येईल. त्याच्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक असतात, त्यांनाही सांगू शकता. आणि तातडीचा जर तुम्हाला धोका जाणवला तर तुम्ही 112 ला फोन करा, पोलीस लगेच तिथे पोहोचतील. म्हणजे यंत्रणा आहेत, त्याचा आपण योग्य वापर करणं हे आपलं सामाजिक लोकांचं कर्तव्य आहे. मग याच्यात महत्वाचं काय तर अवेअरनेस. किंवा बालकाला जर तक्रार द्यायची असेल, बालकाचा ज्या व्यक्तीवरती विश्वास आहे तर त्याने त्याला तरी सांगा, म्हणजे तो माणूस तरी ह्या यंत्रणेला जाऊन सांगून तो पुढे काम करू शकेल.
1: तर म्हटलं तसंच की अवेअरनेस खूप महत्वाचा आहे, म्हणजे तो पालकांचा सुद्धा आहे आणि बालकांचा सुद्धा आहे. तर श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट रजनी सरदेसाई इथे आलेल्या होत्या आणि बालकल्याण समितीची संपूर्ण कार्यप्रणाली कशी चालते आणि नेमकं आपल्याला सुद्धा काय काय करणं गरजेचं आहे याबाबत त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलंय. तर मॅडम, तुम्ही इथे आला, खूप छान पद्धतीने संवाद श्रोत्यांशी साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: मलाही इथे येऊन बोलायची संधी दिली त्यासाठी मला रत्नागिरी आकाशवाणीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बाल कल्याण समिती कार्यप्रणाली याविषयी ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो सकाळचे 10:13 झालेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीत.

आशा भोसले यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. चित्रपट होता जीवलगा.

0: तुझ्यात जाणार
1: नाही.
2: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. चित्रपट होता माझं घर माझा संसार.
3: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, शेम टू शेम या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं विवेक आपटे यांचं गीत. हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर, प्रज्ञा खांडेकर, विनय मांडके आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी.

घोळात खोळ या चित्रपटासाठी श्रोतेहो आपण ऐकलत किशोर कुमार यांच्या मुख्य स्वरातलं सुधीर नांदोडे यांचं गीत. संगीत होतं अनिल मोहिले यांचं.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता धाकटी सून आणि गायिका होत्या आशा भोसले.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं. तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: श्रोते हो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ग दी मा या तीन अक्षरात प्रचंड सामर्थ्य आहे. या तीन अक्षरांमध्ये महाकवी, लेखक, अभिनेता, कथालेखक, कादंबरीकार, गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक आणि आधुनिक वाल्मिकी इतक्या उपाध्या सामावलेल्या आहेत. श्रोते हो, खऱ्या अर्थानं जे शब्दप्रभू होते अशा गदिमांची गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया.

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं संत गोरा कुंभार या चित्रपटातलं. श्रोते हो, संत जनाबाई हा माडगुळकरांच्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीतला उदयाच्या काळातला चित्रपट आणि त्यातलं प्रभात समयो पातला हे त्याला साजेसं असं गाणं. देवळात होणारी कथा, कीर्तनं, प्रवचनं, आई गायची त्या ओव्या या सगळ्यांचा प्रभाव गदी माडगुळकरांच्या कवितेत दिसतो. एखाद्या हारासाठी जशी फुलं वेचावीत ना, तसे शब्द गदिमा कवितेसाठी वेचत आणि मग त्यातूनच उत्तम गीत आकार घेई.

श्रोतहो, गदिमांच्या गाण्यात वैविध्य होतं. त्यांच्या गाण्यात एखादी प्रेयसी प्रियकराला माझा होशील ना असं विचारते. वारुळातल्या नागोबाला स्त्रिया पुजायला जातात. त्यांच्याच शब्दांनी गीतरामायणासारखं काव्य जन्माला येतं. लावण्या आकार घेतात. जिंकू किंवा मरू म्हणत सैनिकांची पावलं पडतात. त्यांच्या गीतानं पाळण्यातल्या बाळांचे डोळे गायीसुद्धा करतात.

श्रोते हो, गदिमांच्या कथा अलौकिक म्हणायला हव्यात. त्यांचं इथे श्रवण होतं. पडद्यावर पटकथा जिवंत होताना आपण प्रत्यक्ष अनुभवतो. सुरुवातीला ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली यासारख्या गाजलेल्या चित्रपटात गदिमांनी छोट्या भूमिका केल्या. भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. लोकशाहीर राम जोशी या चित्रपटातून कथा, पटकथा, गीतं यासाठी चांगली ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिकासुद्धा केली होती.

सुप्रसिद्ध साहित्यिक वि स खांडेकर यांचे लेखनिक म्हणून गदिमांनी काही काळ काम केलं. नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा गदिमांनी काम केलं होतं. श्रोते हो, अत्यंत सोपी, सहज लोकांच्या ओठावर रुळणारी गाणी हे ग

मुंबईचा जावई, वंदे मातरम, पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, देवबप्पा, गुळाचा गणपती, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर, प्रपंच, सुवासिनी, संथ वाहते कृष्णामाई, श्रोतेहो यासारख्या अनेक चित्रपटांसाठी गदिमांनी गीतलेखन केलं.

श्रोते हो, गदिमांनी 150 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी काम केलं. 2000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी लिहिली. सुधीर फडके आणि गदिमा यांची जोडी विलक्षण होती.

श्रोते हो, गदिमांचं गीत रामायण म्हणजे रसिकांचं भावविश्व समृद्ध करणारी एक अजरामर कलाकृती. आजही तितक्याच भक्तिभावानं रसिक गीत रामायणाचे कार्यक्रम ऐकतात. गीत रामायणाच्या माध्यमातून गदिमांना घराघरात मानाचं स्थान मिळवून देण्यात आकाशवाणीचा मोठा वाटा आहे.

समर कलाकृती. आजही तितक्याच भक्तिभावानं रसिक गीतरामायणाचे कार्यक्रम ऐकतात. गीतरामायणाच्या माध्यमातून गदिमांना घराघरात मानाचं स्थान मिळवून देण्यात आकाशवाणीचा मोठा वाटा आहे.

श्रोते हो, गदिमा उत्तम चरित्र अभिनेते सुद्धा होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका ह्या संस्मरणीय ठरल्या.

श्रोतेहो, गदिमांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा लेखन केलं. व्ही शांताराम यांच्या दो आखे बारह हात, नवरंग, गूंज उठी शहनाई, आदमी सडक का, तुफान और दिया यांचा त्यामध्ये समावेश आहे. गुरुदत्त यांच्या पैसा तर राजेश खन्ना यांच्या अवतार या चित्रपटाची कथा ही गदिमांचीच होती.

श्रोतेहो, गदिमांच्या काव्यावर संत काव्य शाहिरी काव्याचा प्रभाव जाणवतो. गदिमांच्या अनेक लावण्यासुद्धा प्रसिद्ध आहेत. नाटकासाठी सुद्धा गदिमांनी पदं लिहिलेली आहेत. श्रोतेहो, गदिमा स्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रभागी होते.

श्रोतेहो, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या शब्दप्रभू गदिमांना आमचं विनम्र अभिवादन. आता कार्यक्रमाची वेळ संपत आले तेव्हा मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. पण श्रोतेहो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. परत भेटीपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या पितृपक्ष चालू आहे. आपल्या पितरांना मनोभावे बोलावून त्यांची आठवण काढण्याचा हा पंधरवडा. या पक्षात आपल्याकडे दुर्लक्षिल्या गेलेल्या पक्षाची म्हणजे कावळ्याची उत्तम सरबराई केली जाते. त्यांच्या रूपाने खरं तर आपले पूर्वजच आपल्याला भेटून जातात. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात डॉक्टर धनश्री साने यांचं स्मरण पूर्वजांचे या विषयावरील भाषण आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी याच आशयाचं पुढचं माझं अत्यंत आवडतं गाणं आपण ऐकूया, आणि त्यानंतर ऐकूया डॉक्टर धनश्री साने यांचं.

गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेशाचे गौरींचे पूजन गणेश विसर्जन झाले की नवरात्राच्या घटस्थापनेच्या तयारीपूर्वी असणारा एक पंधरवडा म्हणजे भाद्रपदातील वद्य कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष किंवा महालय पक्ष हा सुरू होतो. आपण प्रारंभी आपल्या दिवंगत सहचरांचे नातलगांचे प्रेमादरपूर्वक संस्मरण करूया. भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितरी अमावस्या असा हा पितृपंधरवडा असतो. पितृपक्ष आपल्याकडे हा मानला जात असतो. आपल्या धर्मामध्ये या श्राद्ध पक्षाला अत्यंत पवित्र मानाचं स्थान आहे. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर आपल्या दिवंगत पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आपल्या धर्माकडून नेमला गेलेला एक पंधरवडा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक ऋण मानली जातात. त्यामध्ये मातृपितृ ऋण, इतरेजन ऋण, गुरु ऋण, देवादिकांचे ऋण, यातील मानवी जीवनामधल्या या सगळ्या ऋणांमध्ये देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण ही तीन प्रमुख ऋणे मानली जातात. यापैकी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी या पितृपक्षात श्राद्ध किंवा तर्पणविधी केले जातात. श्रद्धया दियते यत तत् श्राद्धम म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल अत्यंत आदराने आणि श्रद्धेने जे अर्पण केले जाते ते श्राद्ध. वाडवडिलांचे पितरांचे आशीर्वाद आपण खूप महत्त्वाचे मानतो. कोणतीही एखादी चांगली गोष्ट झाली की आपल्याकडून नकळत असे म्हटले जाते की आमच्या वाडवडिलांच्या पुण्याईने हे सगळे घडले

ते या भावनेतूनच म्हटले जाते. पितर म्हणजे तरी काय? आपलेच पूर्वज, वाडवडील, आजी आजोबा, आपल्या मागच्या पिढीमध्ये असणारे कुटुंबातील अनेक लोक. या सर्वांचं ऋण मान्य करणं, त्यांचं ऋणी असणं, त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, तसेच त्याबाबत कृतज्ञ राहणं, खरं तर हे सगळं व्यक्त करण्यासाठी एका परीनी हा पंधरवडा साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो. आणि आपण असंही म्हणतो की आपल्या गेल्या पिढीतील लोकांची, नातलगांची आठवण काढण्यासाठी आपल्याला काय फक्त पितृपंधरवड्याचीच आवश्यकता असते असं अजिबात नाही. कारण ते आपल्या मनात कृतीतून, त्यांनी दिलेल्या आशीर्वादातून, त्यांच्या आलेल्या वारशातून, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ते कुठे ना कुठेतरी आठवतच असतात. खरं तर अनेक आठवणींमधून ते आपल्याला भेटतच असतात. याबाबत माननीय अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ मी जो पाहिला होता ना, त्याची मला आठवण झाली. त्यात त्यांनी आपल्या आईवडिलांविषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या सर्वांनाच खरं तर लागू पडतात. त्या कवितेत ते असं म्हणतात की वो कही नहीं गए है, वो आपके आसपास ही है, कभी आपके होठों से मुस्कुराते है, कभी वो आपके चलने के अंदाज में झलक जाते है, कभी वो आपके बेटे के नाक में दिखते है, तो कभी आपके बेटे के बेटी के हाव भाव से दिखते है, कभी वो चौंकाते है उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी. हे ऐकलं आणि मला ह्याच आशयाची गौरी देशपांडे यांची वाचलेली कथा आठवली. कारण त्यांच्या एका कथेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना त्यांची आई आणि आपली मुलगी यांच्यामध्ये काही साम्य असावं असं फार वाटत होतं. आईची कोणतीही आवड आपल्या मुलींमध्ये आली नाही याविषयी विचार करत असताना एकदा मुलीच्या बोलण्यातून, जेव्हा मला किती वेळा तुला सांगते मला आंबट दही अजिबात वाढू नको हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर गौरीताईंना एवढा आनंद झाला की जी माझ्या आईची आवड होती ती आपल्या मुलीतही आली. म्हणजेच काय की वो कभी चौकाते है उनकी ही जुबान से निकली बात पे जो उन्होंने बोली थी. म्हणजे त्यांच्या आईच्याच तोंडून निघालेले उच्चार मुलीच्या तोंडून ऐकताना त्यांना आपल्या आई मुलीमधलं साम्य याची आठवण झाली आणि त्या खूप आनंदित झाल्या. हे म्हणजे काय की अशा प्रकारचे अनुभव आपल्याला अनेकदा आयुष्यामध्ये दिसतात. आपली मुलगीच कधीतरी आपल्या आईसारखी वाटते किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती अगदी तिच्या आजोबांसारखी वागताना बोलताना दिसते आणि मग मनातल्या मनात का होईना त्यांची आपली नाळ पूर्वजांशी जोडलेली जाते आणि ती जोडून पक्की झाल्याचा एक वेगळा आनंद त्यामधून मिळत असतो. असं म्हणतात की या 15 दिवसात यमराज सर्व पितरांना मुक्त करतात आणि ते सर्व आपल्या वंशजांना भेटण्यासाठी अन्न जल हे ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना ते अर्पण करून संतुष्ट केलं तर आपल्यालाही सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. त्यातून ते पूर्वज संतुष्ट तर होतातच, पण आपण नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये असणारे जे ज्येष्ठ वृद्ध माता पिता आहेत, अनेक नातेवाईक आहेत, आजूबाजूला जे वावरत आहेत त्यांच्याशी सुद्धा प्रेमानी, जिव्हाळ्यानी, म्हणजे मायेनी सन्मानपूर्वक जर वागले तर त्यांचेही आशीर्वाद हे नक्कीच सुख, शांती, समाधान आणि समृद्धी देऊ शकते. आणि हाच कृतज्ञता भाव धावपळीच्या आयुष्यात कायम जागृत ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या सत्कर्माची, सुसंस्कारांची आठवण ठेवणे हा मुख्य उद्देश या पितृपंधरवड्यामध्ये असावा असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. याचबरोबरीने आणखीन एक असं आहे की ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या सुसंस्कारांची जाण ठेवण्यासाठी आजकाल आपण असं बघतो की अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर अशा साहित्यिकांच्या पुण्यस्मरणाच्या भावनेतून त्यांच्यावर आधारित व्याख्यानमालांचं आयोजन करतात आणि त्यांचा वारसा पुढील पिढीत पोचवून त्यांचे संस्मरण करतात. हा पितृपंधरवडा जो आहे हा खरं तर नकारात्मक अजिबात समजू नये, कारण यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं अजिबात

अवडंबर न माजवता आपल्या असणाऱ्या दिवंगत नातेवाईकांचे अत्यंत आनंदाने त्यांच्या असणाऱ्या सद्गुणांचे स्मरण करणे हे यामध्ये खरं तर महत्त्वाचं मानलं पाहिजे. आणखीन खरं तर यामध्ये एक अशी एक आख्यायिका जोडली जाते किंवा असाही एक लोककथा त्यामागे आहे की या काळामध्ये कावळ्याला अन्न देण्यातच विशेष महत्त्व आहे. पण मग कावळ्यालाच का? तर याबाबत एक रामायणात वाचलेली गोष्ट मला इथे आठवते. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवास काळातली आहे. ते चित्रकूट पर्वतावर वास्तव्याला असताना श्रीराम आणि लक्ष्मण रोज अग्निहोत्र करीत. ते करण्यासाठी रोज लक्ष्मण स्वतः फळं आणीत असे, आहारासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी आणत असे आणि ते आणून राम अग्निहोत्र करीत असत. एकदा आणलेल्या त्या फळांमध्ये ते खाण्यासाठी अनेक कावळे जमले. तेव्हा श्रीरामांनी सीतामातेला कावळ्यांना हकलून देण्याची आज्ञा केली. ते सीतेनी हकलत असताना सगळे कावळे निघून गेले पण एक मात्र गेला नाही. कारण तो खरा कावळा नव्हताच, तो होता सूद नावाचा गंधर्व आणि त्यानं कावळ्याचं रूप धारण केलं होतं कारण त्याच्या मनामध्ये सीतामातेविषयी अभिलाषा उत्पन्न झाली होती आणि ती काही केल्या त्याच्या मनातून जाईना. म्हणून तो सीतेच्या अंगावर जाऊन बसला आणि ह्यात त्याला उडवण्याच्या गडबडीत सीतामाता पडली आणि आरडाओरडा झाल्यानंतर श्रीराम बाहेर आले आणि त्यांनी त्या कावळ्याला बघितलं आणि आपलं इशिकास्त्र काढून कावळ्यावर टाकलं. ते टाकल्याबरोबर ते येताना बघून कावळ्याने आपलं मूळ रूप धारण केलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली आणि हे माझं खूप मोठं पातक झालेलं आहे, तर मला आता फक्त मृत्यूपासून तूच वाचवू शकशील. जी जगज्जननी असणारी सीता, तिच्याविषयी माझ्या मनात अभिलाषा निर्माण झाली, तर मला यातून तू अभय दे. आणि सीतेलाही त्याची दया आली. रामाने तिला असं सांगितलं कावळ्याला किंवा त्या गंधर्वाला की तू सीतामातेकडे ज्या वाईट नजरेनी बघितलंस त्यामुळे मी जे इशिकास्त्र सोडलं आहे त्यानं तुला एकतर मरण आहे, नाही तर तुझ्या शरीराचा एखादा अवयव तू सोड की जेणेकरून त्या अस्त्र तुझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून त्याने आपल्या डोळ्याला सोडलं. म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या डोळ्याला शिक्षा दिली आणि त्याचा डावा डोळा कावळ्याने गमावला. पण सीतेने केलेल्या क्षमेमुळे आणि त्या गंधर्वाच्या असणाऱ्या याचनेमुळे रामाने त्याला असं सांगितलं की तुझ्या डाव्या डोळ्याला जरी इजा झाली असली तरी तुझा उजव्या डोळ्याला मी दोन्ही डोळ्यांनी बघण्याची शक्ती देतो, पण यामध्ये एका डोळ्यानीच तुला दिवंगत व्यक्तीचा आत्मा दिसेल अशी शक्ती मी देतो. आणि म्हणूनच हा कावळा ह्या तर्पणादी विधी, पिंडदान या विधीमध्ये असतो अशी रामायणात वाचलेली कथा मला या ठिकाणी आठवली. पण ह्या जो पितृपंधरवड्याचा काळ आहे त्याबाबत असंही म्हटले जाते की शुभ कार्य या दरम्यान करू नये. पण शुभ कार्य करू नये पण नवीन गोष्टीची सुरुवातही करू नये हे आजकालच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे मान्यच होतं असं नाही. कारण एखाद्या कार्याला त्या दिवशी सुरू केल्याने जर पुढचा सगळा कार्यक्रम सुरळीत होणार असेल तर याबाबत कोणताही अवडंबर न माजवता हा काळ शुभ समजावा. किंवा यामागे मानसशास्त्रसुद्धा असं सांगितलं जातं की कोणतीही कृती करण्यापूर्वी जरा विचार करा, संयम पाळा, पूर्ण विचार करून एखादी कृती करा आणि ती कृती करताना कोणत्याही एका विशिष्ट काळाचं बंधन न पाळता करा. पण यामध्ये या काळात करू नये याबाबत कोणतीही मनामध्ये चुकीची संकल्पना ठेवू नका असंही आपल्या इथे म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार तर ह्या काळामध्ये म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये खायचे पदार्थ नेमके कोणते असावेत याविषयी शरीरशास्त्रानुसार त्यांनी दिलेलं आहे की जे काही आपण पदार्थ करतो त्यामध्ये फक्त खीर हिला प्राधान्य दिलेलं आहे. खीरसुद्धा का? तर ती साधी दुधाची आणि तांदळाची खीर असावी की जी शरीरातील वात पित्त प्रकोप कमी करणारी असते. त्यामध्ये आपण पक्वान्न म्हणून त्यामध्ये सुकामेवा वगैरे घालणं हे आरोग्याला न मानवणारं असल्या कारणाने ह्या काळामधले जे सुचवले गेलेले किंवा परंपरेने केले जाणारे पदार्थ जे आहेत तेही आयुर्वेदानुसारच आपण शरीराला साजेसे अशा स्वरूपाचे आहेत. बरं, अशा प्रकारचा हा पितृपंधरवडा

0: पाळला जाणं हे काही फक्त आपल्या देशातच आहे असं अजिबात नाही, तर याच कल्पनेशी किंवा भावनेशी मिळती जुळती परंपरा अनेक देशांमध्ये संस्कृतींच्या वेगवेगळ्या नावांनी पाळली जात असते. त्यामध्ये सुद्धा पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करणे, त्यांचे आभार मानणे हाच त्यामागे हेतू असतो. विविध देशातील रंजक कल्पना मात्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतींनी, वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या वेळी पूर्वजांना दिला जाणारा मान हा त्यांनी ह्या सणातून साजरा केलेला दिसतो. यामध्ये जर बघितलं तर नेपाळमध्ये याला 16 श्राद्ध असं त्या सणाचं नाव आहे. हा सण किंवा हे श्राद्ध ते भारतात जसं केलं जातं नदीकाठी पिंडदान करून किंवा घरात तर्पण करून तशाच पद्धतीने तेही करतात. जपानमध्ये मात्र दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणत 13 ते 16 ऑगस्ट अशा तारखांमध्येच ते हा कृतज्ञता साजरी करण्याचे दिवस ठरवलेले आहेत आणि त्या उत्सवाला ओबोन उत्सव असं म्हणतात. बौद्ध परंपरेनुसार या उत्सवात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना घरी आणण्यासाठी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कंदील किंवा दिवे लावले जातात, त्यांच्या स्वागतासाठी नृत्य करतात. मेक्सिको, अमेरिका, युरोप ह्या ठिकाणी दरवर्षी 1 किंवा 2 नोव्हेंबर कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा केला जातो. अगदी रंगीबेरंगी कपडे घालतात, मृत व्यक्तीच्या आत्म्यांसाठी मनपूर्वक प्रार्थना करतात, त्यांची थडगी स्वच्छ करतात, तिथं मेणबत्त्या लावून फुलं वाहतात आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. चीनमध्ये हा असणारा कृतज्ञता सोहळा एप्रिलच्या 4 किंवा 5 तारखेच्या दरम्यान साजरा केला जातो. याला चिंगमिंग फेस्टिवल असं म्हणतात किंवा टॉम्ब स्वीपिंग डे असंही म्हटलं जातं. तिथे तर त्या आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या आवडीचे असणारे अन्नपदार्थ, त्यांच्यासाठी आवडणारी वाईन ही तर असतेच, पण नोटेच्या आकाराचे जोस पेपर हेही ते त्या पूर्वजांना अर्पण करतात. यामागे त्यांची कल्पना अशी आहे की परलोकामध्ये आपल्या असणाऱ्या पूर्वजांना पैसे कमी पडू नयेत म्हणून ते अशा नकली नोटा अर्पण करतात आणि म्हणून त्याला घोस्ट मनी असंही म्हणतात. म्हणजे हा जो पितृपंधरवडा आहे हा भारतातच नव्हे तर जगात वेगवेगळ्या तिथींना, वेगवेगळ्या वारी, वेगवेगळ्या महिन्यात, वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे करतच असतात. ह्या सगळ्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की एका परीने हा पूर्वजांविषयीचा कृतज्ञता पंधरवडा केवळ अंधश्रद्धा किंवा जुनाट विचार असा नसून तर आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या जाणाऱ्या कृतज्ञ भावनेला मजबूत करणारा असा हा पंधरवडा आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या मूळ जीन्सची रूटकडे घेऊन जाणार आहे, आपली नाती मजबूत करणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादातून आपल्या भविष्याला उत्तम दिशा देणार आहे. त्यामुळे हा पंधरवडा ही बाकी काहीही साजरं न करता त्यांच्याविषयीचा असणारा कृतज्ञ भाव हा वर्षभर आचरणात आणण्याची आठवण करून देणार आहे असे आपल्याला नक्की म्हणता येईल.
1: मैत्रिणींनो, स्मरण पूर्वजांचे हे डॉक्टर धनश्री साने यांचं अतिशय सुंदर असं भाषण आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकूया आपल्या सर्वांचं आवडतं गाणं.

0: मैत्रिणींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे स्वाती मोहिते यांची चेतना झांझे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, प्रत्येक आईचं स्वप्न एकच असतं, आपल्या मुलाने निरोगी आनंदी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगावं. पण जेव्हा एखाद्या आईच्या पदरात विशेष मुलाचं मातृत्व येतं, तेव्हा त्या आईसमोर मुलाच्या जन्माच्या आनंदासोबतच अनेक आव्हानंही उभी राहतात. मुलाच्या गरजा समजून घेण्यापासून त्याच्यासाठी योग्य उपचार, शिक्षण, प्रशिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळवून देण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नसतो. अशावेळी समाजाची साथ, योग्य मार्गदर्शन आणि संवेदनशीलतेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. तर आज आपण अशाच विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आई डे केअर संस्थेविषयी जाणून घेणार आहोत आणि या संस्थेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत या संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते. स्वाती मोहिते गेल्या 20 वर्षांपासून विशेष मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. सुमंगल मतिमंद मुलांची शाळा पेण इथे सहसचिव म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2010 आई डे केअर संस्थेची स्थापना केली. स्वातीताई विशेष मुलांना शिक्षणासोबतच व्यवसाय, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाची संधी मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना 40 हून अधिक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेत. स्वाती मोहितेताई नमस्कार, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: स्वातीताई, विशेष मूल जन्माला आलं की त्याचं संगोपन करताना अनेक आव्हानं समोर उभी राहतात, तर त्याविषयी काय सांगाल?
2: खरं तर चैताली भोवती जग सगळं फिरत होतं आणि ती 6 महिन्याची असताना समजलं की ती ॲबनॉर्मल आहे आणि तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली. पण आत्ता ती 33 वर्षाची आहे आणि 33 वर्षापूर्वी मतिमंद मुलांसाठी किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, थेरपी किंवा डॉक्टर्स, ह्या गोष्टी पेणमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि त्यासाठी आम्हाला पेणहून 3 तासाचा प्रवास करून मुंबईला यावं लागायचं आणि मग तिथे तिला फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सगळ्या गोष्टींची सुखसोयी मिळायच्या. ती जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा असं समजलं की डॉक्टर म्हणाले की तिला आता शाळेची गरज आहे, तिला विशेष शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि आम्ही मग विशेष शाळा शोधायला सुरुवात केली.
1: बरं, म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या अडचणी आल्या त्या शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. चैताली विशेष मुलं आहे हे तुम्हाला केव्हा कळलं? म्हणजे जन्मापासूनच तुम्हाला कल्पना होती की हे नंतर कळलं?
2: 3 महिन्याची चैताली जेव्हा झाली ना तेव्हा ती खुशी होत नव्हती. म्हणजे इतर सामान्य मुलं कशी त्या त्या वयात त्या त्या महिन्यात त्या त्या गोष्टी करतात, तसं चैतालीने काहीच केलं नाही. म्हणजे ती फक्त स्माईल द्यायची आणि खुशी झाली नाही म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टर म्हणाले काही मुलं उशिरा सगळ्या गोष्टी करतात. मग आम्ही म्हणायचो की होईल होईल करून असे 6 महिने गेले आणि 6व्या महिन्यात जेव्हा आम्ही एका कार्यक्रमासाठी कोकणात गेलेलो आणि तिथे तिला खूप त्या वातावरणात तिला खूप सर्दी झाली आणि

0: म्हणून आम्ही तिथल्या एका डॉक्टरांकडे गेलो. तर ते डॉक्टर म्हणाले, सर्दी ताप हा अगदी क्षुल्लक आजार आहे, खरं तर ती ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल हा शब्द ऐकताच मी आणि तिचे बाबा होतो, म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि असं वाटलं की अरे सगळं जग आपल्या भोवती म्हणजे फिरतंय. आणि मोठा प्रश्न होता की काय करायचं, काय सुचेच ना, फक्त अश्रू बोलत होते. आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये जा. डॉक्टर उधाणी म्हणून खूप चांगले डॉक्टर आहेत की न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर तुम्ही त्यांना भेटा आणि ते काय म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तिची ट्रीटमेंट चालू करा. दुसऱ्याच दिवशी आम्ही पेन गाठलं आणि लगेचच त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि मुंबईमध्ये आमची सुरुवात झाली.
1: म्हणजे चैतालीला वाढवताना ज्या काही समस्या आल्या, जी आव्हानं आली, त्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि इतर मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून आज आई डे केअर ही संस्था उभी राहिली. तर ही संस्था सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि तिथल्या कामाचं स्वरूप कसं आहे?
0: खरं तर हा प्रवास जो चैतालीबरोबर होता तो खूप खडतर चालू होता, कारण दर शुक्रवारी मुंबई गाठायची, सगळ्या थेरपी करायच्या, परत घरी जायचं. माझे मिस्टर तिथूनच आम्हाला पेनमध्ये स्टँडवर सोडायचे आणि ऑफिसला जायचे, म्हणजे खूप ओढाताण व्हायची. आणि जेव्हा ती 5 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टर म्हणाले विशेष शाळेची गरज आहे तिला. तेव्हा आम्ही मुंबईमधल्या बऱ्याचशा शाळा फिरलो, कारण पेनला ह्या सगळ्या सोयी नव्हत्याच. मुंबईच्या शाळा जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही म्हणून आम्हाला तिथे ऍडमिशन नाही मिळालं.
1: बरं.
0: मुंबईच्या शाळांमध्ये मग तेव्हा आम्ही ठरवलं की आपण यातलं शिक्षण घेतलं तर, शिक्षण घेतल्यावर आपल्याला कळेल की आपल्या मुलीला काय शिकवलं पाहिजे. कारण डॉक्टर सतत सांगत होते की थेरपी बरोबर तिला विशेष शिक्षण खूप महत्वाचं आहे तिच्यासाठी, कारण शब्दसंग्रह वाढवला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी तिला शिकवल्या पाहिजे. मग मी डीएड केलं, त्याचा पण शोध लावला की आमच्या इथून म्हणजे पेणहून बेलापूरला एनआयएमएच म्हणून संस्था आहे, म्हणजे ती मतिमंद मुलांचं तिथे कॉलेज आहे, डीएड बीएड एमएड तिथे होतं. तर मग तिथे ऍडमिशन घेतलं आणि पहिलं डीएड पूर्ण केलं, नंतर बीएड केलं आणि घरातच ही आई डे केअरची स्थापना केली.
1: पण आई डे केअर केवळ संस्था नाहीये तर आपलेपणाची मायेची ऊब देणारं एक घर आहे.
0: घर आहे.
1: तर हे नाव ठेवण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय होता?
0: तर आईमध्ये दोन अर्थ आहेत. एक आपुलकी आहे, प्रेमाने सांभाळ करणारी आई, सगळ्याला सामोरी जाणारी आई. कितीतरी त्या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे.
1: मायेची
0: ऊब देणारी कणखर आई, कुठलंही आव्हान स्वीकारणारी आई. मग ते एक ठीक आहे, आपण आई नाव देऊया आणि त्याप्रमाणेच तर खरं आपण मुलांना सांभाळू शकू, एकदम जवळ जाऊ शकू त्या मुलांच्या. आणि मग ते आई डे केअर सेंटरची पहिली स्थापना झाली.
1: बरं.
0: म्हणजे सुरुवातीला आम्ही मुलांना सांभाळायचं. एक आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला धुणी भांडी करायला जायचं आहे, पण माझं मूल विशेष असल्यामुळे मला काम करायला जाणं खूप अशक्य आहे. तिला ठेवून सगळं लक्ष माझं तिथे असतं, परत तिला कोण बघणार, तिला कोण सांभाळणार, कारण मी एकटीच माझं कुटुंब सांभाळते. मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे आणून सोडा, मी सांभाळेन. म्हणून ते आई डे केअर सेंटर, म्हणजे एक पाळणा घर, सांभाळणारं एक छोटंसं घर. म्हणजे घरातच मी एक रूम रिकामी केली, तिथे त्या मुलीला माझ्या मुलीबरोबर, म्हणजे माझ्या मुलीचं जसं मी थेरपी करायची, कारण 5 वर्ष आम्ही तिला कुठे कुठे थेरपी घेतली, कसं तिला सांभाळलं, ते सगळं अनुभवातूनच मग त्या मुलीसाठी पण थोडेसे शब्द शिकवायचे, तिची थेरपी घ्यायची. मग असं सांभाळत बऱ्याच लोकांना, जसे माझ्यासारखे जे पालक आहेत ते आम्ही एकत्र आलो आणि त्यांना समजलं की अरे इथे विशेष मुलांना सांभाळलं जाते. मग ते एक मूल, दोन मूल, 4 झाली 5 झाली, आज आमच्या आई डे केअर संस्थेमध्ये 72 मुलं आहेत.
1: म्हणजे तुम्ही 72 मुलांची आई आहात चैताली सोबत?
0: हो, 72 मुलांची आई.
1: वा. तुमच्या संस्थेमध्ये हॉस्टेलही आहे, तर या हॉस्टेलमध्ये सुद्धा विशेष मुलंच येतात की कसं, कुठल्या कुठल्या शहरांमधून ते येतात?
0: आजूबाजूच्या बऱ्याच गावातून खरं तर येतात. आमच्याकडे 3 युनिट चालतात, एक शाळा, दुसरं कार्यशाळा आणि तिसरं निवासी. शाळा आणि कार्यशाळेमध्ये 55 मुलं आहेत आणि निवासीमध्ये 17 आहेत.
1: बरं.
0: यामध्ये आम्ही लहान मुलं जी आहेत 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत त्यांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट ट्रीटमेंट, परत विशेष शिक्षण जे खूप गरजेचं आहे ते दिलं जातं. त्यांच्यात बऱ्याचशा प्रगतीसाठी, म्हणजे सगळ्याच शारीरिक, मानसिक, भावनिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. 10 वर्षा पुढील 18 वर्षापर्यंतची

0: जी मुलं आहेत ती शैक्षणिक गोष्टींबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण पण घेतात
1: बरं
0: आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात. आणि जी 18 वर्षा पुढील मुलं आहेत ती निवासी कार्यशाळेत आहेत, त्यांना आम्ही त्यांचे बिहेवियर त्यांच्यावर काम करतो किंवा त्यांना कसं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून ठेवायचं त्यांचं एक टाइम टेबल फिक्स केलेलं आहे. आमच्याकडे बरीचशी ऑटिस्टिक मुलं आहेत, त्यांना कसं चेंज कुठली गोष्ट केली तर आवडत नाही, त्यांना सकाळपासून उठल्यापासून एक शेड्यूल त्यांचं फिक्स असतं. म्हणजे आम्ही टाइम टेबल असं लावून ठेवतो, त्याने सकाळी उठल्यावर ब्रश करायचा तर ब्रशच करायचा, त्याच्यानंतर आंघोळ आहे तर आंघोळच, त्याच्यानंतर नाश्ता आहे तर नाश्ता. थोडं आपण चेंज केलं तर ती हायपर होतात.
1: बरं.
0: किंवा मग बडबड करणार किंवा मला ही गोष्ट करायचीच नाही म्हणून रुसून बसणार. त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाचं आम्ही टाइम टेबल फिक्स केलंय आणि स्वतःचं काम स्वतः कसं करतील याच्याकडे जास्त भर दिला जातो. म्हणजे संस्थेत जर एखादं मुलं ऍडमिशनसाठी आलं तर असेसमेंट पहिली होते, मग त्याचे गोल सेट होतात आणि त्या

0: किंवा मग बडबड करणार किंवा मला ही गोष्ट करायचीच नाही म्हणून रुसून बसणार. त्यासाठी आम्ही प्रत्येक मुलाचं आम्ही टाइम टेबल फिक्स केलं आहे आणि स्वतःचं काम स्वतः कसं करतील याच्याकडे जास्त भर दिला जातो. म्हणजे संस्थेत जर एखादं मूल ॲडमिशनसाठी आलं तर असेसमेंट पहिली होते, मग त्याचे गोल सेट होतात आणि त्याच्यावर कसं काम करायचं हे ठरवलं जातं.
1: कोणत्या कोणत्या शहरातून ही मुलं आलेली आहेत आणि ही मुलं राहतात पूर्ण वेळ की त्यांच्यासोबत इतरही कोणी असतं, म्हणजे कोणी प्रशिक्षक आहेत, कशी योजना करता तुम्ही त्यांच्यासाठी?
0: ऍक्च्युली शाळेमधली जी मुलं आहेत ती 11 ते 5 असतात.
1: बरं.
0: आपल्याकडे 2 बस आहेत आणि त्या बसनी मुलं आजूबाजूच्या म्हणजे पेनच्या आजूबाजूच्या गावातून येतात. आणि रेसिडेन्शियलला जी मुलं आहेत ती मात्र पुणे, मुंबई, पेण, अलिबाग, पनवेल इथली मुलं आहेत.
1: आज आई डे केअर संस्थेमध्ये अनेक मुलं आहेत, तर त्या सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी किती जणांची टीम काम करते?
0: 72 मुलांवर 28 जणांची टीम काम करते. त्यातले 13 स्पेशल एज्युकेटर आहेत आणि बाकी केअरटेकर, ड्रायव्हर, इतर सगळे कर्मचारी.
1: विशेष मुलांचं जग थोडं वेगळं असतं, त्यांच्या छोट्या छोट्या गरजाही अनेकदा मोठ्या आव्हानांसारख्या उभ्या असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आव्हान तर रोजच असतं. असे प्रश्न उभे होतात की रोजच्या रोज नवीन प्रश्न उपलब्ध होतात. पण आमच्याकडे खूप चांगला स्टाफ आहे की याच मुलांचे पालक आहेत त्यांनाच आम्ही डीएड, बीएड म्हणजे विशेष बीएड, विशेष डीएड, विशेष एमएड करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि पालक असल्यामुळे आमचा हा फायदा होतो की ते मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात. म्हणजे खरं तर आईच पहिली शिक्षिका असते, त्यामुळे तिला माहितीये माझ्या मुलाला कसं सांभाळायचं आहे, कशा त्याच्या छोट्या छोट्या गरजांवर आपल्याला काम करायचंय, कसे गोल्स सेट करायचेत किंवा कसे टास्क पाडायचेत. म्हणजे एखाद्या मुलाला चपाती तोडून भाजी बरोबर घास घेऊन तो तोंडापर्यंत हात नेऊन ते शिकवायचंय. मग आम्ही आमच्याकडे जेव्हा मूल येतं मग ते अगदी आमच्याकडे 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत. पण आमच्याकडे मग ते 3 वर्षाचं मूल असू दे किंवा 56 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती असू दे, त्यांना आम्हाला पहिला हेच टास्क शिकवायला लागतात की स्वतःची कामं स्वतः करणं. म्हणजे की स्वतःची स्वच्छता, स्वतःचं जेवण, स्वतःचं आता राहणारी मुलं आहेत तर स्वतःच्या बेडवर चादर हंतरणं, स्वतःचे कपडे ओळखून ते निवडणं की आज मला युनिफॉर्म घालायचंय शाळेत जाण्यासाठी, फिरायला जायचंय, किंवा काही म्हणजे रेसिडेन्शियल मुलं रोजच्या रोज चालायला बाहेर पडतात तर त्यांना कुठले कपडे घालायचे आहेत, एखादा कार्यक्रम आहे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे तेव्हा कुठले कपडे घालायचे, हे सगळं शिकवावं लागतं. म्हणजे अगदी आंघोळ करून स्वतःचे कपडे बटन लावण्यापर्यंत सगळं. आमचा मेन गोल असतो टॉयलेट ट्रेनिंग. एवढी आमची आता 4 मजली बिल्डिंग आहे पण तुम्ही कधीही जा पण कुठे टॉयलेटचा वास येईल असं नाही. मुलं इतकी 15 वर्षात एवढी ट्रेन झाली आहेत की वॉशरूमला गेल्यावर फ्लश करून बाहेर येणं, लाईट लावली असेल तर ते बटन बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमची मुलं अगदी व्यवस्थित करतात.
1: म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारची विशेष मुलं प्रशिक्षण घेत आहेत?
0: आमच्याकडे सगळ्या प्रकारची विद्यार्थी आहेत. ऑटिस्टिक आहेत, सेरेबल पाल्सी आहेत, डाऊन सिंड्रोम आहेत, स्लो लर्नर आहेत, आयडी आहेत, अशा मल्टिपल डिसेबल्ड आमच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि तसेच आमच्याकडे 13 स्पेशल एज्युकेटर आहेत की जे या मुलांवर काम करतात. आणि थेरपिस्ट पण आहेत की फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आमच्याकडे महिन्यातून एकदा येतात.
1: बरं.
0: तर त्याची सोय सुद्धा यावर्षी आम्हाला करता आली. असे अनेक म्हणजे डॉक्टर सुद्धा येतात की एक दिवस त्यांचं चेकअप होतं. या सगळ्या सुविधा यावर्षी आमच्या मुलांना मिळाल्यात याचा खरं तर आनंद आहेत. कारण आम्ही जवळजवळ 10 वर्ष या सगळ्या गोष्टींसाठी झगडत होतो. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आम्हाला 10 वर्षानंतर मिळाले.
1: बरं.
0: स्पीच थेरपिस्ट आम्हाला आता 2 वर्षापूर्वी मिळालेत. म्हणजे ज्याची खरी गरज आहे तेच आम्हाला मिळत नव्हतं. आणि ते आम्ही कुठून कुठून म्हणजे आम्ही थेरपिस्टकडे शिक्षकांना पाठवायचो किंवा एखादं सेशन ठेवायचो की आम्हाला शिकवा की थेरपी कशी घ्यायची, स्पीचमध्ये काय काय बदल केले पाहिजेत, ळ ल र कसं बोललं पाहिजे आमच्या मुलांनी. मग आम्ही कुठून कुठून कुठल्या तरी शाळेमध्ये जिथे स्पीच थेरपिस्ट असतील तिथे शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवायचं, मी स्वतः जायची आणि मग ते शिकून इकडे आम्ही सगळं ते मुलांवर काम करायचो. पण आत्ता यावर्षी आम्हाला सगळे थेरपिस्ट मिळाल्यामुळे

0: मुलांमध्ये खूप म्हणजे अतिशय बदल जाणवतो. म्हणजे असं वाटतं की आता मुलं बोलतील, कारण एखादा शब्द जो आई हे बोलता येत नव्हतं, आता मुलं आई बोलतायत. आई दे, घे, कर, हे शब्द आले तरी आपल्याला त्या शब्दावरून बऱ्याचशा गोष्टी. दे म्हटल्यावर त्याला काय पाहिजे, की नक्की तो ग्लास करे बोर्ड दाखवतोय का, की त्याला भूक लागली आहे का, हे कळलं तरी आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे.
1: विशेष मुलांना सांभाळताना स्वतःमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं असतं, कारण काही मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात, कधी कधी शांत होतील, काही करतील याचा अंदाज नसतो. तर संयम बाळगणं किती गरजेचं आहे.
0: संयम तर खूप असणं गरजेचं आहे. मी आता इतके वर्ष काम करते तर मला खूप चांगलं समजलं आहे की त्यांना जर आपण प्रेम दिलं ना तर त्यांच्यात खूप चांगला बदल होतो. म्हणजे जिथे ओरडायला पाहिजे ओरडायलाच पाहिजे, की जे चूक आहे ते चूक दाखवायलाच पाहिजे, पण तेवढंच प्रेमाने जेव्हा त्यांना मिठी मारतो, जवळ घेतो, तर त्यांना खूप म्हणजे मला यांचं ऐकायचं आहे का, तर ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. आणि ज्यात मी हायपर होतोय किंवा ज्या गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत त्या जर मला कळतायत की या मला कमी केल्या पाहिजे, आणि ही मुलं या त्यांच्या चुकीच्या गोष्टी कमी करायचा प्रयत्न करतात. म्हणजे एका मुलीचं मी उदाहरण देईन की जेव्हा तिला फिजिओथेरपी मिळाली त्या आईला खूप सलाम, कारण ती एक अशा गावातून यायची की जिथून पाऊण तास आमच्या शाळेत यायला लागायचा आणि तिला 2 विक्रम बदलून शाळेमध्ये यावं लागायचं. म्हणजे आईची पण मेहनत आहे आणि संस्थेची पण मेहनत आहे, आणि त्या फिजिओथेरपिस्टची खूप म्हणजे त्या असं बॉलवर टाकायचे आणि चालवायचे ना तिला, तेव्हा डोळ्यात पाणी यायचं. पण आज ती मुलगी स्वतः चालत येते संस्थेत. तिचं नाव शुभ्रा आणि ती आज एकटी बसमध्ये बसते, एकटी बसमधून जाते, छान डान्स करते, बरेचसे शब्द बोलते. म्हणजे हा बदल किती मोठा आहे.
1: हो,
0: काही व्यक्ती काय मला म्हणतात की किती काम करणार या मुलांवर, काय त्यांच्यात बदल होणार आहे, पण मला माहिती आहे यांच्यात बदल होतो आणि तो गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. कारण माझ्या मुलीचं मी उदाहरण दिलं तर तिच्यावर जर मी काम केलंच नसतं तर ती पूर्ण झोपून राहिली असती.
1: हो, हो.
0: आज मी तिला कुठे पण घेऊन जाऊ शकते का, तर ती हाताला धरून चालते. जर चालू शकली नसती तर मला तिच्या बरोबर घरी थांबायला लागलं असतं, पण आज वॉशरूम पर्यंत मी तिला नेऊ शकते आणि तिला टॉयलेट ट्रेनिंग मिळालंय, त्याच्यामुळे ती कुठे पण इकडे तिकडे शिव नाही करत, बरोबर ती कंट्रोल करते. हा सिव्हिअर मुलांमधला हा चांगला बदल आहे. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांच्या पालकांना मी असं सांगेन की यासाठी प्रयत्न करा. म्हणजे फिजिओथेरपी दिली तर आज ती मुलं चालू शकतात, स्पीच थेरपी दिली तर तुम्हाला कमीत कमी आई मला हे दे हे बोलू शकतील. सिव्हिअर आणि प्रोफाउंड मुलांवर खूप काम करायला लागतं, पण माइल्ड आणि मॉडरेट मुलांवर थोडं कमी काम करायला लागतं. म्हणजे त्यांना जर थेरपी बरोबर या सगळ्या शैक्षणिक गोष्टी शिकवल्या तर आज आमच्याकडे 3 विद्यार्थी आहेत NIOS चा, म्हणजे सर्वसामान्य मुलांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलाय.
1: बर,
0: 10वीची परीक्षा दिली आहे. फक्त पहिल्या वर्षी 2 विषय सोडवले, दुसऱ्या वर्षी 3 विषय सोडवले, असं करत करत आज चांगल्या मार्कांनी पास झाली.
1: त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ते पुढे पुढे चालले.
0: आज आमचा एक मुलगा आमच्या पूर्ण शाळेच्या 72 विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका टाइप करण्याचं काम करतो. एक विद्यार्थी आमचा ज्या पेपर बॅग बनवतो त्या सगळ्या मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन विक्री करतो. एक मुलगा वॉचमॅनचं काम करतो, त्याला 5000 रुपये पगार आहे. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे, पण त्याची कामं जरी वेगळी असली पण आज ती सक्षम होत चाललेत. एक मुलगा एका कंपनीत काम करतो, तो पेनमध्ये शाई भरण्याचं काम करतो.
1: बरं,
0: तो 12000 रुपये कमवतो. एकटा जातो रसायनीला, पेनमधून एकटा जातो आणि एकटा येतो.
1: स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं
0: स्वावलंबी
1: या संस्थेने मुलांना
0: शिकवलं. एक मुलीचं मी एक चांगलं उदाहरण देईन. ती आपल्या संस्थेमध्ये छोटे छोटे गणपती, म्हणजे पेण हे गणपतीसाठी प्रसिद्ध शहर आहे, घरोघरी गणपती होतात, आणि त्या मुलीला आम्ही छोटे गणपती कलर काम करायला, छोटे छोटे उंदीर कसे रंगवायचे, गणपतीच्या हातात जो मोदक ठेवतो कसा रंग द्यायचा, त्याला कोणता कलर त्याला चांगला दिसेल, या सगळ्या गोष्टी शिकून आज ती तिच्या कारखान्यात स्वतः काम करते आणि 20000च्या वरती कमवते.
1: वा, विशेष मुलांना सांभाळत असताना अनेक आर्थिक अडचणींना देखील सामोरं जावं लागतं, तर त्याविषयी काय सांगाल.
0: आर्थिक अडचणी तर भयंकर असतात, कारण ह्या थेरपी सोप्या नाहीयेत, म्हणजे त्याचा खर्च खूप आहे. आमची जी शाळा आहे ती पूर्ण फ्री आहे.
1: बरं,
0: पण रेसिडेन्शियलला मात्र आम्ही

0: काही रक्कम घेतो. कारण का की रेसिडेन्शियलला जास्त लोक लागतात, म्हणजे कारण हायपरमूल झालं तर तीन तीन व्यक्तींना त्या मुलाला सांभाळायला पकडायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही रेसिडेन्शियलला काही रक्कम पालकांना सांगतो की तुम्हाला द्यावीच लागेल. त्याशिवाय ज्या गरजा त्यांच्या आहेत त्या भागणार नाहीत, किंवा त्यांच्यात जर प्रगती करायची आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत.
1: आता विशेष मुलांना बदलण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याची गरज अधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? समाजाने या मुलांकडे आणि त्यांच्या पालकांकडे पाहताना आपल्या दृष्टिकोनात कोणता बदल घडवून आणणं गरजेचं आहे?
0: समाजाने पॉझिटिव्हच त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, कारण त्यांच्या गरजा काय आहेत, म्हणजे त्यांच्या क्षमतांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या मुलांना काही येत नाही असं म्हणण्यापेक्षा त्या मुलांना काय येतंय, त्यातून ते काय करतायत. आता आमचे दिवाळी जवळ आली आहे तर दिवाळीच्या पंत्या मुलं करतात, इतक्या सुंदर करतात. म्हणजे आम्ही 2 वर्ष ऑर्डर मिळाली आहे आणि 75,000 पंत्या आम्ही 2 वर्ष करतोय. म्हणजे त्यातून चांगले पैसे मिळतात आणि हे मानधन म्हणून 18 मुलांना दिलं जातं. त्यांचे प्रत्येकाचे अकाउंट ओपन केलेत, त्याच्यावर ते पैसे ट्रान्सफर होतात. जेव्हा ते काम येतं आमच्याकडे तेव्हा मुलं इतकी आनंदाने करत असतात, म्हणजे रात्री 8-8 वाजेपर्यंत मुलं थकत नाहीत,
1: हे रमतात त्याच्यामध्ये,
0: इतके रमतात. आणि जो हायपरपणा आहे तो आपोआप कमी होतो की मला काहीतरी काम करायचंय, मला काम मिळालंय,
1: ते मग्न होतात त्या गोष्टी,
0: मग्न होतात. म्हणजे सतत जर एखाद्या मुलाला टाइम टेबल प्रमाणे जसं मगाशी मी म्हंटल तसं सतत जर काम दिलं, म्हणजे आमच्याकडे जे कार्यशाळा मी बोलले ना, तर कार्यशाळेमध्ये जी मुलं काम करतात तर एका पाठोपाठ 45-45 मिनिटाचा एक पिरियड असतो आणि जी मानधन घेतात त्यांचा 1-1 तासाचा पिरियड असतो. प्रत्येक मुलाने आपलं काम निवडायचं. मग काही मुलं पेपर बॅग करतात, काही मुलं दिवाळीच्या पंत्या करतात, म्हणजे रंगकाम, त्याला डिझाईन करणं, बऱ्याच मातीच्या वस्तू आहेत. काही छोटे छोटे गणपती तयार करतात, काही राख्या बनवतात. यावर्षी आम्ही 18-20 हजार राख्या बनवल्या आणि त्या राख्यांची विक्री आम्ही प्रत्येक शाळांमध्ये केली आणि त्या शाळांमध्ये 300 मुलं आहेत, काही ठिकाणी 1,000 मुलं आहेत. आणि त्या प्रत्येकाने आमच्याकडून आमच्या मुलांनी तयार केलेल्या राख्या घेतल्या आणि त्या संपतायत. म्हणजे राख्या आम्ही बनवतोय आणि ह्या सगळ्या संपतायत, त्याचा एक त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो. अशा खूप वस्तू आहेत. आम्ही जे डुप्लेक्सच्या पेपरपासून जे फ्लॉवर बनवतात ना मुलं, ती खरे वाटतात एकदम. म्हणजे त्याची एवढी मागणी आहे की त्याची छोटे छोटे आम्ही बुके तयार करतो. फ्लोटिंग कॅन्डल आहेत आमच्याकडे बनतात, त्याची खूप चांगली ऑर्डर मिळते आम्हाला. पण आमचं कसं, पेण हे गाव आहे तर तिथे चांगली एवढी चांगली किंमत मिळत नाही त्या वस्तूला. मग आम्ही पनवेलच्या पुढे, मग बरेचसे मॉल आहेत किंवा बऱ्याचशा कंपन्या आहेत, मग मुंबईपर्यंत आम्ही विविध ठिकाणी स्टॉल मुलांना घेऊन लावतो. कारण समाजात पण त्यांना वावरण्याची संधी मिळते. समोरच्या माणसाशी मला कसं बोलायचंय,
1: न घाबरता सामोरं जाणं,
0: सामोरं जायचंय, कॅल्क्युलेशन करायला मिळतं, बोलणं चांगलं होतं, संवाद कसा साधायचा आहे, किंवा आलेल्या व्यक्तीला मी माझी वस्तू कशी विक्री करेन गोड बोलून, त्या सगळ्या गोष्टी कळतात. की स्टॉलवर जेव्हा आमची मुलं हे सगळं करत असतात आम्हाला पण त्यांच्याबरोबर एवढा आनंद होतो की आज माझी मुलं कुठेतरी सक्षम होत चाललेली आहेत. आणि खरं तर पालकांना हा एक सतावत असतो की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय. आणि खरं कारण आमच्याकडे हॉस्टेल सुरू करण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच. म्हणजे माझे मिस्टर असं म्हणायचे की हॉस्टेल नाही चालू करायचं का, आपण पालकांपासून मुलांना लांब ठेवायचं, कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळायला पाहिजे. पण अशी एक घटना शाळा चालू करता करता, म्हणजे सुरू झाली आमची 2010 मध्ये, तेव्हा अशी घटना घडली की एका ऑटिस्टिक मुलाला त्याच्या आईला सांभाळणं शक्य नव्हतं.
1: बरं.
0: आणि एकतर नवरा व्यसनी, तो म्हणजे व्यसन दारू पिऊन येऊन तिला मारसोड इतका करायचा. मग ती म्हणायची मी संसार माझा सांभाळू की त्या मुलाला सांभाळू. ऑटिस्टिक मुलं कसं असतात की एका जागी स्थिर बसत नाहीत, स्वतःच्या विश्वात असतात. मग तिला हे करू का ते करू असं करून तिने 5 लिटरचं कॅन रॉकेलचं पूर्ण ओतून घेतलं आणि आत्महत्या केली. मग तेव्हा आम्ही ठरवलं की जे माझे मिस्टर आणि मी म्हंटल की नाही, आता आपण शाळेबरोबर रेसिडेन्शियल पण सुरू करायचं. आपण काय सगळ्या समाजातल्या मतिमंद मुलांच्या आईंना सगळ्या मुलांवर काम नाही करू शकणार, पण कमीत कमी आपल्या समोर ज्या घटना घडतात त्या तरी कुठेतरी कमी होतील,
1: कमी होतील,
0: यासाठी तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकू. आणि मग खरी ती हॉस्टेलची सुरुवात
1: झाली. पालक आपल्या मुलांना रोज शाळेत सोडतात.

0: मुलं 4 ते 5 तास शाळेत बसतात, तर अशा वेळी त्यांच्यात कोणते बदल झाले, कोणकोणत्या नवनवीन गोष्टी ते शिकले हे जाणून घेण्याची उत्सुकता पालकांमध्ये असते. तर अशा वेळी पालकांशी रोजच्या रोज संवाद साधला जातो की कसं?
1: हो, महिन्यातून एक पालक मीटिंग होते. प्रत्येक मुलाची जी प्रगती होते ती पालकांना सांगितली जाते, कारण आमच्याकडे टास्कच पाडले जातात प्रत्येक गोष्ट जी शिकवायचे. म्हणजे आता ऑटिस्टिक मुलांमध्ये ADHD, स्थिर मुलं जी न बसणारी मुलं आहेत, तर त्यांना पहिल्यांदा बसून एखादी ऍक्टिव्हिटी करणं याच्यावरच जास्त भर दिला जातो. मग होम गोल त्यांना दिले जातात.
0: बरं,
1: म्हणजे आम्ही शाळेमध्ये हे घेतोय, तर वर्गात पालकांना बसवलं जातं मुलांबरोबर, आणि आम्ही हे जर शाळेमध्ये शैक्षणिक गोल आमचे हे आहेत, तर होम गोल तुम्हाला हे करून घ्यायचे.
0: बरं,
1: म्हणजे घरी सुद्धा तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. मग त्याचं ट्रेनिंग पण दिलं जातं. आणि प्रत्येक म्हणजे अगदी 3 वर्षापासून 56 वर्षापर्यंत मुलांच्या पालकांना बोलून त्या त्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात.
0: म्हणजे फक्त मुलांना प्रशिक्षण घेणं गरजेचं नाहीये, तर आईबाबांनीही त्या मुलांसोबत प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून 5 तासानंतर जेव्हा मूल घरी येईल तेव्हा मूल आपलं काय सांगतंय हे आपल्याला कळलं.
1: तर
0: त्या प्रशिक्षणाची गरज आईबाबांनाही तितकीच आहे. ही विशेष मुलं किंवा मुली जेव्हा वयात येतात तेव्हा काळजी घेणं, काही गोष्टी त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणं हे खूप महत्वाचं असतं. तर अशा वेळी त्यांना काही प्रशिक्षण दिलं जातं का?
1: आमचे छोटे छोटे लेसन असतात, म्हणजे अगदी पॅड कसं लावायचं, MC आल्यावर काय करायचं, येण्याच्या अगोदर काय होतं, पोटात छोटं छोटं दुखतं, म्हणजे हा आम्ही 15 वर्षा पुढील मुलींसाठी हा लेसनच असतो आमचा, आणि त्याचं हळूहळू ट्रेनिंग दिलं जातं आणि अगदी प्रात्यक्षिक करून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. बरेचसे प्रश्न असतात मुलांचे, किंवा म्हणजे जसं की आता एक मुलगा आहे आमच्याकडे, तर तो म्हणतो माझ्या बहिणींची लग्न झाली आहेत तर माझं पण लग्न करा, पण त्याला आम्ही ओरडत नाही किंवा त्याला ओरडून काहीच उपयोग नाही, पण त्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतो. मग त्याला सांगतो तुझं लग्न केलं तर तू कुठे राहणार, तर मग मी संस्थेत राहीन, पण आमच्याकडे लग्न झाल्यावर आम्ही ठेवत नाही, कारण तुला मग छोटीशी रूम घेऊन तुला वेगळं राहावं लागेल, ते तुला कसं जमेल, तू तुझ्या बायकोची जबाबदारी घेऊ शकतोस का, तू कुठे नोकरी करणार, तर मी संस्थेत नोकरी करेन, मला 8000 रुपये पगार मिळेल, पण मग 8000 रुपयात तुझं भागेल का, मग सगळ्या त्या हिशोब लावायचा, त्याला सांगायचं की भाजी किती रुपयाची, आज मावशींनी काय आणलंय, ह्या सगळ्या गोष्टींना इतके पैसे लागले, मग महिन्याला इतका खर्च होणार, हे शक्य आहे का? मग तो म्हणतो की शक्य आहे मॅडम, मग लग्न झाल्यावर तर बाळ होतं, मग बाळ झाल्यावर तू त्याचं शिक्षण कसं करणार? तर नाही, मी शिक्षण नाही करू शकत. मग तू अभ्यास घेऊ शकशील का त्याचा? तर नाही, मी अभ्यास नाही घेऊ शकणार. मग शाळेत ऍडमिशनसाठी तुम्हाला बोलवतील, मग त्याची पण फी असते ना, कारण फी दिल्याशिवाय तर तुला कोण ऍडमिशन नाही देणार, मग तुझं हे 8000 रुपयात होईल का सगळं? तेव्हा कुठेतरी जाऊन, म्हणजे हे एका दिवसात नाही, त्याला सतत काउन्सलिंग करून करून त्याच्यात मग हा बदल होतो. किंवा एखादं मूल पॅन्ट मध्ये हात घालतं, एक मुलगी आहे ती म्हणते मला मिठी मार, मग तेव्हा सांगतो की बघ आम्ही इथे आज एवढ्या टीचर आहेत, आम्हाला तू बघितलेस का असं मिठी मारताना किंवा पॅन्ट मध्ये हात घालताना, किंवा कुठेतरी आपले जे बॉडी पार्ट आहेत त्याला आम्ही कुठे हात लावताना तू बघितलेस का? तर नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी तुझी इच्छा झाल्यावर त्या कुठे जाऊन करायला पाहिजे? वॉशरूम मध्ये. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवून मग त्याचंही ट्रेनिंग दिलं जातं, छोटे छोटे व्हिडिओ दाखवले जातात. म्हणजे मी असं म्हणेन की आजूबाजूला जी लोक आहेत समाजात, म्हणजे आम्ही सगळ्या, आमचा जो स्टाफ आहे त्यांनी सगळ्यांनी विशेष शिक्षण घेतलंय, त्यामुळे आम्हाला ह्यातले बारकावे माहित आहे, किंवा आम्ही ते शिकलोय. मग आम्ही मुलांना आमच्या कधीच ओरडत नाही, पण समाजात जेव्हा वावरतात ही मुलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नजरेस समाजाच्या येतात, तिथल्या लोकांना ह्या चुकीच्या वाटतात, तेव्हा ओरडून मारून काहीच, म्हणजे आमच्याकडे पालक सुद्धा मारतात की असं करायचं नाही, ही वाईट गोष्ट आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण आम्ही सुद्धा पालकांना सांगतो तुम्ही ओरडून उपयोग नाही, तुम्ही त्याला उत्तर द्या,
0: संवाद साधणं गरजेचं आहे. आता ही आई डेकर मधला एखाद्या मुलाच्या प्रगतीचा असा कोणता क्षण आहे ज्याने तुम्हाला आई म्हणून अक्षरशः भावूक केलं आणि मनात कायमचा ठसा उमटला, त्याविषयी ऐकायला आवडेल?
1: असे तर खूप क्षण आहेत. एक जी मुलगी आमच्याकडे हॉस्टेलला आलेली, म्हणजे तिची आई वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ते एकदम हताश झालेले, बास आता मी हिला कुठेतरी ठेवतो, पण ती जेव्हा आली तेव्हा तिच्यावर जे काम केलं आम्ही खूप हायपर व्हायची. म्हणजे एकदा तर मावशींचे केस तिने असे ओढलेले तर ते पूर्ण केस टक्कल पडलेलं त्यांना छोटस,
0: बापरे
1: एवढे केस ओढलेले. आणि आज ती 4 वर्षात तिची एवढी प्रगती झाली आहे की तिला

0: आई वडील घेऊन जातात घरी, म्हणजे हायपरपणा पूर्ण कमी झालाय. म्हणजे 4 वर्ष जे तिच्यावर काम केलं ते सक्सेस झालंय. तो आमच्यासाठी खूप आनंद. म्हणजे ती छान गाते, डान्स चांगला करते, भरतनाट्यम आता शिकते, परत बऱ्याचशा सुधारणा झाल्यात, स्वतःची कामं सगळी स्वतः करते. ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे.
1: वा छान. चैताली सारख्या विशेष मुलीचं संगोपन करत आई डे केअर मधल्या सगळ्या मुलांची आई होणं हा सगळा प्रवास खूप कठीण आहे. तर या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ कशी लाभली?
0: कुटुंबाचा सपोर्ट जर नसताना तर हे शक्यच नव्हतं. म्हणजे घरी आपल्या आई वडिलांचं प्रेम मिळतच, पण इथे सासरी आल्यावर चैतालीचं विश्वच माझ्या सासूबाई बनल्या. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की आजपर्यंत, आता चैताली 33 वर्षाची आहे, पण आजपर्यंत मी अगदी क्वचित की जेव्हा सासूबाई नंदेकडे जातात तेव्हा तिला मी भरवत असेन. म्हणजे आता माझ्या सासूबाई 91 वर्षाचे आहेत, पण त्यांना चैन पडत नाही तिला भरवल्याशिवाय. त्यांच्या जवळ आपण ताट नेऊन द्यायचं पण तिला त्याच भरवणार. म्हणजे त्यांचा तो सपोर्ट मिळाला की तू शिक्षण घे, मी घरात बघेन. माझे मिस्टर, मला इंग्लिश यायचं नाही तर ते मराठी ट्रान्सलेट करायचे, आणि मराठी सगळे प्रश्न की हे प्रश्न 10 मार्काचे ते तू, जेव्हा डीएडला मी होते तेव्हा ते निवडून द्यायचे मला प्रश्न की तू हे प्रश्न पाठ कर. म्हणजे आयता सगळा आलेला अभ्यास मी करायची आणि त्यात मला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे सासूबाई जेवढ्या महत्वाच्या आहेत, जेवढे मिस्टर महत्वाचे आहेत, तेवढेच माझे आई वडील महत्वाचे आहेत. कारण चैताली जेव्हा 5 वर्षाची झाली आणि आम्हाला कुठेच ऍडमिशन मिळत नव्हतं, फक्त एका कारणाने की तिला टॉयलेट ट्रेनिंग नाही. तेव्हा माझी आई म्हणाली, अगं आपल्या घराच्या समोर मतिमंद मुलांची स्वयं स्कूल आहे, तर तिथे आपण ऍडमिशन घेऊयात. आईकडे ठेवायला सुद्धा धीर होत नव्हता ना, पण मग तेव्हा आईनी, जोपर्यंत मी शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या आईनी तिला सांभाळलं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. जर कुटुंब आपल्या बरोबर असेल ना तर आपण काही करू शकतो.
1: ताई, विशेष बाळ जन्माला आलं की त्या आई बाबांच्या मनात त्या बाळाच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न असतात, मनात भीती असते, तर अशा आई बाबांना तुम्ही आज काय सांगाल?
0: रडत कुडत न राहता, हताश न होता, आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा, आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: एका आईच्या अनुभवातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक विशेष मुलांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आधाराची, आशेची आणि नव्या भविष्याची वाट ठरतोय. स्वाती मोहिते, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी इतका छान संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आई डे केअरच्या संचालिका स्वाती मोहिते यांची चेतना झांजे यांनी घेतलेली अतिशय भावपूर्ण मुलाखत.
3: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
4: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
3: आम्ही साऱ्या जणी, विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, ही होती वनिता मंडळाची निर्मिती आणि आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. तुर्तास माझ्या सहकारी चेतना, मधुलिका, सुहिता यांच्यासोबत मी, दीप्ती आंबेकर, आपली रजा घेते. पुन्हा भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि ऐकत रहा अस्मिता वाहिनी.

गीतबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, शंकर म्हणजे विनाशातून नव्या निर्मितीकडे जाण्याची शक्ती. शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल, कल्याणकारी. आपल्या देवघरातल्या शिवलिंगांपासून ते हिमालयातल्या कैलासापर्यंत महादेवाची अनेक रूपं आपण पाहतो. कुठे तो भोळा भंडारी आहे, कुठे तो रुद्र आहे, कुठे नटराज आहे, कुठे अर्धनारीश्वर, तर कुठे ध्यानस्थ योगी. त्याच्या मस्तकावरचा चंद्र आपल्याला शांततेची आठवण करून देतो. जटांमधून वाहणारी गंगा ज्ञान आणि जीवनाचा प्रवाह सांगते. गळ्यातला नाग भीतीवर विजय मिळवण्याची ताकद सांगतो. आणि हातातलं त्रिशूल सत्व, रज आणि तम, आयुष्याच्या या तीन प्रवृत्तींचं हे प्रतीक. म्हणूनच शिव समजून घ्यायचा असेल तर फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं इतकंच पुरेसं नाही, तर कधी कधी स्वतःच्या मनात डोकवावं लागतं. कारण शिव बाहेर जितका आहे तितकाच तो आपल्या आतही आहे.

श्रोतेहो, भारत, आपला भारत ही केवळ भूमी नाही, ही श्रद्धेची भूमी आहे, कथेची भूमी आहे आणि हजारो वर्षांच्या आध्यात्मिक परंपरेची भूमी. या भूमीवर असंख्य देवस्थानं आहेत. काही डोंगरांवर, काही नदीकाठी, काही समुद्राच्या सान्निध्यात, तर काही गर्द जंगलांच्या कुशीत. पण या सगळ्या देवस्थानांमध्ये एक नाव असं आहे जे उच्चारलं तरी मनात एक वेगळीच शांतता उतरते. शिव, महादेव, भोलेनाथ, शंकर, नीलकंठ, महाकाल आणि शिवाच्या या अनंत रूपांमध्ये एक विशेष महत्त्व आहे, ज्योतिर्लिंगाचं. ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीचं लिंग, प्रकाशाचं प्रतीक, अनंताचं प्रतीक, शिवाच्या त्या दिव्य स्वरूपाचं प्रतीक, ज्याला ना आरंभ ना अंत.

0: ज्योतिर्लिंगाला भेट देणं हा फक्त प्रवास नाही, तो आहे स्वतःच्या मनाला भेटण्याचा प्रवास. देवळात आपण हात जोडतो, पण खरी भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा त्या देवळातून बाहेर पडताना आपण एखाद्याचा हात धरतो, शिवाला बेलपत्र वाहतो, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एखाद्याच्या दुःखावर माहेरची सावली धरतो. गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. आता 1:30 आहे राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यामुळे भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचं महत्त्व अधोरेखित करण्याची संधी मिळाल्याचं पार्मेलिन यांनी औपचारिक स्वागतानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दोन्ही देशांमधले संबंध हे समान लोकशाही मूल्य, परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित आहेत, असंही ते म्हणाले. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांबरोबर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातले नेते यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत भेटीवर आलं आहे. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. भारताने सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूने झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातला मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असून यात समाविष्ट देशांचा जगाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1/4 वाटा आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताने युरोपियन महासंघातल्या देशांसाठी 92.5% आयात शुल्क माफ केलं असलं तरी महासंघातल्या सर्व देशांमध्ये भारतीय मालाला मुक्त प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकून राहील, असं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव, याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली होती. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधले 5 विधान

विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या सहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे, तर येत्या 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुरानतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतली थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात, तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत, तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत.

0: जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात जर असं आढळून आलं की काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीने घेतले आहेत तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी द्यायचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांना शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी पोलीस देत नसल्याची माहिती एका वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला दिली. त्यावर तत्सम काही प्रकरण न्यायालयापुढे प्रलंबित आहे का हे तपासून घेऊ आणि त्यावर सुनावणी घेऊ असं न्यायालयानं सांगितलं. दिल्लीमध्ये 2019 साली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार तसंच 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. पंजाबमध्ये चंदीगड इथं प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव केलाय. पुरुष गटात नोवोक जोकोविचनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करैकल या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातून तर छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार होणार आहे. हा करार कोलकाता इथं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केला जाईल.

हे प्रस्तावित विमानतळ पुरुलियामध्ये चारा, पश्चिम मेदिनीपूरमध्ये कलईकुंडा, दक्षिण दिनाजपूरमध्ये बालुरघाट आणि अलीपूरद्वारमध्ये हासीमारा इथं उभारली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, पंचनाम्यांना सुरुवात. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि गणेशोत्सव जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरा. 18,358 गणेश मूर्तींचं दान.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळाचं ट्रिगर 1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्यात येत आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तात्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पीकस्थितीची पाहणी केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठक घेतली. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करावं, पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत, तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 79व्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कृष्णा खोऱ्यातल्या 30 TMC पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून 70 TMC पाणी मराठवाड्यात आणून पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळ मुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसेनं हो पायेगा या जन आंदोलनाचा छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत, तर आतापर्यंत 97 इच्छुकांनी 174 अर्ज नेले आहेत. उद्या 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्र शासनाच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा देशात 16 क्रमांक आला आहे. महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेसह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला. योजनेतल्या कामातल्या अडचणी विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं सोडवून कामं गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात पार पडला. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांशी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी होती. गणेश विसर्जनही जिल्ह्यात शांततेत पार पडलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात उभारण्यात आलेल्या 47 गणेश मूर्तीदान

0: संकलन केंद्रांवर 41,482 गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 18,358 गणेश मूर्तींचं दान तर 23,124 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तसंच 64 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून 6,31,43,000 रुपयांची उलाढाल केली. या महिलांनी जिल्हाभरात 253 स्टॉल उभारले होते. या स्टॉल्समधून 1,17,170 गणेश मूर्तींची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव गेल्या महिन्यात पार पडला. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात झालेल्या या महोत्सवात जिल्ह्यातल्या 148 महाविद्यालयातल्या सुमारे 1,500 विद्यार्थ्यांनी विविध 28 कलाप्रकारांमध्ये सादरीकरण केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसरी यादी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,105 गावांमधल्या 19,243 शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा मीरा परांजपे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: आशित देसाई यांनी गायलेलं हे गाणं होतं आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
2: हायकू हा मूलतः एक जपानी काव्य प्रकार आहे आणि त्याचा उगम 15व्या ते 16व्या शतकापासूनचा आहे. पूर्वी हा होक्कू म्हणून प्रसिद्ध होता. याची निर्मिती जपानमध्ये कशी झाली बरं ते जाणून घेऊया. प्रत्येक देशाला एक राष्ट्रीय महाकाव्य असतं बरं का, तसं भारताचं रामायण महाभारत. पण जपानला काही राष्ट्रीय महाकाव्य नाही. जपानची भौगोलिक रचना पाहिली तर तो हजारो लहान लहान बेटांचा देश आहे. तिथे उंच डोंगर नाहीत, लांब नद्या नाहीत, तेथील माणसं ठेंगणी ठुसकी आहेत. सगळा देश सतत भूकंप आणि हादरणारा आहे. त्यात हिरोशिमा नागासाकी, तुम्हाला माहितीच आहे की जपानमधील हिरोशिमा नागासाकी ही दोन्ही शहरं प्रामुख्यानं 1945 मधील अणुबॉम्ब हल्ल्यासाठी जगभरात ओळखली जातात. तेव्हा तिथे जो संहार झाला होता तो जपानी माणूस कधीही विसरू शकत नाही. जपानी लोकांचा धर्म कोणता? बौद्ध. सर्व क्षणिक क्षणिक्य, सर्व दुःख दुःखम, सर्व शून्य शून्यम, अशा या तत्वविचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. पर्यावरण, भौतिक घटना, धार्मिक वारसा यांचा एक मेळ होऊन जपानी मनोरचना क्षणभानवादी झाली. वर्तमानाचा जो क्षण तळहातावर आहे त्या क्षणाचा आस्वाद घ्यायचा बस. हायकू या काव्यप्रकाराचा जन्म अशा तात्कालिकतेत

0: संकेतून झालेला आहे. ठराविक अक्षर, ठराविक ओळी या संकेतांमुळे हायकूला सुबक घाट मिळालाय. हायकूत एखादा कवीनं काय करतो, उडता क्षण चटकन चिमटीत पकडतो. तो पटकन नाहीसा होणारा दिव्य क्षण असतो. काळ्या मेघातून चमकून जाणाऱ्या विजेप्रमाणे हा अनुभव असतो. कसं ते पाहूया. आता जपानीमध्ये मी वाचते आहे हा एक हायकू. फुरु इके या कावा नो तोबिकोमो मिझुनो आटो, बाशो या प्रसिद्ध हायकूकाराने लिहिलेला हा जगप्रसिद्ध हायकू आहे. शिरीष पैयाने ध्रुवा काव्यसंग्रहात हायकूचं भाषांतर केलं तर असं आहे. एक तळे जुनाट स्तब्ध, एक बेडूक उडी घेतो त्यात, जराशी खळबळ पुन्हा शांत. शिरीष पैयांनी जपानी हायकूंचं इंग्रजी रूपांतर अभ्यासलं ना, त्यावरून हा हायकू लिहिला, म्हणून तो जरा पसरट झालाय. कारण इंग्रजी हे रूपांतरित हायकू काही असे 5-7 मधले नव्हतेच. मे 1978 नवप्रभाच्या अंकात कविवर्य बोरकर यांनी हाच हायकूचे भाषांतर दिले. ते असे, पुराण्या डबक्यात बेडकाच्या उडीसरशी केवढा आवाज. मी थोडस संक्षिप्त असं लिहिन, एक तळे जुनाट बेडकाची उडी त्यात खळबळाट. बेडूक उडी घेतो हा एकच क्षण हायकूत पकडलेला आहे. जुनाट तळ म्हणजे जिथे कोणी येत नाही, जात नाही, स्तब्ध आहे, ज्याच्या जीवनात काही घडत नाही अशी व्यक्ती, वय झालेला माणूस. पण बेडकासारख्या सामान्य प्राण्यानेही उडी मारून खळबळ उडवून दिली, केवढा आवाज झाला. म्हणजे जर्जर माणसाच्या आयुष्यातही चैतन्य आलं. बोरकर असा अर्थ लिहितात, सारं जीवन त्याचं साकळून गेलेलं आहे, डबकं बनलं आहे. अशा माणसाच्या आयुष्यात बेडकासारखा किरकोळ माणूस आला तरी उभय व्यक्तिमत्वानं त्याचा भेद केला तर केवढा गाजा वाजा. 50 वर्षापासून भारतात या हायकूचा अभ्यास सुरू आहे. मित्र, पुढील भागात हायकू विषयी अधिक जाणून घेऊया.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात एकात्मिक मत्स्य संवर्धनाचं तंत्र याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय रुचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, एकात्मिक मत्स्यशेती हे शेती किंवा इतर कोणत्याही पशुपक्षी एकत्रीकरण करून संवर्धन केलं जातं. एकात्मिक मत्स्यपालन हे मिश्र शेतीचं उत्तम उदाहरण आहे. एकात्मिक मत्स्यपालनामध्ये माशांच्या बरोबर कुक्कुटपालन, पीक लागवड आणि पशुपालन केलं जातं. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये विविधता आणताना उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणं आणि अपव्यय कमी करणं हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे. एकात्मिक संवर्धन प्रणालीमध्ये लहान तलावांमध्ये खात्रीशीर मत्स्योत्पादनासाठी एकात्मिक पशुपालन आणि मत्स्यपालन ही एक उत्तम पद्धत आहे. यामध्ये तलावाच्या बंधाऱ्यावर किंवा शेताच्या इतर कोणत्याही योग्य जागेचा वापर करून मत्स्य उत्पादन वाढवलं जातं. साधारणपणे 1 हेक्टर तळ्याच्या क्षेत्रासाठी शेण पुरवठा करायचा असेल तर 10 गायींचं संगोपन आवश्यक आहे. गायींच्या शेणाचा वापर तळ्यातील माशांसाठी नैसर्गिक खाद्य वाढवण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे माशांसाठी कृत्रिम खाद्याचा खर्च कमी होतो. तलावामध्ये मत्स्यबीज साठवून ठेवण्यापूर्वी सुमारे 2 महिने अगोदर गाय गोठ्यामध्ये आणावी. गायीचं शेण हे तलावाच्या पाण्यात दररोज सोडलं जातं. तथापि तलावामध्ये मत्स्यबीजांचा साठा करण्यापूर्वी सुरुवातीला सर्व तलावात शेणखत टाकलं जातं. या एकात्मिक शेती प्रणालीमध्ये वर्षभरात प्रति हेक्टरी माशांचं 3,500 किलो उत्पादन मिळू शकतं. यासोबत संगोपन केलेल्या गायींपासून दुधाचं उत्पन्न मिळतं. मंडई कुक्कुटपालनासह एकात्मिक मत्स्यपालन केलं जातं कारण कोंबडी खत हे मत्स्य तलावांसाठी अत्यंत कार्यक्षम खत आहे. कोंबडी विष्ठेमध्ये 2% नायट्रोजन, 0.25% फॉस्फोरिक ॲसिड आणि 75% पोटॅश असतं. प्रति वैयक्तिक कोंबडीचा कमी आहार, माशांसह कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांसाठी एक सामान्य गुंतवणूक बनते. खाद्य अपव्यय टाळण्यासाठी हॉपर्समध्ये कोंबड्यांना खाद्य दिलं जातं. सर्व कोंबड्यांना नेहमी पाण्याचा मुबलक पुरवठा केला जातो. प्रत्येक 5 ते 6 कोंबड्यांसाठी 1 घरटं दिलं जातं. कोंबड्या दरवर्षी 200 ते 250 अंडी घालतात. या एकात्मिक शेती प्रणाली

प्रणालीमध्ये माशांचं प्रतिवर्ष प्रति हेक्टरी 3000 किलो उत्पादन मिळतं. आता या मत्स्यशेतीचे काही फायदे आहेत, ते म्हणजे मत्स्य उत्पादनासाठी विविध संवर्धनातून कार्यक्षम कचऱ्याचा वापर होतो, पूरक आहारावरील अतिरिक्त खर्च कमी होतो, एक कृत्रिम संतुलित परिसंस्था तयार होते, रोजगाराच्या अधिक संधींची उपलब्धता होते, आर्थिक कार्यक्षमता वाढते, तलावातील संवर्धित माशांसाठी खाद्य आणि खत म्हणून काम होतं, 50% अन्न नैसर्गिकरित्या तलावातून निर्माण होतं, एकात्मिक मत्स्यपालनासह माशांसह मांस, दूध, भाज्या, फळं, अंडी, धान्य, चारा, अळंबी यांचं उत्पादन मिळतं. तेव्हा मंडळी, एकात्मिक मत्स्यसंवर्धन तंत्राचा वापर करून आपण चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत, तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात एकात्मिक मत्स्यसंवर्धनाचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकलीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निसर्गात आगमन होतंय सुंदर ऋतूचं, तो ऋतू म्हणजे शरद ऋतू. अर्थातच या ऋतूच्या प्रारंभी अधूनमधून पावसाळ्यातील दमट स्थिती, बारीक बारीक पावसाच्या सरी या जाणवत आहेतच, पण बहुतांशी वेळेला आकाश निरभ्र आणि स्वच्छ दिसत आहे. दुपारच्या वेळेला कडक ऊन विशेषत्वाने जाणवत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारण सप्टेंबर शेवट ऑक्टोबर या महिन्यामध्ये सूर्य संताप हा प्रकर्षाने जाणवतो, म्हणूनच याला म्हणजेच या कालावधीला ऑक्टोबर हीट असं संबोधलं जातं. वातावरणातील हा बदल शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. याच संदर्भात या भागामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. श्रोते हो, शरीरातील वात, पित्त आणि कफ दोषांची स्थिती ही बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना काही नियम पाळावेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये उल्लेख आहे, जेणेकरून बदलत्या ऋतूतील वातावरणात शारीरिक व्याधींना प्रतिबंध करणं सोपं जातं. शरद ऋतूतील वाढत्या सूर्य संतापाच्या परिणामी शरीरातील संचित पित्त प्रकुपित होतं आणि वर्षा ऋतूतील शैत्यामुळे प्रकुपित झालेल्या थंड वाताचं शमन होऊ लागतं. वातावरणामुळे झालेल्या या शारीरिक दोषस्थितीच्या बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो, काही चांगला तर काही प्रमाणात विपरीत परिणाम होताना दिसून येतो. चांगला परिणाम असा होतो की पावसाळ्यामध्ये मंद झालेली पचनशक्ती वृद्धिंगत होते, परिणामी भूक चांगली लागू लागते. परंतु गेले 2-3 महिने पावसाळ्याशी जुळवून घेतलेल्या शरीराला वातावरणातील हा बदल सहन होत नाही. पित्तविकार, उष्णता, घोळणा फुटणे, शौचावाटे रक्त पडणे, डोळ्यांची आग अशी विविध लक्षणे त्रास देऊ लागतात. तळहात तळपायांची आग, भरपूर घाम येणे, घामोळे येणे, त्वचेवर उष्णतेचे फोड, त्वचा कोरडी पडणं, खाजणं अशी लक्षणं देखील या दिवसात आढळून येतात. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना थकवा देखील या दिवसात खूप प्रमाणात येतो. अशा वेळेला पाणी भरपूर प्यावं, शतावरी कल्प दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घ्यावा, बाहेर जाण्यापूर्वी सोबत पाणी, सरबत हे सगळं जवळ ठेवावं, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर थकवा आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या या दोन्हीचा अभ्यास अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे, कारण आयुर्वेदाचं उद्दिष्ट हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजेच निरोगी अवस्थेमध्ये निरोगीपणा हा कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे आहे. व्याधीवरती चिकित्सा उत्तम पद्धतीने तर आहेत, पण व्याधी होऊ नयेत, वारंवार त्रास होऊ नये म्हणूनही तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याचा अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केला गेलेला आहे, ज्याचा अंगीकार सर्वांनीच करावा असं मला मनापासून वाटतं. त्यानुसार शरद ऋतूमध्ये प्रकुपित झालेल्या पित्ताचा विचार

0: करून आपला आहारात थोडा बदल करावा, थोडी औषधी योजना, थोडं पथ्य हे जर आपण नीट सांभाळलं तर शरद ऋतूतील निसर्गाचा आस्वाद आपण सगळेजण आनंदाने नक्कीच घेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहू प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. आजपासून चार भागात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉ सुरुची पांडे लिखित माहिती आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया याचा पहिला भाग. वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता हा एक कुतूहलकारक विषय. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे तर दृष्टीस पडणाऱ्या आणि न पडणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान उल्लेख आहे. तिथे म्हटलंय की ज्ञानिनो मनुजा हा सत्यम किंतु ते नही केवलम. म्हणजे काय तर मनुष्य हा ज्ञानी आहे परंतु तोच तेवढा ज्ञानी आहे असं नव्हे. पशुपक्षी देखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा बौद्ध विचार परंपरेत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते. त्यातल्या मूर्तीशास्त्रामध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा केलेला नसतो. असं एक उदाहरण आपण घेऊया. ते आहे मुंगूस या प्राण्याचं. हिंदू मूर्तीशास्त्रात कुबेर या धनदेवतेची चर्चा आढळते. कुबेर मुंगूसावर आरूढ असल्याचा उल्लेख आहे. धनाची राखण करणाऱ्या सापांवर विजय मिळवल्याचं प्रतीक म्हणजे मुंगूस. ज्ञान आणि करुणेचं रूप असलेल्या गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही परंतु त्यांच्या नंतर बौद्ध दर्शनाचे विविध पैलू निर्माण झाले. साधनेच्या विविध पद्धती आल्या. त्यातून अतिशय सुंदर अशा बौद्ध मूर्तीकलेचा आविष्कार झाला. विविध बौद्ध देवतांची अतिशय देखणी, लयदार आणि विचार प्रवर्तक शिल्प, चित्र आणि भित्तीचित्र नेपाळ, श्रीलंका, भारत, जपान, चीन आणि तिबेटमधल्या संस्कृतीत आढळतात. ही रूपं विचारांशी, गुणांशी आणि निसर्गाशी जोडली गेलेली दिसतात. तिबेटमधल्या लामांच्या उपासनेत सूर्योदयाच्या वेळी मारीची या देवतेचं आवाहन केलं जातं. त्यावरून तिचं सूर्याशी असलेलं नातं लक्षात येतं. हिंदू सूर्यदेवतेशी तिचं काही प्रमाणात साधर्म्य आहे. तिचा रथ सात वराहांकडून ओढला जातो. मारीची देवतेचं अस्तित्व नेहमी चैत्याच्या आतल्या भागात असतं. ती नेहमी आलीढ रूपात उभी असून रथावर आरूढ असते. साधनमाला ग्रंथात मारीची देवतेची विविध रूपं वर्णिली गेलेली आहेत. साधना प्रकारानुसार ती एक, तीन, पाच अथवा सहा मुखांची असू शकते. तिला दोन, आठ आणि दहा किंवा बारा हात मूर्तींमध्ये दाखवले जातात. साधारणपणे तिच्याबरोबर वर्ताली, वदाली, वराली आणि वराहमुखी अशा नावांच्या सेविका असतात. मारीची देवता जेव्हा अधिक मुखांची दाखवली जाते तेव्हा तिचं एक मुख मादी वराहरूपी असतं. वस्तुतः वराहमुख आणि सात वराहांचा रथ या दोन्ही गोष्टी मारीची देवतेच्या महत्वाच्या ओळखीच्या खुणा समजल्या जातात. सुई आणि दोरा ही तिची दोन महत्वाची चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये फार छान अर्थ दडलेला आहे. दुष्ट माणसांची मुखं आणि डोळे शिवून टाकण्यासाठी त्या सुई दोराचा ती उपयोग करते असं मानलं जातं. मारीची देवतेच्या विविध रूपांचं आणि साधनांचं वर्णन आपल्याला आढळतं. तिबेटी बौद्ध परंपरेत मारीची देवता पहाट वेळची किंवा प्रकाशाची, वेदनामुक्तीची तसंच सर्व जीवांना ज्ञानप्राप्तीची व्हावी अशी कामना करणारी देवता मानली जाते. जपानच्या बौद्ध परंपरेत ती रणदेवता मानली जाते. जंभल हा कुबेर सदृश देव आहे. तो भाग्य आणि संपत्ती यांचा देव आहे. करुणेचं प्रतीक असलेल्या अवलोकितेश्वराचं एक रूप म्हणून देखील त्याला मान आहे. त्याच्या हातात मुंगूस आहे. त्या मुंगूसाच्या पोटावर तो हातानी थोडासा दाब देत असल्याचं मूर्तीमध्ये

घनश्याम व्यास यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंगत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनांचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. भारत स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भात कराराचा यात समावेश आहे. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसंच स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्याच्या उद्देशपत्रावरही स्वाक्षरी करण्यात आली. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि झुरिक युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस यांच्यात नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी अंमलबजावणी व्यवस्थेवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. भारतीय निर्यातीसाठी स्वित्झर्लंडमध्ये बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधली गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडने आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय कृषी उत्पादन, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची स्वित्झर्लंडला निर्यात वाढायला मदत होईल असं ते म्हणाले. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं. लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधींची क्षेत्र आज दोन्ही देशांनी निश्चित केल्याचं ते म्हणाले.
1: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्ज्वल उदाहरण है. इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इन्फ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है.
0: तत्पूर्वी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. पार्मेलिन यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. त्यात संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमतानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहीत धरलं होतं असंही न्यायालयानं नमूद केलं. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात आढळून आलं तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. आमदारांचे विशेष अधिकार आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांच्या तरतुदीचा विचार करताना सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चेत आपण भाग घेणार नाही अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयानं आज मांडली. यासंदर्भातला 2003 ठराव तमिळनाडू विधानसभेनं 2004 मागं घेतल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. उद्यापासून 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ या मुद्द्यावर सुनावणीला सुरुवात करणार आहे. पण हा प्रस्ताव मागे घेतला असेल तर हा मुद्दाच संपुष्टात येतो आणि ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे असं तमिळनाडू विधानसभेचे वकील राजू रामचंद्रन यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य वाघची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली.

0: अली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव, याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती, त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विना तारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नये यासाठी महापौर ऋतू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. अनधिकृत बॅनर्स फलक लावले जाऊ नयेत यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांना त्या महापौर आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रीतसर परवानगी दिलेल्या अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक, मुदत, प्रिंटरचं नाव आणि अधिकृत QR कोड छापणं बंधनकारक असेल. गस्ती पथक किंवा सामान्य नागरिक हा QR कोड स्कॅन करून परवान्याची सत्यता तपासू शकतील. QR कोड नसलेला कोणताही फलक, बॅनर, पोस्टर्स आदी अनधिकृत मानून त्वरित जप्त केला जाईल. वारंवार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स आणि पोस्टर्स आदी छापणारे प्रिंटर्स, कंत्राटदार आणि एजन्सींवर केवळ दंड न आकारता त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकलं जाईल. राज्यातल्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2027 स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळेल असं गृहीत धरू नये असा इशारा त्यांनी दिला. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. सतीश चव्हाण याआधी 3 याच मतदारसंघातून आमदार होते. व्हिएतनाम इथं झालेल्या 19 ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

का पूर्णांक? पूर्णांक 5.5 मेगाहर्ट्ज या

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तसंच निर्यात आणि गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भातल्या कराराचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पारमेलिन यांच्या नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांच्या विरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे आज केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार कार्ल डायसेरॉथ, पीटर हेगेमॉन आणि गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. लाईट गेटेड आयन चॅनल्स आणि ऑप्टोजेनेटिक्स क्षेत्रातील त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षित पटेल यांनी रौप्य पदक पटकावलं. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नयेत यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र

0: लिहिणार आहेत. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 473 अंकांची वाढ होऊन तो 72,382 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 134 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 22,556 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02:28 झाली आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: या चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं. हे गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे धम्मवाणी बुद्धांची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
0: गीत संध्या या कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत होतं सोबती या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते गंगाधर महांबरे, तर संगीतकार होते श्रीनिवास खळे. श्रोते हो गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

योच नवरा पाहिजे या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती दादा कोंडके यांची. गायक कलाकार होते महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर. कार्यक्रमात आता ऐकूया लागे बांधे या चित्रपटातली मुरलीधर गोडे यांची गीतरचना.

शैलेंद्र सिंह आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलं. गीत संध्या या कार्यक्रमात शेवटी सुशीला या चित्रपटासाठी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात.

उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर संध्याकाळी ठीक 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे की आपली तरुणाई ही कायमच स्वतःबद्दल समाजाबद्दल अवेअर असते, तशीच आपली तरुणाई मेंटल हेल्थबद्दल सुद्धा भयंकर अवेअर आहे. आणि याच निमित्ताने आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला तरुणाईमधील मेंटल हेल्थ अवेअरनेस म्हणजेच तरुणाईतील मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता याबद्दल माहिती सांगणार आहे.
2: नमस्कार मित्रांनो, दररोज सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक ध्येय असतं. हे युग स्पर्धेचं आहे, वेगाचं आहे, आणि या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपली अखंड धडपड सुरू असते. शिक्षणातलं उत्तम यश, करिअरमधली नवी शिखरे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याची जिद्द, या सर्व आघाड्यांवर आजचा तरुण अतिशय हिरिरीने लढत आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतो. दररोज सकाळी धावायला जाणं, व्यायामशाळेत तासनतास घाम गाळणं, योगासनं करणं आणि शरीराला पोषक असा आहार घेणं या गोष्टी आपण अतिशय शिस्तीने आणि वेळापत्रक लावून करतो. पण मित्रांनो, या सर्व शारीरिक कसरतींच्या मागे आपल्या शरीराचा जो खरा चालक आहे त्या घटकाकडे आपलं नकळत दुर्लक्ष तर होत नाही ना. तो अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं मन, आपलं मानसिक आरोग्य. मित्रांनो, शारीरिक आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच किंबहुना त्याहूनही अधिक मानसिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. कारण हे शरीर म्हणजे केवळ एक साधन आहे, पण त्या साधनाला चालवणं

खरी शक्ती आपल्या मनात दडलेली असते. जेव्हा मन निरोगी असतं तेव्हाच आपल्या विचारांना प्रगतीची नवी दिशा मिळते, आपल्या कर्तृत्वाला पंख लाभतात आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं धैर्य निर्माण होतं. परंतु जर मन थकलेलं असेल, उदास असेल किंवा सतत कुठल्या तरी अनामिक भीतीच्या सावटाखाली असेल, तर जगातली कोणतीही भौतिक संपत्ती किंवा सुख आपल्याला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच मानसिक आरोग्याचा विचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. मित्रांनो, जर आपण जागतिक स्तरावरच्या आणि आपल्या देशातल्या काही महत्त्वाच्या सांख्यिकीय अहवालांवर आणि संशोधनावर नजर टाकली तर काही अत्यंत गंभीर बाबी आपल्यासमोर दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या एका अहवालानुसार जगभरात दर 7 किशोरवयीन मुलांपैकी एक जण कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. त्यात प्रामुख्याने डिप्रेशन, एन्झायटी आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांचा

0: बाबी आपल्यासमोर दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या एका अहवालानुसार जगभरात दर 7 किशोरवयीन मुलांपैकी एक जण कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. त्यात प्रामुख्याने डिप्रेशन, एन्झायटी आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांचा समावेश आहे. संशोधनातून असंही सिद्ध झालंय की बहुतांश मानसिक आजारांची सुरुवात ही वयाच्या 14व्या वर्षापासून होते आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ते अधिक तीव्र रूप धारण करू शकतात. हा आकडा किंवा ही आकडेवारी आपल्याला घाबरवण्यासाठी नाही मित्रांनो, तर आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आहे, सजग करण्यासाठी आहे.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

आता प्रश्न असा पडतो की आजच्या या 21व्या शतकातल्या आधुनिक युगात तरुणांचं मानसिक आरोग्य का धोक्यात येत आहे? तर संशोधक आणि मानसोपचार तज्ज्ञ यामागे काही प्रमुख कारणं सांगतात. पहिलं कारण म्हणजे अवाजवी स्पर्धा आणि शैक्षणिक दबाव. आज अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत केवळ गुणांची आणि रँकची स्पर्धा सुरू आहे. पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि स्वतःच्या भविष्याबद्दल असणारी अनिश्चितता यामुळे तरुणांचं मन सतत एका अदृश्य दबावाखाली असतं. दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि डिजिटल जगताचं आक्रमण. आज आपल्या हातातला स्मार्टफोन

हा केवळ संवादाचं माध्यम राहिलेला नाही आहे, तर तो आपल्या आभासी जगाचा केंद्रबिंदू बनलाय. सोशल मीडियावरचं इतरांचं चकचकीत आयुष्य, तिथल्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून मिळणारं तात्पुरतं समाधान आणि सतत स्वतःची इतरांशी होणारी तुलना, यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आणि तीव्र नैराश्य निर्माण होत आहे. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळांचा अभाव, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि कुटुंबातल्या सदस्यांशी कमी झालेला संवाद, यामुळेही मानसिक जडणघडण कमकुवत होत चालली आहे. परंतु मित्रांनो, या धूसर चित्रामध्ये मला आपल्या आजच्या तरुण पिढीचा, म्हणजेच आपल्या यूथचा अत्यंत अभिमान वाटतो. याचं कारण असं की आजचा तरुण या आव्हानांपुढे हात टेकून बसलेला नाही आहे, तर तो या परिस्थितीशी लढण्यासाठी कमालीचा जागरूक झाला आहे. पूर्वीच्या काळी लोक मनातली दुःख, भीती किंवा नैराश्य उघडपणे सांगायला लाजायचे, कारण समाजात त्याविषयी कमालीचा पूर्वग्रह होता. परंतु आजचे आपले तरुण मित्र ही भिंत तोडून पुढे येत आहेत. ते मानसिक आरोग्यावर उघडपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करत आहेत. आजचा तरुण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिकला आहे. आपली मानसिक स्थिती उत्तम आणि संतुलित ठेवण्यासाठी आजची तरुणाई अनेक कौतुकास्पद आणि शास्त्रीय मार्ग अवलंबत आहे. अनेक तरुण मित्र आता दिवसातले काही तास आपल्या फोनपासून आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहतात, ज्याला शास्त्रीय भाषेत डिजिटल डिटॉक्स म्हटलं जातं. मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी ते नियमितपणे ध्यान, म्हणजेच मेडिटेशन, प्राणायाम किंवा योगासन करत आहेत. आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्यासाठी डायरी लिहिणं, चित्रकला, संगीत, नाटक यांसारख्या ललित कलांमध्ये स्वतःला झोकून देणं किंवा निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगला जाणं, अशा सर्जनशील मार्गांचा वापर तरुण करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मनाचा ताण हाताबाहेर जातो, तेव्हा कसलाही संकोच किंवा लाज न बाळगता व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञांची किंवा समुपदेशकांची मदत घेणं हे आजच्या जागरूक तरुणाईनं अत्यंत सहजतेनं स्वीकारलं आहे. स्वतःच्या मित्राला मानसिक संकटात पाहून त्याला, मित्र तू ठीक आहेस ना, मी तुझ्यासोबत आहे, असा आश्वस्त करणारा हात देणं, ही संवेदनशीलता आजच्या तरुणाईने जपली आहे.

0: परंतु मित्रांनो, मानसिक आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यावर काम करणं ही केवळ तरुणांची, विद्यार्थ्यांची किंवा एका विशिष्ट वयोगटाची जबाबदारी नाही. हा संपूर्ण समाजाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे. बऱ्याचदा आपल्या घरातली या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत, परंतु आपण हे वाचतव अत्यंत नम्रपणे आणि गांभीर्याने स्वीकारलं पाहिजे की काळ बदलला आहे. आजच्या काळातली आव्हानं, कामाचं स्वरूप, स्पर्धा आणि सामाजिक दबाव हा पूर्वीच्या काळापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. म्हणूनच घरातलं वातावरण हे केवळ हुकुमशाहीचं किंवा केवळ अपेक्षांचं ओझं लादणारं नसावं, तर ते संवादपूर्ण असलं पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांशी केवळ त्यांच्या गुणांबद्दल, परीक्षांबद्दल किंवा करिअरबद्दल संवाद न साधता त्यांच्या मनाच्या स्थितीबद्दलही मैत्रीपूर्ण संवाद साधला पाहिजे. जेव्हा एखादा तरुण आपल्या पालकांजवळ मन मोकळं करतो, तेव्हा त्याला शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून सांगणं जास्त गरजेचं असतं. अगदी तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ बौद्धिक क्षमतेवर भर न देता विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे. कार्यालयांमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या वरिष्ठांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक थकव्याची दखल घेतली पाहिजे. मानसिक आरोग्याशी निगडीत समस्यांकडे आपण डोळेझाक करता कामा नये, कारण मित्रांनो, मानसिक आजार किंवा मनाचा थकवा हा शारीरिक आजारासारखाच असतो. जसा ताप किंवा खोकला आल्यावर आपण औषध घेतो आणि बरे होतो, तसंच मनाचंही असतं. योग्य समुपदेशन, शास्त्रीय उपचार, कुटुंबाची साथ आणि प्रेमाच्या बळावर कोणताही मानसिक आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याचा अर्थ असा की मदत उपलब्ध आहे, फक्त आपण ती मागण्यासाठी पुढे आलं पाहिजे. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून एक दृढ संकल्प करूया. आपण स्वतःच्या मनाची तर काळजी घेणारच आहोत, पण त्यासोबतच आपल्या अवतीभवती असणाऱ्या, आपल्या कुटुंबातल्या, मित्रांमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा आदर करणार आहोत. कोणालाही एकाकी वाटू न देणं, कोणाच्याही मानसिक स्थितीची थट्टा न करणं आणि प्रत्येकाला आस्थेनं विचारणं की मित्रा तू कसा आहेस, काही अडचण असेल तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास देणं आपल्या हातात आहे. जेव्हा आपण एकमेकांसाठी मनाची दार खुली ठेवू, तेव्हाच संवादाचे पूल बांधले जातील, तेव्हाच एक सशक्त, संवेदनशील आणि निरोगी समाज घडेल. कारण मित्रांनो, जेव्हा मन जिंकेल तेव्हाच आपण हे जग जिंकू शकू, नाही का? तर जागरूक रहा, आनंदी रहा आणि आपल्या मनाचे आरोग्य जपा.
1: मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने आपल्याला माहिती सांगितली. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अठराशे 72 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
0: संध्याकाळचे 6 वाजता आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सनम या चित्रपटासाठी आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची ही गीतरचना आपण ऐकली अलका याग्निक आणि कुमार सानी यांच्या आवाजात. गीत बहार या कार्यक्रमात आता निखिल पॉल जॉर्ज यांनी गायलेली आशिष पंडित यांची गीतरचना. बर्फी या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी.

0: पुनर्विचारः सम्भवेत्। एल नीनो प्रभावजन्य अल्पवृष्ट्या जलाशय संचयेषु न्यूनतां समीक्ष्य महाराष्ट्रस्य जलसंसाधन मंत्री गिरीश महाजनः अक्टूबर 16 दिनांकात् सर्वेषु नगरेषु न्यूनतमं 10% जलमितव्ययं समादिशत्। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन कर्नाटक केरल तमिलनाडु पुदुचेरी प्रदेशेषु श्वः यावत् अतिवृष्टि परा सूचना प्रकटिता। विभागेन उक्तं यत् आगामी दिनद्वये मराठवाड़े विदर्भ क्षेत्रेषु च वातावरणम् अनुकूलं भविष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:24 झाली आहेत। आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताचा कार्यक्रम। 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज 7:30 प्रगत आंबा व्यावसायिक याविषयी ओंकार रानडे यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। रात्री 8:15 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम। रात्री 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा कार्यक्रम। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात। श्रोते हो, उद्या आहे मंगळवार 6 ऑक्टोबर 2024। आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल वन्यजीवांपासून शेतीचं संरक्षण या विषयीची माहिती, ज्याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:45। उद्या 8:40 संतवाणी या कार्यक्रमात आपण जाणून घ्याल संत जनाबाई यांच्याविषयी। याचं लेखन केलंय विशाखा भिडे यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे सोनाली कानिटकर यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। या कार्यक्रमाचा पहिला भाग उद्या प्रसारित होईल। 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा। 10:30 NCERT यांचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम, 11:05 गाता रहे मेरा दिल, 11:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण उद्या ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्री विनोद पोवार यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत। 12:00 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकाल आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलंय अजय शेलार यांनी। 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, नाद ब्रह्म या कार्यक्रमात 2:30 श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकू शकाल।

उद्याच्या सायंकालीन सभेत 5:02 गीत संध्या या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा, तर 6:10 गीत बहार या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात उद्या न दिसणारे मैलाचे दगड याविषयी अश्विनी घोरपडे यांनी लिहिलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:30 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल आणि त्यानंतर लगेचच आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा. उद्या संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:45 आपण ऐकाल गझलचा कार्यक्रम. 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूया लोकसंगीत.

0: की त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं, जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली रमाकांत पाठक यांची गीतरचना.

0: अनिरुद्ध काळे, सुजाता आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना होती अरुण भोईर शहाडकर यांची. या गीताला संगीत होतं अनिरुद्ध काळे यांचं.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो.

प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलं. कार्यक्रमात आता अनिरुद्ध काळे यांनी संगीतबद्ध केलेली अरुण भोईर शहाडकर यांची गीतरचना ऐकूया श्रीकांत नारायण यांच्या आवाजात.

प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली कल्याण इनामदार यांची ही गीतरचना आपण ऐकली उत्तरा केळकर यांच्या आवाजात. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पीक लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वी ऐवजी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. यासंदर्भातला शासनादेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. विविध महोत्सवांचं आयोजन मर्यादित स्वरूपात करावं, स्थानिक लोककलावंतांच्या मदतीचे कार्यक्रम करावेत, तसंच दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात यावं असे निर्देशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आज दिले. ग्रामीण भागांमध्येही व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा. दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून

इतर पर्याय स्वीकारावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी. स्थानिक आहार पद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन भरड धान्य तसंच पोषण मूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण समितीची बैठक घेऊन संबंधित भागांमध्ये प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी नियोजन करावेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले. केंद्रीय स्वयंपाकघराची व्याप्ती वाढवावी तसंच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. तर पोषण आहारामध्ये मैद्याचा वापर टाळण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केल्या. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारसपत्रात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतल्या जागावाटपाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असतील असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. ओला उबर सारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तत्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश

0: आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तणूक कशा प्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धुळ्यात कारवाई करत 1853 किलो संशयित खवा जप्त केला आहे. त्याची सुमारे किंमत 6.5 लाख रुपये आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. एमपीएससीचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 आणि 42 सेकंद झाली आहेत.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की. ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in.
6: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
7: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं, जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
6: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
8: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
9: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
4: 101.5 MHz या FM

0: वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पानखडे.

0: श्रोतेहो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा।
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

यानंतर संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशांतर्गत नक्षलवाद आता संपुष्टात आल्याचं केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलंय. राज्यातल्या गडचिरोलीमध्ये आता यापुढे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक जनतेच्या परस्पर सहकार्यातून पुढची वाटचाल होत आहे. या विकासाची पुढची दिशा नेमकी काय आहे याचा आढावा आज आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, गडचिरोलीच्या दुर्गम भागात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न होत आहेत याविषयी जाणून घेऊया गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
1: गडचिरोली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम सुरू आहे. पायाभूत सुविधाच्या क्षेत्रात जरी आपण बघितलं तर दुर्गम भागात आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. PMGSY अंतर्गत आपण 105 रस्ते 500 किलोमीटरचे आपण तिथे तयार केलेलं आहे. काही काम प्रगतीपथावर आहे. आपले जे कट ऑफ विलेजेस आता 92 विलेजेसपर्यंत आपण आलेलो आहे. ते काही वर्षाआधी 400 पर्यंतचे होते. त्याच्यामध्ये पण जे जिल्हा परिषदचे रस्ते आहे, PMGSY चे रस्ते आहे, स्टेट PWD चे रस्ते आणि पूल आहे, याचा एक इंटिग्रेटेड आपण प्लॅन करून त्याच्यावर आपण कारवाई करतोय. नुकताच 2500 कोटीचे रस्ते दुर्गम भागासाठी मंजूर पण झालेला आहे. ते पण काही दिवसात काम सुरू होणार. याच्या व्यतिरिक्त रेल्वेज आता गडचिरोलीपर्यंत पहिल्यांदा रेल्वे लाईन येत आहे आणि याच्या पुढील टप्पात गडचिरोली टू शिरपूर जे तेलंगणामध्ये आहे त्याचा पण लेआउट मंजूर झालेला आहे. याच्यातून पूर्ण गडचिरोली नॉर्थ टू साऊथ पर्यंत रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टेड राहणार. एअरपोर्टचे पण नोटिफिकेशन आलेलं आहे. जलसंधारण आणि पाण्याच्या विषयावर पण खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. 6000 पेक्षा जास्त जलसंधारणचे स्ट्रक्चर्स जलयुक्त शिवार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनातून उभे झालेले आहे. याच्यामध्ये शेततळे, बंधारे, पाणी अडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप यश मिळालेलं आहे. ऑलमोस्ट 939 गाव गडचिरोलीमध्ये हर घर जल झालेलं आहे. नल जोडणीचा जो कव्हरेज आहे ते आता जवळजवळ 95% पर्यंत गेलेला आहे. आणि आपलं सोलर ड्युअल पंपचा जो स्कीम आहे, वॉटर सप्लाय स्कीम, याला एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून पूर्ण

0: नॅशनल लेवलवर याची एक ओळख निर्माण झालेली आहे. मोबाईल टॉवर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. प्रत्येक गावात आपला आता मोबाईल टॉवर आयदर एअरटेलच्या जिओच्या किंवा BSNLच्या आता उभे झालेला आहे. 578 मोबाईल टॉवर्स आपण उभे केलेला आहे. शाळाच्या विषयी जरी आपण बघितलं तो ऑलमोस्ट 1650 शाळा आहे आपले, जिथे आपण पूर्णपणे सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये आश्रमशाळा पण आहे, जिल्हा परिषद स्कूल आहे. सर्वे करून त्याच्या गॅप्स काढून आपण प्रायोरिटाईज करून आता आपण काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी मेंटेनन्सचे इश्यूज आहे, तिथे आपण ग्रामपंचायत सरपंचला पण आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीजला आपण सेन्सिटाईज करतोय. आणि केंद्रीय विद्यालय 2 महिना आधी गडचिरोलीमध्ये सुरू झालेलं आहे. आपले 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आदिवासी विकास विभागाचे, तिथे जेवढे काही लँड फॉरेस्टचे क्लिअरन्सेसचे इश्यूज होते ते सगळे सॉर्ट आउट झालेले आहे. आणि 7 चे 7 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आता प्रगतीपथावर आहे. आणि त्याच्यापैकी 2 मध्ये काम पण पूर्ण होऊन विद्यार्थी तिथे कूलिंग त्यांचं सुरू झालेलं आहे. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांवर खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये काम सुरू आहे.
1: श्रोते हो, या भागातल्या नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रोजगार तसंच उपजीविकेसाठी प्रशासनाचं पुढचं पाऊल काय याविषयी ऐकूया जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडून.
0: गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेवटचा घटक आणि सर्वात अतिदुर्गम क्षेत्रात सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सेवा संतृप्ती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे प्रकारचे महसूल सेवा आहे त्याच्यामध्ये जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार, बँक खातं उघडणे, KYC करणे, हे सगळं आता कारवाई सुरू झालेली आहे. आपण सर्वात अतिदुर्गम भागात 22 मिनी सेतू केंद्र पण सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या गावाच्या गावात त्यांना जेवढे सर्व प्रकारचे सेवा आहे त्यांना उपलब्ध होतील. याच्या व्यतिरिक्त ST महामंडळचे बसेस पण आता दुर्गम भागाचे एरियापर्यंत पोहोचत आहे. नुकताच 20 नवीन बसेस देण्यात आलेला आहे. बँक्सच्या मार्फत आपण काही नवीन ब्रांचेस पण सुरू केलेल्या आहे. तिथे बिझनेस कॉरेस्पॉन्डंटचा जो सिस्टम आहे, सेम गावातून आपण लोकांना प्रवृत्त करून त्यांना हे जे फायनान्शियल इन्क्लुजनचे काम त्यांच्या मार्फत करून घेणे, हा पण आपण प्रक्रिया सुरू केलेला आहे. आजीविका क्लस्टर्सचा प्रोसेस गडचिरोलीमध्ये सुरू झालेला आहे. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आपण DMF क्षेत्रात मशरूम युनिट्स, काही किराणा दुकान, कृषी यंत्र बँक, टीक प्रोसेसिंग युनिट, इफेक्टिव्हली जे जे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी वन उपज आणि वन संवर्धनची जो बळकटीकरण करण्यासाठी आपण हे काही उपक्रम आपण राबवलेला आहे. शेफ्टी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 लाख हेक्टरपैकी 5 लाख हेक्टर सामूहिक वन क्षेत्र असल्यामुळे त्याची सक्षमीकरण करणे फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी पण आपण कटिबद्ध आहोत. तिथे आपण हँड होल्डिंग करतोय लोकांना, मत्स्य व्यवसायाचं काम कसं करता येईल, तिथे मोहाफूल आणि बॅम्बूचं प्रोसेसिंग हे सगळं कसं करता येईल, याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. आणि शेफ्टी हा एरियामध्ये आता इंडस्ट्री येण्यामुळे उद्योग आणि खाणपट्टा भागात पण रोजगारचं खूप पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे. तिथे आपण कौशल्य विकासचे जे कोर्सेस आहे ते इंडस्ट्रीसोबत आपण राबवत आहे. त्याच्यामध्ये जे युवक आहे त्यांना आयडेंटिफाय करून जे नवीन इंडस्ट्रीज आहेत तिथे जे त्यांना गरज आहे त्याचं आपण प्रशिक्षण आपण यांना देतोय, जेणेकरून ते डायरेक्टली त्याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब होतील. आणि असं एकंदरीत आपलं जिल्ह्यामध्ये रोजगार, कौशल्य विकास आणि आजीविकाचा हा जो पोटेन्शियल निर्माण झालेला आहे ते वाया जायला नको, त्याच्यासाठी आपण आता काम सुरू केलेलं आहे.
1: श्रोते हो, नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये पुनर्वसनाची भूमिका मोठी आहे, ज्याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अविशांत पंडा म्हणाले,
0: आत्मसमर्पित जे नक्सल्स आहे एक मेजर अडचणी होतं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही होते. तो आता आपण कॅम्प राबून आधार, पॅन कार्ड आणि बाकीचे जात प्रमाणपत्र, जॉब कार्डचं आपण प्रोसेस सुरू केलं. ऑलमोस्ट 99% लोकांचा आधार कार्ड आता तयार झालेला आहे. त्यांना तिथे नवजीवन वसाहत आहे, तिथे भूखंड आपण मंजूर केलेला आहे. नुकताच आपण 29 जे पात्र कुटुंबांना त्यांना लाभ दिलेला आहे. आणि कौशल्य विकासचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पोलीस विभाग खूप पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. ते मोटर चालन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पशुपालन प्रशिक्षण हे सगळ्या प्रकारचे त्यांनी प्रशिक्षण प्रोसेस सुरू केलेला आहे. इंडस्ट्रीसोबत पण कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. एकंदरीत आम्ही

0: पण कंटिन्युअसली त्यांच्यासोबत आम्ही डायलॉग ठेवत आहे की प्रशासन गडचिरोलीमध्ये विकास करण्यासाठी लोकांना सगळ्या प्रकारचे सेवा देण्यासाठी इथे कटिबद्ध आहे आणि जरी कुठल्याही प्रकारचे जे मूलभूत सुविधातून जरी लोक वंचित आहे तो त्याच्यासाठी प्रशासन 100% तिथे प्रयत्न करून ते सोडवणार. आरोग्य तपासणी आपण वेळोवेळी आपण करतोय, समुपदेशन आणि ध्यान योगा वगैरेचं पण आपण शिबिर ठेवतोय जेणेकरून हे परत त्याच मार्गाने कुणीही जाणार नाही अशा प्रकारचा आपला पण विश्वास आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये आता एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की गावगावापर्यंत आपले जे फील्ड स्टाफ जे आधी जाऊ शकत नव्हते, तिथे कनेक्टिंग रोड्स नाही होते, सिक्युरिटीचे इश्यूज होते, ते पण आता जात आहे दुर्गमच्या दुर्गम भागापर्यंत जाऊन. जे आपले वनपट्टेधारक असो किंवा आदिवासी बंधू भगिनी असो, त्यांचे जे जे मूलभूत सुविधाचे जे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा ते प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. अशा प्रकारचं आपला प्रयत्न आहे ॲज अ होल टू एन्श्युअर की कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये.
1: श्रोते हो, युवकांना नक्षलवादाच्या भूतकाळापासून दूर ठेवून शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या नव्या संधींकडे वळवण्यासाठी समाजात बदल होणं आवश्यक आहे. याविषयी सांगत आहेत स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप बार सागडे.
2: आपल्याला माहित आहे गडचिरोलीत विपुल लोहखाणी संपत्तीच्या आधारे स्टील उद्योगांचा विकास होत आहे. कोणसरीमध्ये जवळपास 10,000 कोटींचा सुरजागड स्टील प्रकल्प आणि त्याभोवती विकसित होणारी औद्योगिक परिसंस्था जी आहे ती जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. मात्र या औद्योगिकरणाचा सर्वात मोठा लाभ हा स्थानिक आदिवासी युवकांना मिळणे हे अतिशय महत्वाचं आहे. मात्र केवळ उद्योग उभे राहणे पुरेसे नाही, म्हणजे गडचिरोलीत उद्योग आले यापेक्षा गडचिरोलीतील किती तरुण उद्योगासाठी तयार झाले ना, हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे असं मला वाटतं. औद्योगिक विकासाचा सर्वाधिक फायदा जर तरुणांना मिळवून द्यायचा असेल तर शिक्षण आणि उद्योग याच्यातील जी दरी आहे ना ती कमी करावी लागेल. म्हणजे मग अभियांत्रिकी, वेल्डिंग, ऑटोमोबाईल्स किंवा मशीन ऑपरेशन याच्यासारख्यापासून तर AI, सॉफ्टवेअर, डिजिटल सेवा या सगळ्या क्षेत्रात ग्रामीण आणि आदिवासी युवकांना संधी मिळाली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की गडचिरोलीतील युवक केवळ पारंपरिक रोजगारापुरता मर्यादित न राहता नव्या अर्थव्यवस्थेचा भागीदार झाला पाहिजे. आपल्याला माहित आहे की गोंडवाना विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण आणि इतर ज्या उच्च शिक्षणाच्या संधीचा विस्तार इथे होतो आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र पुढच्या टप्प्यात शिक्षण व्यवस्थेला करिअर मार्गदर्शन, कौशल्य, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराशी अधिक घट्ट जोडणं हे आवश्यक आहे. गावातील मुलांना केवळ नोकरी मिळावं असं सांगण्याऐवजी तुझ्या कौशल्याला कुठली संधी आहे हा दृष्टिकोन विकसित करावी लागेल. कारण गडचिरोलीत प्रत्येकच तरुणाला सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळेलच असं नाही, त्यामुळे स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योजकता हा विकासाचा दुसरा महत्वाचा मार्ग असू शकतो. नक्षलवादाच्या काळात युवकांना ज्या प्रकारच्या कथा, प्रतीक आणि नेतृत्वाचा प्रभाव पडत होता ना, त्याला पर्याय म्हणून शिक्षण, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, उद्योजकता आणि लोकशाही नेतृत्वाची सकारात्मक उदाहरणं गावागावात निर्माण करावी लागतील. यासाठी विकासाची नवी सामाजिक भाषा निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजच्या तरुणाला असं वाटलं पाहिजे की माझ्या गावात माझ्यासाठी भविष्य आहे, माझ्या शिक्षणाला आणि कौशल्याला मूल्य आहे, मी रोजगार मिळवू शकतो, तसंच रोजगाराचं निर्माणही करू शकतो आणि गडचिरोली सोडल्याशिवायही मी माझं भविष्य घडवू शकतो. म्हणजे गडचिरोलीचा विकास केवळ सरकारी योजना आणि पायाभूत सुविधांच्या आकडेवारीत मोजता येणार नाही, तर लोकांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या आकांक्षामध्ये झालेला बदल हा त्यांच्यासाठी महत्वाचा परिणाम असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे सर.
1: श्रोते हो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात CBM म्हणजेच कॉन्फिडन्स बिल्डिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक जनता यांच्यात परस्पर विश्वास कसा वाढवता येईल याविषयी जाणून घेऊया प्राध्यापक डॉक्टर दिलीप बार सागडे यांच्याकडून.
2: खरं तर गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका आता केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित राहिलेली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या योजना, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांशी जोडण्याच्या दिशेनेही विविध उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर पोलीस विभागाच्या वतीनं जे जनजागरण मेळावे राबवले जातात ना, ते CBMच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. कारण इथे पोलीस आणि नागरिकांचा संबंध ही केवळ सुरक्षा किंवा तपासापुरता मर्यादित राहत नाही, तर नागरिकांच्या सामाजिक आणि विकासात्मक गरजांशी देखील पोलीस यंत्रणा जोडली जाते. ही व्यवस्था पुढे नेत पोलीस जनता संवाद मेळावा याच्यात परावर्तित झाली ना तर अधिक फायदा होईल. म्हणजे याच्या पुढील टप्प्यामध्ये दुर्गम भागातील लोकांसाठी करिअर काउन्सिलिंग, स्किल ट्रेनिंग, एम्प्लॉयमेंट लिंकेज अशी सलग व्यवस्था निर्माण करता येऊ शकते.

0: जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सीबीएमशी जोडताना ग्राम पातळीवरील सेवा वितरणाची गुणवत्ता आणि लोकांचा सहभाग याला विशेष महत्व द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या दुर्गम गावामध्ये शिक्षक नियमित उपलब्ध असणं किंवा आरोग्य सेवा वेळेवर मिळणं किंवा रस्ता आणि पाण्यावरचं प्रश्न जे आहेत ना, या छोट्या छोट्या पण अनुभवातनं शासनावर नागरिकांचा विश्वास निर्माण होतो. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक संघटना, महिला बचत गट यांना या प्रक्रियेमध्ये औपचारिकपणे जोडलं जाणं जेणेकरून कम्युनिटी डेव्हलपमेंट पार्टनरशिप उभी करता येईल. यामुळे शासनाचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेकडून न जाता विश्वासार्ह स्थानिक व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
1: श्रोते हो, नक्षलवादमुक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा नवा अध्याय सर्व घटकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच पूर्णत्वाला जाईल यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेचे कार्यक्रम आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. संध्याकाळचे 7:30 आणि 24 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय ऋचा गद्रे यांनी.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 13 अश्विन, शके 1948, अर्थात 5 ऑक्टोबर 2026. मंडळी, पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे गोगलगाई मोठ्या प्रमाणावर दिसायला लागतात. या गोगलगाई आपल्या पिकाचं नुकसान करतात, त्यामुळे ते आपल्याला परिचित आहेत. परंतु या गोगलगाईंपासून आर्थिक उत्पन्न देखील मिळवलं जात आहे. आश्चर्य वाटलं ना? हो, पण मंडळी ही गोष्ट खरी आहे. फ्रान्समध्ये गोगलगाय पालन हा एक व्यवसाय आहे. दक्षिण पश्चिम फ्रान्स तसंच पूर्वेकडील काही भागात गोगलगाय उत्पादक देखील आढळतात. फ्रान्समध्ये गोगलगाय या छोट्याशा जीवाभोवती खाद्यपदार्थ प्रक्रिया, सौंदर्य प्रसाधनं, स्थानिक विक्री, संशोधन आणि कृषी पर्यटन अशा अनेक मूल्यसाखळ्या तयार झालेल्या आहेत. बर्गुंडी स्नेल किंवा एस्कार्गो द बुर्गोन्य ही नावं ही गोगलगाईंची प्रसिद्ध आहेत. सर्व बर्गुंडी गोगलगाई त्याच प्रदेशातील शेतांवर उत्पादित होतात. विशिष्ट खाद्य प्रजाती आणि पाककला परंपरेशी या गोगलगाई जोडलेल्या आहेत. बाजारातील काही गोगलगाई आयात केलेल्याही आहेत. फ्रान्सच्या ग्रामीण भागाचा हा पैलू विशेष महत्त्वाचा आहे. इथे शेतीकडे केवळ कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया म्हणून पाहिलं जात नाही. स्थानिक उत्पादन, प्रक्रिया, ब्रँड, खाद्यसंस्कृती, थेट विक्री, पर्यटन अशी संपूर्ण मूल्यसाखळी तयार करण्याचा इथे प्रयत्न आहे. मंडळी, गोगलगाईंची शेती म्हटल्यावर एखाद्या मोकळ्या जागेत हजारो गोगलगाई सोडल्या जात असतील अशी कल्पना आपण करू शकतो. पण प्रत्यक्षात व्यावसायिक गोगलगाय पालन अधिक नियंत्रित आणि शास्त्रीय असतं. व्यावसायिक उत्पादनासाठी योग्य प्रजातींची निवड हा पहिला महत्त्वाचा टप्पा असतो.

0: फ्रान्समध्ये नियंत्रित पालनासाठी पती प्री आणि ग्रो ग्री म्हणून ओळखला जाणाऱ्या समूहातील गोगलगाईंचा वापर केला जातो. निवडक प्रौढ गोगलगाई प्रजननासाठी ठेवल्या जातात. त्यांच्यासाठी योग्य तापमान आणि आर्द्रता राखली जाते. अंडी घालण्यासाठी योग्य माध्यम उपलब्ध करून दिलं जातं. अंड्यांमधून बाहेर आलेल्या अतिशय लहान गोगलगाईंचं सुरुवातीला काळजीपूर्वक संगोपन केलं जातं आणि त्यानंतर त्यांना वाढीसाठी संरक्षित जागेत ठेवलं जातं. गोगलगाईंच्या शरीरात पाण्याचं प्रमाण मोठं असल्याने आर्द्रता हा त्यांच्या संगोपनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. फार कोरडं वातावरण त्यांच्या वाढीला प्रतिकूल ठरू शकतं. त्यामुळे आवश्यकतेनुसार पाण्याचे सूक्ष्म फवारे, सावली आणि ओलसर सूक्ष्म वातावरण निर्माण केलं जातं. त्यांच्या कवचाच्या योग्य वाढीसाठी कॅल्शियमही आवश्यक असतं. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन करताना पोषणासोबत कॅल्शियमच्या उपलब्धतेकडे लक्ष दिलं जातं. वाढीच्या जागेत योग्य वनस्पती, निवारा आणि खाद्याची व्यवस्था केली जाते. गोगलगाई पालन क्षेत्राबाहेर जाऊ नयेत यासाठी विशेष कुंपण किंवा अडथळे वापरले जातात. म्हणूनच गोगलगाय पालन म्हणजे गोगलगाई गोळा करून एका जागी ठेवणं नव्हे. तापमान, आर्द्रता, पोषण, प्रजनन, स्वच्छता आणि जैवसुरक्षा यांचं व्यवस्थापन करणारी ही एक नियंत्रित जैविक उत्पादन पद्धती आहे. मंडळी, फ्रान्सच्या कृषी व्यवस्थेत एक गोष्ट आहे ती म्हणजे तिथे शेतकरी केवळ उत्पादन विकत नाही, अनेकदा त्या उत्पादनामागची कथा आणि अनुभवही ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. चीज उत्पादक पर्यटकांना चीज तयार करण्याची प्रक्रिया दाखवतो. द्राक्ष उत्पादक आपल्या द्राक्षमळ्यात पर्यटकांचं स्वागत करतो. स्थानिक उत्पादक आपलं उत्पादन, त्यामागील इतिहास आणि परिसराची संस्कृती यांची सांगड घालतो. गोगलगाय फार्म देखील अशा कृषी पर्यटनाचा एक रंजक भाग होऊ शकतो. यामध्ये प्रजनन कसं होतं, अंडी कशी दिसतात, लहान गोगलगाई कशा वाढतात, त्यांना कोणतं खाद्य दिलं जातं, त्यांच्या वाढीसाठी आर्द्रता का महत्त्वाची असते आणि पुढे त्यांची प्रक्रिया कशी केली जाते हे प्रत्यक्ष पाहणं पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळा अनुभव ठरू शकतो. फ्रान्समध्ये अशा काही गोगलगाय फार्ममध्ये शालेय मुलांच्या शैक्षणिक सहलीही आयोजित केल्या जातात. मुलांना गोगलगाईंची संथ हालचाल, त्यांचं शरीर, कवच, खाद्य आणि जीवनचक्र जवळून पाहण्याची संधी मिळते. निरीक्षण करता येतं, त्यांच्या गमती जमती अनुभवता येतात. मुलांना नकळत जीवशास्त्र, निसर्ग, जैवविविधतेचं प्रत्यक्ष शिक्षण मिळतं. आपल्यालाही आपल्या कृषी व्यवस्थेकडे अशाच नव्या नजरेनं पाहावं लागेल. नवीन संधी नेहमी मोठ्या आवाजात आपल्या दारावर येत नाहीत. काही संधी या संथ गतीने येतात, त्या ओळखण्यासाठी मात्र संशोधनाची दृष्टी, बाजारपेठेचं भान आणि प्रयोग करण्याचं स्थैर्य लागतं.
1: शेतकरी सर जानाचर जानाचर रे, हा नाच गड्या सोन्याचा.

0: हे गीत गायलं होतं शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी. शेतकरी बंधूंनो, आंबा हे आपल्याकडचं अतिशय महत्त्वाचं असं बागायती पीक आहे. यात आंब्याची लागवड, त्याची निगा, काढणी, पिकवणी आणि विक्री या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज आंब्याला देशात तसंच परदेशातही मागणी आहे, त्यामुळे आज अनेक आंबा उत्पादक आंबा पिकवणं, त्यांची काढणी तसंच काढणीपश्चातलं व्यवस्थापन आणि विक्री या गोष्टींकडे विशेष लक्ष देत आहेत. आज आपण आंबा व्यावसायिक ओंकार रानडे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे, जे स्वतः आंबा लागवड करतात. त्यांचं स्वतःचं रायपनिंग चेंबर आहे, त्यामुळे आंबा बागेपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेतील त्यांचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आंबा बागेचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता?
1: आपला आंब्याचा सीझन यावर्षीचा जेव्हा संपतो, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पुढच्या वर्षीचं व्यवस्थापन सुरू होतं. आंब्याचा सीझन संपल्यानंतर लगेचच आपण सेंद्रिय खतांचं जे झाडांना देणं आवश्यक असतं ते आपण देतो. मोठा पाऊस सुरू होण्याआधी सेंद्रिय खत झाडांपर्यंत पोचलेलं असतं. त्याच्यानंतर काही काळांची विश्रांती असते, त्या काळात आपली भातशेतीची कामं बऱ्यापैकी सुरू असतात. आणि त्याच्यानंतर पाऊस आपल्या इथे मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे बागांमध्ये सगळीकडे रान वाढतं, अनावश्यक तण वाढतात, तर त्याची साफसफाई चालू होते. काही वेळा झाडांमधल्या काही खराब फांद्या असतात, तर त्या आपल्याला आपण त्या साफसफाई करून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आपण रासायनिक खतं काही प्रमाणात असतील किंवा काही मायक्रोन्युट्रियंट असतील, सेकंडरी काही खतं असतील, त्याचं आपण झाडांना ती देत असतो. साफसफाईची कामं ही काही वेळा दोन टप्प्यात, तीन टप्प्यातही चालतात. जसं पावसाचं प्रमाण कमी जास्त होईल तसं ते काम थोडं पुढे मागे होत असतं. गणपतीपर्यंत ते काम मोठ्या प्रमाणात चालतं. त्याच्यानंतर टाळमाती सुरू होते, जी आपल्या इथे पारंपरिक आहे, की जे काय आपण तण काढू बागेतले ते आपण झाडाच्या बुंध्यात टाकतो आणि त्याच्यावर आजूबाजूची माती टाकतो, त्यामुळे तेच एका प्रकारे सेंद्रिय खत झाडाला मिळत असतं. त्यातनं अनेक प्रकारची न्यूट्रियंट्सही मिळतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा मोहोर यायला सुरुवात होते, साधारणपणे नवरात्र आटपल्यानंतर, नवरात्र दिवाळी ह्या दरम्याने हळूहळू मोहोर यायला सुरुवात होते, थंडी पडायला लागली की त्याच्यानंतर मग फवारणी असतील किंवा मायक्रोन्युट्रियंट्स देणं असेल हे काम त्याच्यानंतर सुरू होतं. आणि ते अगदी फेब्रुवारी मार्चपर्यंत चालू राहतं टप्प्याटप्प्याने. आणि मार्चच्या साधारणपणे मध्यापासून हळूहळू आंबे निघायला लागतात. आणि पीक सीझन आपण म्हटलं तर साधारण एप्रिलचा पहिला आठवडा ते मेचा तिसरा आठवडा आपल्या इथला पीक सीझन राहतो.
0: आता आंब्याची जी काढणी आहे ती नेमकी कोणत्या अवस्थेत करावी?
1: आंब्याची आपण काढणी करताना आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने आंबा 80-85% मॅच्युरिटीला आपण काढतो झाडावरून. आणि त्याच मॅच्युरिटीला जर काढला आपण तरच तो योग्य प्रकारे पिकतो आणि त्याची हापूसची जी चव आहे, ज्याच्यासाठी आपला रत्नागिरी हापूस असेल किंवा कोकण पट्ट्यातला हापूस असेल हा ओळखला जातो, ती आपल्याला मिळते. त्यामुळे योग्य स्टेजला काढणी होणं फार महत्त्वाचं आहे.
0: आता हे जे काढणीनंतर त्याचं जे व्यवस्थापन आहे ते कसं केलं जातं?
1: हा, आता ह्याच्यामध्ये जसा आता काळ बदलत गेलाय तसतसं त्याच्यात बऱ्यापैकी बदल होत गेलेत. पूर्वी बराचसा आंबा हा काढून एपीएमसी मार्केटला जायचा आणि तिथले जे अडते असायचे ते विकायचे. त्यामुळे अगदी सुरुवातीला बघितलं तर करंड्यांमधनं, त्याच्यानंतर लाकडी पेट्या आल्या, याच्यामधनं इथून पाठवले जायचे आणि मोठ्या प्रमाणात त्याची विक्री व्हायची. आता जसं शेतकरी डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोचतोय, त्यामुळे ग्राहकांची मागणी ही एक

0: डझन, 2 डझन,
1: हो
0: 4 डझन एवढीच असते.
1: एवढीच असते खरंय.
0: त्यामुळे आता बरेचसे शेतकरी हे कार्डबोर्ड बॉक्समधनं आंबे पाठवत आहेत छोट्या प्रमाणावरती, त्यामुळे त्याचं पॅकिंगची पद्धत सुरुवातीपेक्षा थोडी बदललेली
1: बदलली.
0: आहे. कारण तशी छोटी कुटुंबं आहेत बरीचशी, त्यामुळे एका आठवड्यात संपतील एवढेच आंबे बऱ्याचदा घेतले जातात.
1: बरोबर.
0: त्यामुळे 1 डझन 2 डझन हीच मागणी जास्त असते आणि ती ऑर्डर मग पूर्ण सीझनभर रिपीट होत राहते दर आठवड्याला किंवा दर 10 दिवसांनी.
1: तुमचं स्वतःचं रायपनिंग चेंबर आहे, तर हे रायपनिंग चेंबर उभारावं असं तुम्हाला का वाटलं?
0: आम्ही साधारण 2014 पासून कस्टमरना डायरेक्ट आंबा विक्री करायला लागलो. एपीएमसी मधनं हळूहळू कमी झाला, त्यामुळे आंबा जेव्हा डायरेक्ट आम्ही कस्टमरना विकत होतो तेव्हा त्यांची मागणी हा आंबा पिकलेला असावा, जेव्हा त्यांच्याकडे येईल त्यावेळी तो खाण्यासाठी योग्य असेल अशा पद्धतीने असावा अशी त्यांची अपेक्षा होती. कारण कच्चे आंबे आपण पाठवणार मग ते पुन्हा 7 दिवस त्याला वेटिंग असणार, त्यामुळे ती मागणी वाढल्यावरती पिकवून आंबे पाठवण्यासाठी म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथे इथिलिन किंवा एथ्रिल हे सोल्युशन वापरून आंबे पिकवले जातात, मोठ्या प्रमाणात आजही पिकवले जातात. त्याचे काही दुष्परिणाम आहेत, त्याला FSSAI कडनं मान्यता नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर संशोधन करत असताना रायपनिंग चेंबर आमच्या इथे काही बघण्यात आले. त्याच्या आम्ही 2 वर्ष ट्रायल घेतल्या, तिथे आंबे पिकवून घेतले आणि त्याचं चांगल्या पद्धतीने रिझल्ट आले, समाधानकारक. त्यातनं आम्हाला जे काय आमचं कामाचं नियोजन होतं ते सांभाळून ते आंबे पिकत होते आणि एथ्रिल डिपिंगसाठी लागणारा वेळ आणि रायपनिंग चेंबर साठी लागणारा वेळ ह्याच्यामध्ये आमचे भरपूर श्रम वाचत होते.
1: बरोबर.
0: त्यामुळे 2 वर्ष ट्रायल घेतल्यानंतर आम्ही आमचा रायपनिंग चेंबर उभारण्याचं निश्चित केलं.
1: आता हा चेंबर उभारण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागल्या, म्हणजे त्यासाठी काही परवानग्या काढाव्या लागल्या का?
0: सुरुवातीच्या काळात बघितलं तर तेव्हा काही परवानगीची गरज नव्हती. FSSAI नॉर्म्स हे 2022 नंतर आले, तोपर्यंत तेव्हा काही लायसन्सिंग किंवा असं काही नव्हतं. फक्त आपण जी काही इमारत उभारू त्याच्यासाठी लोकल ऑथॉरिटीकडनं लागणारी परमिशन एवढीच फक्त तेव्हा आवश्यक होती आणि आता मात्र FSSAI लायसन्स त्याच्यासाठी लागतं.
1: यासाठी साधारण खर्च तुम्हाला किती आला?
0: आमचं 2018 जेव्हा रायपनिंग चेंबर झालं त्यावेळी रायपनिंग चेंबर आपण जर बघितलं फक्त तर त्याला आपल्याला 11 लाख रुपये खर्च आला आणि इमारत बांधणे हा साधारण 3 लाख रुपये खर्च आला.
1: टोटल 14 लाख रुपये तुम्हाला तेव्हा खर्च आला. आता हे रायपनिंग चेंबर बांधल्यानंतर त्याच्यात तुम्ही आंबे पिकवता, तर फरक काय आहे म्हणजे आणि त्याचा नेमका फायदा या चेंबरचा तुम्हाला काय झाला?
0: आंबा पिकण्याची आपण जर प्रोसेस बघितली, नॅचरली जेव्हा आंबा पिकत असतो तर आंब्यामधला इथिलिन हा एक हार्मोन आहे, तो त्यातनं रिलीज होतो आणि त्याच्यामुळे आंबा पिकतो. तर आंबा पिकवण्यासाठी बेसिक गोष्टी बघितल्या तर टेम्परेचर, ह्युमिडिटी, इथिलिन, आंब्यातनं रिलीज होणारा कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे एक काय म्हणू आपण मूलभूत घटक आहेत त्याचे. टेम्परेचर साधारणपणे 28 ते 30 डिग्री, ह्युमिडिटी 70 ते 80% वरती आणि आंब्यातनं रिलीज होणारा इथिलिनचा आवरण त्याच्या भोवती झाल्यामुळे आंबा पिकत असतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन करतो, आंब्यातनं रिलीज होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो जास्त काळातमध्ये साठून राहणार नाही असं बघतो, कारण तो अडथळा आणतो पिकवण्याच्या पद्धतीत. आणि इथिलिन जो आंब्यातनं नॅचरली रिलीज होतो तो आपण ह्याच्यामध्ये बाहेरनं त्याला प्रोव्हाइड करतो गॅस फॉर्ममध्ये आणि तो असतो साधारण 30 ते 40 PPM. आता फूड सेफ्टीचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 100 PPM आपण इथिलिन बाहेरनं देऊ शकतो. आपण तो साधा हापूसला 30 ते 40 PPM पुरेसा असतो. इतर काही आंब्यांच्या प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे.
1: पण याचे नेमके फायदे काय झाले तुम्हाला?
0: आंबा जेव्हा आपण नॅचरली पिकवायला जातो त्यावेळी आपण पारंपरिक पद्धतीने गवताच्या आडीमध्ये आंबे लावून ठेवतो, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर आतमध्ये येणार ठराविक, इथिलिन रिलीज होणार, यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये आंबा पिकायला म्हणजे आपण मार्चमधलं बघितलं तर 12 ते 14 दिवस लागतात, एप्रिलमध्ये साधारण 10 ते 12 दिवस आणि जसा सीझन संपत येतो मे महिन्यात 8 ते 10 दिवसात आंबा पिकतो. इथिलिन रायपनिंग चेंबरमध्ये साधारणपणे ह्याच्यात आपले प्रत्येकी सुरुवातीच्या काळात तर 4-5 दिवस आणि नंतरच्या काळात 2 दिवस आपले वाचतात. साधारणपणे आंबा हार्वेस्ट

0: केल्यापासून आपण त्याच दिवशी रायपनिंग चेंबरला टाकतो, आठव्या दिवशी आंबा खायला तयार होतो. याच्यामध्ये आपण काही फार रॅपिड रायपनिंग करत नाही होत, आपण थोडं बूस्ट करतो त्याला, त्यामुळे एक 2 ते 3 दिवसाचा ॲडव्हान्टेज ह्याच्यात मिळतो. आंब्याचा रेट जर आपण बघितला तर मार्चपासून मे महिन्यापर्यंत तो हळूहळू कमी होत जातो. जेवढे आपल्याला दिवस ॲडव्हान्स्ड याच्यात मिळतील तेवढा आपल्याला रेटच्या दृष्टीनेही फायदा होतो.
1: आता रायपनिंग चेंबरमध्ये आंबे पिकवण्यासाठी ठेवण्यापूर्वी काही त्याच्यावरती अजून प्रक्रिया करावी लागते का? काय प्रोसेस आहे ती?
0: आपण आंबा काढला झाडावरनं की त्याचं सगळं सॉर्टिंग होतं, ग्रेडिंग होतं, काही डाग असतील त्याच्यावर तर त्याचं क्लिनिंग होतं, आणि त्याच्यानंतर आपण जसे आपण पेट्या भरतो किंवा बॉक्सेस भरतो ते भरून तसेच्या तसे रायपनिंग चेंबरमध्ये ठेवले जातात. गॅस फॉर्ममध्येच इथिलीन असल्यामुळे त्याला वेगळं काही करायची आवश्यकता नाही.
1: आता रायपनिंग चेंबरमधून आंबे बाहेर काढल्यानंतर त्याचं पुन्हा आणि काही वेगळं पॅकिंग करावं लागतं का पाठवण्यापूर्वी?
0: हा, आता ह्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. काही वेळा होतं कसं की कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार आपण चेंबरमधनं आंबे काढतो, आणि समजा 1-2 डझनचा बॉक्स भरायचा असेल तर काही आंबे कस्टमरला कच्चे हवे असतात, काही पिक्के हवे असतात, त्यानुसार त्यांच्या कस्टमाईज आपण ऑर्डर पॅक करून पाठवतो. काही वेळा जसे येतात तसेच आपण डायरेक्टली पाठवून देतो. ह्याचा एक फायदा असा होतो रायपनिंग चेंबरचा की काढणीपश्चात जो आपल्याला लॉस होतो, काही फळं खराब होतात, तो ह्याच्यामध्ये फार कमी होतो. आपण एथरील डिपिंग केलं की तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो पाण्याशी संपर्कात येतो, त्यामुळे बुरशीजन्य रोग आहेत, देठाजवळ आंबा काळा पडणे असेल, अशासारखे प्रकार रायपनिंग चेंबरमध्ये फार कमी होतात.
1: हा त्याचा एक व्यावसायिक फायदा झाला.
0: हो हो, नक्की.
1: असे अजून कोणते फायदे तुम्हाला रायपनिंग चेंबरचे व्यावसायिक दृष्ट्या झालेत?
0: व्यावसायिक दृष्ट्या सर्वात जास्त फायदा म्हणजे लागणारे जे कामगार आहेत एथरील डिपिंगमध्ये, आपण ती सगळी जी प्रोसेस आहे त्याला असा वेळ लागतो की आपण एथरील डिपिंगमध्ये आंबा बुडवणार, त्याच्यानंतर तो किमान 4 तास तरी तो चांगल्या पद्धतीने वाळला पाहिजे आणि त्याच्यानंतरच तो आपण पॅक करू शकतो. तर ह्या सगळ्याला लागणारा जो कामगार वर्ग आहे त्यांचा वेळ भरपूर वाचतो. त्या ह्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने पॅकिंग करू शकतो आणि सॉर्टिंगला जास्त वेळ मिळतो, किंवा तेवढा जो वेळ वाचतो त्याच्यात आपण जास्त आंबे झाडावरनं काढू शकतो.
1: म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा या रायपनिंग चेंबरचे फायदे आहे.
0: नक्कीच.
1: आता ग्राहकांकडून रायपनिंग चेंबरमध्ये पिकवलेल्या आंब्याला प्रतिसाद कसा तुम्हाला मिळाला, किंवा असा एखादा अनुभव आहे का जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे?
0: ग्राहकांकडून तसं बघायला गेलं तर रायपनिंग चेंबरचा आंबा आणि नॅचरली पिकलेला आंबा ह्याच्यामध्ये फारसा काही फरक नाही. एक फरक जाणवतो तो म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आंब्याला जो आपल्या इथे नॅचरल फ्रॅग्रन्स आहे हापूसचा वास येतो, असे 4 आंबे जरी खोलीत ठेवले तरी खोली तरी वास येतो, तर तो वास थोडा ह्याच्यामध्ये कमी येतो. त्याचं कारण असं आहे की आपण टेम्परेचर आहे ते कंट्रोल केलं आहे. आंब्यामधले ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत ती ठराविक टेम्परेचरच्या वर गेल्यावरच रिलीज होतात, त्यामुळे तो वास सुरुवातीच्या काळात कमी येतो. पण जसं टेम्परेचर वाढेल, आपण रायपनिंग चेंबरमध्ये 72 तास आंबा ठेवल्यानंतर बाहेर काढतो, मग नंतर त्याचा वास जो नॅचरली येतो तो येतो, थोडा कमी येतो, पण चवीमध्ये काहीही फरक पडत नाही.
1: बरोबर, म्हणजे चव तीच ग्राहकाला मिळते जी नैसर्गिक हापूसपासून मिळणारी आहे. आता आंबा लागवड देखील तुम्ही करता, तर ही लागवड करताना जी खतं देता किंवा जी कीटकनाशकं वापरता ती कशी असतात तुमची?
0: आपण
1: कोणती वापरता, रासायनिक सेंद्रिय खतं?
0: खतं वापरताना आपण सेंद्रिय आणि रासायनिक दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरतो. रासायनिक खतं दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिली जात नाहीत, मात्र मायक्रोन्युट्रियंट असतील किंवा सेकंडरी आपण म्हणू जे जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सिलिका यांसारखी जी सेकंडरी न्यूट्रियंट्स आवश्यक असतात ते रासायनिक फॉर्ममध्ये देतो. मायक्रोन्युट्रियंट्स रासायनिक फॉर्ममध्ये देतो, पण NPK हे जे मेजर घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीनंच दिले जातात. आणि 1-3 वर्षांनी आपण प्रत्येक झाडाला थोडं थोडं रासायनिक खत देतो, कारण तेवढं प्रॉडक्शन आपल्याला आंब्यामधनं मिळतंय तेवढं त्याला रिटर्न देणं आवश्यक असतं.
1: आंब्याची विक्री तुम्ही म्हणालात की तुम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता, तर मग ते कसं पोहोचता?
0: 2014 पासून आम्ही थेट ग्राहकांपर्यंत विक्री करणं हळूहळू सुरुवात केली. एकदम तर सुरू झालं नव्हतं. सुरुवातीच्या काळात सोशल मीडियावरच्यावरनं मार्केटिंग केलं आणि त्याच्यावरनं आम्ही ज्या शेताबद्दलची माहिती असेल, वर्षभर आम्ही शेतात काय करतो ह्या पद्धतीची माहिती टाकत होतो. त्याने काही नवीन कस्टमर जोडले गेले आणि त्यांच्या वर्ड ऑफ माउथनेच

0: नवीन नवीन कस्टमर आम्हाला नंतरच्या काळात भेटत गेले. जशी नवीन सोशल मीडियाची माध्यमं येत गेली 2018-19 पासून आम्ही इन्स्पेज तयार केलं, दोन्हीकडनं मार्केटिंग करत असतो थोड्याफार प्रमाणात. नंतरच्या काळात असं व्हायला लागलं की आमच्याकडे उपलब्ध असलेला आंबा हा असलेल्या गिराईकांमध्ये संपत होता, त्यामुळे ते मार्केटिंग थोडं कमी झालं सोशल मीडियावरचं. मग जे आहेत कस्टमर त्यांच्याशी व्यवस्थित संपर्क ठेवणे ही आमची प्रायोरिटी होती, त्यामुळे नंतरच्या याच्यात व्हॉट्सॲपवरती आपलं ऑफिशियल अकाउंट असावं आणि त्यातनं ऑफिशियल कम्युनिकेशन व्हावं ह्या दृष्टीने आता व्हॉट्सॲपवरनंच जास्त कम्युनिकेशन होतं.
1: एक घर बसल्या हा बिझनेस तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहात डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे. सध्या आपण बघतोय की आपल्या इकडे कोकणात म्हणजे रत्नागिरी भागामध्ये पांढरांचा माकडांचा उपद्रव हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याने अक्षरशः शेतकरी त्रस्त आहेत, तर तुम्ही यावर कसा काय उपाय शोधला आहे?
0: वांदर माकडांची समस्या सगळीकडेच आहे आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर वेगवेगळे उपाय सोशल मीडियावरती येत असतात, पण त्याचा इफेक्टिवनेस एक 10-15 दिवस आपल्याला चालतो. कारण तीही वांदर आणि माकड ही जी काय प्रजाती आहे ती आपल्यासारखीच हुशार आहे, ते ओळखतात आणि त्या सोल्युशनचा काही उपयोग होत नाही ठराविक काळानंतर. त्यामुळे सध्या तरी रखवालदार ठेवणे हा एकच उपाय आहे, तो खर्चिक उपाय आहे पण
1: गरजेचा
0: आहे. सध्या तरी त्याच्यावर दुसरा काही उपाय आमच्याकडे तरी नाहीये.
1: दुसरी एक मोठी समस्या आहे ती म्हणजे हवामान बदल. आपल्याकडचं हवामान हे आपण आजकाल बघतोय की सतत बदलत असतं आणि त्याचा फटका आंबा पिकाला सुद्धा होतो, तर अशा वेळी तुम्ही काय करता?
0: आंबा पीक हे हवामानातल्या छोट्या छोट्या बदलांनाही एकदम पटकन रिॲक्ट होणारं पीक आहे. तसं बघायला गेलं तर गेल्या 2014 पासून मी इथे आंबा शेतीमध्ये आहे पूर्ण वेळ. तर थंबरूल म्हणून आपण जर बघितलं की हे केल्यावर हे होईल पुढच्या वर्षी, असं तर गेल्या 10-12 वर्षात मला काहीही दिसलेलं नाही. दरवर्षी काहीतरी वेगळी समस्या येते, त्याच्यावरचं सोल्युशन आपण काढायचं, पुढच्या वर्षी ते इम्प्लिमेंट केल्यावर त्याच्यावर हा दुसरी समस्या येते. त्यामुळे ते काहीतरी आपण प्रयोग करत राहायचं, प्रयोग सोडायचे नाहीत आणि त्यातनंच आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत राहतं. आणि पण आंबा हे असं पीक आहे की एखाद्या वर्षी कमी आलं तरी पुढच्या वर्षी ते तुम्हाला तारून नेतं.
1: बरोबर. गेली अनेक वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करत तुम्ही हा व्यवसाय करत आहात, तर नवीन आंबा व्यावसायिकांना तुम्ही काय सांगाल?
0: नवीन आंबा व्यावसायिकांना असं सांगेन की प्रयोग अजिबात सोडायचे नाहीत, ते आपल्याला कायम करत राहायला लागणार आणि बदलत्या जो काय ट्रेंड असेल बाजाराचा तो ओळखून त्यानुसार आपल्याला अडॉप्ट करायला लागणार.
1: बरोबर.
0: म्हणजे जसं पॅकेजिंगमध्ये बदल आले तसे ते बदल स्वीकारायला हवेत.
1: बरोबर.
0: आणि ग्राहकांना जे हवंय ते आपण जेवढं जास्त चांगल्या पद्धतीने देऊ तेवढे आपण ह्याच्यामध्ये चांगले पैसे कमवू शकतो. शेवटी कितीही काही झालं तरी चांगले पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा व्यवसाय शाश्वत होऊ शकत नाही, त्यामुळे ते अत्यंत आवश्यक आहे. आणि सोशल मीडियात येणारे बदल असतील, मार्केटिंगमध्ये येणारे बदल असतील, तर ते अत्यंत आवश्यक आहेत. लॉजिस्टिक्समध्ये गेल्या काही वर्षात बदल झालेत की पहिल्यांदा फक्त APMC मध्ये गाड्या जायच्या, आता घरपोच आंबा पोचवणाऱ्या अनेक व्यावसायिक आहेत, तर तेही बदल स्वीकारले पाहिजेत. आणि जसे अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपण ऑनलाईन खरेदी करत असतो तसे लोकही आजकाल आंबे ऑनलाईन खरेदी करतात, तर त्या दृष्टीने आपणही तयार
1: त्याच्यासाठी राहिलं पाहिजे. एकूणच काय, जे बदल होतात ते स्वीकारले पाहिजेत आणि तसं बदल आपल्यामध्ये सुद्धा आपण केले पाहिजेत, तर हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर होऊ शकतो. तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
1: प्रगत आंबा व्यावसायिक ओंकार रानडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. म्हणजे आता कार्यक्रमाची वेळ संपत आले तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते, पण पुन्हा भेट आहेस तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी.

0: श्रोते हो दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
3: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले हे पण 16 आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
2: हम स्विट्जरलैंड की इंफ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं. फ्रेंड्स, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है. मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए ज्वाइंट रिसर्च प्रोजेक्ट लॉन्च करने जा रहे हैं.
1: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले. भारत आणि स्वित्झर्लंडच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक शतकांचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. राज्यभरात 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. या संदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे

नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. ओला उबरसारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतनधारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्तीवेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KVinod चंद्रन यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय

0: मुला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यांना रौप्य पदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया हिंदी सुगम संगीत.

श्रीमती इंदू बाला यांनी गायलेली ही गीतरचना होती असी साहिबा यांची. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जियालाल बसंत यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत.

अर्जुन यांनी संगीतबद्ध केलेली हिमांशू रायरावळ यांची ही गीतरचना आपण ऐकली उत्तरा केळकर यांच्या आवाजात. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गझल गालिब यांची गीतरचना आरती टिक्कू यांच्या स्वरात.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी मुरली मनोहर मंजुल यांची गीतरचना. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं, तर स्वर रवींद्र साठे यांचा.

रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं. जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती या प्रवाहामध्ये आली समाजात.
0: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, पावसाने अचानक पाठ फिरवल्यामुळे वातावरणामध्ये जे बदल घडतायत त्यामुळे आजारपणं आणि अशक्तपणा यांचा सामना आपल्या सगळ्यांनाच करावा लागतोय। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राहावं यासाठी सतत पाणी प्या, शक्यतो उन्हातून घराबाहेर पडू नका आणि बाहेर पडणं अगदी अत्यावश्यकच असेल तर टोपी, गॉगल, स्कार्फ, छत्री यांचा वापर करून शक्य तितकं स्वतःला सुरक्षित ठेवा। चला तर वळूया आजच्या कार्यक्रमाकडे। नेहमीप्रमाणेच तुमची आवडती जुनी गाणी घेऊन आजही आम्ही तयार आहोत। कार्यक्रमातलं पहिलं गीत शागिर्द या चित्रपटातलं। रचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: शागिर्द या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या आवाजात.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक वानखडे.

श्रोते हो, संत वाणी या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहात संत जनाबाई यांच्याविषयी. लेखन केलंय विशाखा भिडे यांनी, तर या कार्यक्रमाचं निवेदन केलंय सोनाली कानिटकर यांनी. तेव्हा जरूर ऐका संत वाणी हा कार्यक्रम उद्या सकाळी 8:40 मिनिटांनी.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं कश्मीर की कली या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते एस एच बिहारी तर संगीतकार होते ओ पी नय्यर. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आराधना या चित्रपटातलं. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आहे आनंद बक्षी यांची. गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं सीता और गीता या चित्रपटातलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 11:30 आपण ऐकाल रत्नागिरी येथील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षण गृह आणि बालगृहाची कार्यप्रणाली याविषयी या संस्थेतील शिक्षक श्रीयुत विनोद पोवार यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: काही तर खूपच गंभीर गुन्हे असतात, म्हणजे वाचलं की आपल्याला धडधडी भरावी इतके ते मोठे गुन्हे असतात, पण ती येणारी मुलांना निरागस असतात. कदाचित त्या परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला असतो, बाकी त्यांचं वर्तन खूपच छान असतं. या संदर्भात मी छान उदाहरण देईल की गेली जवळपास 3 वर्ष सलग अशी गुन्हेगारी बॅकग्राऊंड असणारी मुलं आमच्या इथे दाखल झाली आणि माननीय बाल न्याय मंडळ जो मी म्हणालो त्यांच्या पुढाकाराने आपण त्या मुलांना बाहेरून 10वीला बसवलं. खरं तर ते 8वी 9वीतून ड्रॉपआउट होते आणि सलग 3 वर्ष ही मुलं आपण बाहेरून बसून त्यांना 10वी पास करवलं. 60% वरती त्यांना मिळाले आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आपण देऊ केलं आणि त्यानंतर त्या मुलांचं छान पुनर्वसन झालं, जी कदाचित दिशाहीन होऊन आणखी गुन्हेगारीकडे वळली असती तर ती ह्या प्रवाहामध्ये आली समाजात.
1: तेव्हा अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमातलं शेवटचं गीत 1 फूल 2 माली या चित्रपटातलं. संगीतकार रवी यांनी प्रेम धवन यांची ही गीतरचना संगीतबद्ध केलेली आहे. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमातून आता मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम

रात्रीचे 10:30 वाजले आहेत. वेळ झालीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया विदुषी अश्विनी भिडे यांनी गायलेला राग मुलतानी.